संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता, असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार। अरे मनुजा, घेरे जाणून ओळख रे ते ब्रह्मबीज, ही कासाविषयी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले। जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 8 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं अनुसंधान राखावं. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसंच आपल्या शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहतं. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर आपल्या पायाला टोचायला लागला तर मात्र त्याला जपावं लागतं. तसं आजारपणामुळं मनाला टोचणी लागली तर जपावं आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. अनुसंधानात असलं की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकट यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही, तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसं भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलं तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भीती वाटत नाही. विषय जोपर्यंत ओळखले नाहीत तोपर्यंतच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनंच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथं जिथं वावरते तिथं तिथं भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथं भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचं स्मरण करत असावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवावं आणि त्याची अनन्य भावनेने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजपर्यंत जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असं भासतंय. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. माझ्या अज्ञानानं मी आज स्वतःच्याच आड येतोय, तरी तुझी म्हणजे पर्यायानं माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावं हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. तरी हे भगवंता, माझं मन तुझ्या चरणी राहो असं कर. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. आता मी तुझा झालो, यापुढं जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान हे येतच. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: खुश खबर. आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
3: काय सांगतेस? आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
2: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512 किंवा 02-5352-4726.
4: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 128, दशक 90, समास 2, ब्रह्मनिरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. जे जे काही साकारलेलं दिसतं ते कल्पांत झाल्यावर नाश पावतं. स्वरूप मात्र सर्व काळ असतं. स्वरूप हे सर्वांचे सार आहे. ते खोटे नसून खरे आहे. ते नित्य निरंतर आहे. ते भगवंताचे निजरूप आहे. त्यालाच स्वरूप म्हणतात. त्याशिवाय त्याची वेगवेगळी नावं आहेत. त्याला नावांचा संकेत हा फक्त जाणण्यासाठी दिलेला आहे. मूलतः ते नामातीत आहे. आत बाहेर सगळीकडे ते आहे, पण विश्वाला दिसत नाही. जवळच असूनही नाहीसं झाल्यासारखं वाटतं. असा जो देव आहे, त्यामुळे दृष्टी जी आहे ती पाहायला लागल्यानंतर सगळं दृश्यच दिसतं. दृष्टीचा विषय तोच अदृश्य झाला, त्यामुळे दृष्टी संतोष पावते. परंतु ते दृश्य नव्हे. दृष्टीस दिसणारे सगळं नष्ट होतं असं वेदांत म्हटलं आहे. म्हणून जे दृष्टीला दिसतं ते स्वरूप नाही. स्वरूप निराभास आहे. आणि दृश्य प्रत्यक्ष दिसलं तरी तो एक आभास आहे असं वेदांत शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. पाहिल्यावर दृश्य हे भासतं. वस्तू मात्र दृश्यापासून वेगळी असते. स्वानुभवाने पाहिल्यानंतर ते दिसतं दृश्य सबाह्य. ब्रह्म म्हणजे निराभास, निर्गुण आहे. त्याची खूण काय सांगावी? पण जवळच असतं ते स्वरूप आहे. जसा आकाशामध्ये भास होतो आणि सगळ्यांमध्ये आकाश दिसतं, तसा सगळीकडे जगदीश आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे. पाण्यामध्ये तो आहे परंतु भिजत नाही. पृथ्वीमध्ये तो आहे पण झिजत नाही. अग्नीमध्ये तो आहे पण जळत नाही. असं देवाचं स्वरूप आहे. तो चिखलामध्ये आहे पण बुडत नाही. तो वायूमध्ये आहे पण उडत नाही. तो सुवर्णामध्ये आहे तरी सुवर्णासारखा घडत नाही. असा सर्वत्र आहे. पण अभेदामध्ये मागलेला भेद म्हणजे अहंकार असल्यानं आकलन होत नाही. या अहंकाराचं निरूपण सावधपणे ऐका. जे स्वरूपाकडे मिळतं, अनुभवाकडे जे पावतं, ते अनुभवाचं सगळे शब्द बोलून दाखवतो. मी स्वरूपच आहे असं म्हणतो ते अहंकाराचं रूप आहे. निरंकार असेल तो आपोआप वेगळा दिसतो. स्वतः मीच ब्रह्म आहे हा अहंकाराचा भ्रम आहे. कारण ते सूक्ष्मामध्ये सूक्ष्म असतं. पाहिलं तरच दिसतं. कल्पनेमुळे भाव समजतो. पण वस्तू ही कल्पनातीत आहे. म्हणून अनंताचा अंत लागत नाही. उभारणी आणि संहार हा एक शाब्दिक भेद आहे. पण जे निःशब्द आहे ते आतच शोधलं पाहिजे. आधीच भावार्थ द्यावा, आधीच शब्दार्थ द्यावा आणि मग त्यातील भावार्थ ओळखावा. भावार्थ पाहिला तर शब्दार्थ शिल्लक राहीलच कसा? सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म हा बोलण्याचा अनुक्रम आहे. लक्षार्थ पाहिला तर वाच्यांश उरत नाही. सर्व विमल दोन्ही पक्ष शब्दार्थात शिरून विरून जातात. आणि लक्षांश शोधायला गेलं तर पक्षपात घडतो ही अनुभवाची गोष्ट आहे. तिथे शब्दार्थ नाही पण जाणण्यासाठी हे सांगितलं. परा, पश्यंती, मध्यमा वगैरे या चारही वाणी त्याच्या पुढे थिट्या पडतात. तर शब्द कलाकुसर करून कसं समजेल? शब्द बोलल्यावर अर्थ नष्ट होतो. तिथे शाश्वतता कुठे भेटणार? प्रत्यक्षाला प्रमाण नाही. शब्द प्रत्यक्ष नाशवंत आहे. म्हणून शब्दामुळे पक्षपात घडतो. तो सर्वांमध्ये शुद्ध आहे असा अनुभव जाणणारे जाणतात. आता अनुभवाचं लक्षण आहे का? अनुभव म्हणजेच अनन्य. त्या अनन्याचं लक्षण असं आहे. अनन्य म्हणजे अन्य नसलेलं आत्मनिवेदन. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मी ही जाणीव संपल्यावर तद्रुपतेने केवळ आत्माच उरतो असं गहन ज्ञान समर्थ देत आहे. पुढील ज्ञान ऐकूया पुढील कथेमध्ये.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सृजन हो सत्यटलिथवनरद भक्ति सूत्र यो विविध स्थानम सेवते यो लोकबंधन मूलयति निस्त्रैगुण्यो भवति योगक्षेमं त्यजति यदार्थसहे। जो भक्त एकांत वासात सेवन करतो लौकिक बंधन तोडून टाकतो, जो तीन गुणांनी म्हणजे सत्व रजतम या तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग आणि क्षेमाचाही त्याग करतो तो भक्त माया तरून जातो। साधनांचा विचार करीत असताना त्यांचा अंतरंग आणि बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलंच आहे। अंतरंग साधनांना बहिरंग साधनांची आवश्यकता भासते। संगत त्याग हे साधन आधीच्या सूत्रामध्ये सांगितलं आहे, ते सिद्ध होण्याकरता या सूत्रामध्ये विविध स्थानम सेवते म्हणजे निर्जन एकांत वासाचा आश्रय करतो असं सांगितलं आहे। नगर ग्राम ग्रहादिकात साधक राहून तो जरी आपल्या साधना चरणामध्ये निमग्न राहील तरी इतर बहिर्मुख स्वार्थी लोभी दुष्ट माणसं त्याच्या साधनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे विघ्न आणण्याकरता टपून बसलेले असतात। तरी इतर बहिर्मुख स्वार्थी लोभी दुष्ट माणसं त्याच्या साधनेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे विघ्न आणण्याकरता टपून बसलेले असतात। नाही नाही ते चांगले वाईट प्रसंग त्याच्यावर आणून त्याच्या साधनाभ्यासामध्ये निर्बंध निर्माण करतात। त्यांच्या त्या उपसर्गापासून वाचण्याकरता पूर्वीपासून एकांतवास हेच साधन सर्व ऋषी मुनींनी स्वीकारलेलं आहे। इतकंच नव्हे तर कित्येक सार्वभौम राजांनी देखील उतरत्या वयामध्ये सत्संगतीनं वैराग्य झालं असताना पुत्राच्या स्वाधीन राज्य करून आपण तपाचरणाकरता अरण्याचा एकांतवासाचा आश्रय केला अशी कितीतरी राजांची चरित्र उपलब्ध आहेत। या विषयामध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला श्री गोरक्षनाथ आणि राजा भर्तृहरी यांचा संवाद प्रसिद्ध आहे। राजा भर्तृहरीनं श्री गुरु गोरक्षनाथांना एकदा विचारलं, महाराज माझ्यासारखा सर्व राज्य टाकून परमार्थाला लागलेला कुणी आहे काय? यावर गोरक्षनाथ म्हणाले, अरे तूच काय, पण या भारतामध्ये 99 कोटी राजांनी राज्य त्याग करून पूर्वी वनवासाचा मार्ग पत्करला आहे असा उल्लेख आनंद लहरी या ग्रंथामध्ये आहे।

सुजन हो, साधकाचं मन अद्याप पूर्ण एकाग्र झालेलं नसतं. कोणतंही साधन, विचार, ज्ञान, ध्यान, भजन असो, मन एकाग्र पाहिजे. अनादिकालीन संस्कारांमुळे मन चंचल असतं हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरता, एकाग्रतेकरता काही साधनं करावी लागतात. अहो, पाणी मूळतं शांत असलं तरी आत असणाऱ्या जलचरांच्या हालचालींमुळं, तसंच बाहेरील येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पदाघातामुळं मुलं दगड टाकतात. त्या योगानं सोसाट्याच्या वाऱ्यामुळं पाणी चंचल बनत. त्याकरिता आतल्या कारणांपासून चंचलता निर्माण न व्हावी म्हणून ती दूर केली पाहिजे. साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणही दूर होणं आवश्यक आहे. ती विघ्न म्हणजे स्वजन परजनांकडून होणारा संसर्ग. तो संसर्ग अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटामध्ये राहून दूर करता येत नाही. सर्वांवर नियंत्रण कसं ठेवता येईल याकरिता तो संसर्ग टाळणंच आवश्यक आहे. या दृष्टीनं विविध स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला

सुजन हो, संत तुकाराम महाराज म्हणतात, संगे वाढे शीण नघडे भजन, त्रिविध हे जन बहुदेवा, याची मुळे आला संघाचा कंटाळा, दिसता ती डोळा नाना छंद। तुका म्हणे आता एकलेची भले, बैसोनी उगले राहावे ते, ते विविक्त म्हणजे एकांत स्थान तरी कोणतं आणि कसं असावं हे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात।

तो असं ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. लोकांतात साधनाचरणात साधकाला फार विघ्न येतात. अहो संत तुकाराम महाराज त्यासाठीच म्हणतात, वृक्षवल्ली वनचरे पक्षी ही सुजवरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू, कंथाक मंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपलाची वाद आपणासी. एकांत वासाचं स्वरूप आणि त्याचं फळ तुकोबारायांच्या या अभंगावरून आपल्याला स्पष्टपणे कळतं.

सृजन हो संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात गोदा तटे निर्मळे देवदेवतांची रावळे वैष्णवांचे मेळे दिवस जाय सुखाचा. पण मनुष्याला बालपणापासून लोकबंधनामध्येच राहण्याची सवय असते. माता पिता बंधू बांधव इष्टमित्र परिवार स्वजन इत्यादीकांशी जन्मतःच संबंध येतो आणि तेच बरं वाटतं. जया जनपदी सुख गजबजे ते कौतुक वाणू आवडे लौकिक असं सामान्यांचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ते यथार्थ आहे. पण भक्तिमार्गी साधकाला या लौकिक व्यवहारापासून फार उपसर्ग होतो, अभ्यासामध्ये विघ्न येतात. याकरिता असा तळमळीचा साधक एकांताचाच आश्रय करीत असतो. सुजन हो या 47व्या सूत्राच्या पुढील भागामध्ये यो लोकबंधन मूलयती असं देवर्षी नारद मुनी म्हणतात. श्रीमद भगवत गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची जी साधनं सांगितली आहेत त्यातही या दोन साधनांचा अंतर्भाव आहे. विविध देश से विद्वमरती रिजन संसदी एकांतामध्ये जरी एखादा साधक असला तरी तिथे जाऊनही त्याला उपसर्ग पोहोचवणारे काही महाभाग असतातच. हे महाभाग भाविकपणाचं सोंग घेऊन तिथे जातात, त्याचं वर्णन करू लागतात.

गोडी असं श्री संत एकनाथ महाराज आपल्या चिरंजीव पदामध्ये सांगतात. अशा प्रकारे हा तळमळीचा साधक देखील हळूहळू हळूहळू लोकेशणेमध्ये अडकत असतो. पुत्रेशणा, धारेशणा,

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ती सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ती परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ती परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखान्वया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिल ने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 8 मे. आता काही दिन विशेष जाणून घेऊया. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1886 जॉन पेम्बर्टन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करून विकले. आजच्याच दिवशी 1899 क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली. आजच्याच दिवशी 1912 पॅरामाउंट पिक्चर्स या कंपनीची स्थापना झाली. आजच्याच दिवशी म्हणजेच 8 मे 1932 पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे इथं गांधर्व महाविद्यालय सुरू केलं. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1945 दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जर्मनीनं दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती पत्करली आणि युरोपमधील युद्ध समाप्त झाले. आजच्याच दिवशी 1962 पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1974 रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणं घडली त्यात हा संप महत्वाचा मानला जातो. आजच्याच दिवशी रेडक्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डुनेंट यांचा जन्म झाला. 1916 आजच्याच दिवशी भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म झाला. 1970 आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मायकल बेवन यांचा जन्म झाला. तर आजच्याच दिवशी 1989 भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म झाला. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: मलाय.
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जुनं द्या नवं घ्या.
4: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
3: जुने एक्सचेंज करा
4: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
3: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
4: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कुंपण ही आपली आज आवश्यक बाब झालेली आहे. त्यातही सजीव कुंपणाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकरी विचारणा करतात. सजीव कुंपणासाठी झाडाची निवड करताना शक्यतो गुरं खाणार नाहीत अशा प्रकारची झाडं आपण त्याच्यात निवडली पाहिजे. कुंपणाचा आकर्षणपणा टिकवण्याकरता त्याची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या बारीक गोष्टीचा जर आपण विचार केला तर या कुंपणामधून आपल्याला सुंदर फुलं मिळतील या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करता येतं. निवड केलेल्या झाडाचा जो आकार आणि वाढ यानुसार त्याची लागवड एकेरी किंवा दुहेरी ओळी पद्धतीने करायची ते ठरवलं जातं. मात्र कुंपणाची जाडी आणि आकर्षपणा याकडे दुर्लक्ष होणार नाही याचं सुद्धा आपल्याला त्यामध्ये नियोजन करावं लागतं. कुंपणासाठी झाडं लावताना दोन झाडातील अंतर 1 मीटर कमीत कमी राहील अशा रीतीनं 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचे खड्डे ओळीत घेऊन खड्ड्यात शेणखत, सुपरफॉस्फेट आहे, माती आहे याचं मिश्रण करून त्याची लागवड केली पाहिजे. दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील दोन झाडाच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाडं येईल अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये लागवड केली पाहिजे. बहुधा अशी कुंपणं एकाच जातीची झाडं वापरून केली जातात. तरी वेगवेगळ्या जातीची सुद्धा रंगीत पानं फुलं असणारी झाडं लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबर मोहकता सुद्धा आणता येते. आता हे जसं आपण चर्चा करत असताना सांगून आलेलो आहोत तर याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती साधारणतः आपल्याला विचार करता येतील किंवा कुंपणासाठी सजीव कुंपणासाठी घेता येतील, त्याच्या कशाप्रकारे आपण अभिवृद्धी केली पाहिजे, तर यासाठी थोडंसं आपल्याला शास्त्रज्ञांशी चर्चा करावं लागते किंवा संबंधित तज्ज्ञ आहेत उद्यानविद्या शाखेचे विशेषतः त्यांच्याशी जर चर्चा केली तर ह्या गोष्टी येऊ शकतात. परंतु आता साधारणतः छाट कलमापासून कोणत्या होतात, गुटी कलमापासून कोणत्या प्रकारच्या अभिवृद्धी होते आणि कोणती झाडं, तर कुंपणासाठी बोगनवेल जी आहे, साधारणपणे बोगनवेलीच्या विविध जाती असतात. लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी, केशरी अशा रंगाची फुलं असणारी बोगनवेल जी आहे. सिंगल किंवा डबल मिश्र शट असणारी फुलं त्याच्यावर असणारी आणि झाडावर काटे असणारी त्याच्यासाठी वापरू शकतो आपण. घाणेरी किंवा लँटेना जे म्हणतो आपण ती एक आणखी जात आहे किंवा विविध रंगी छटा असतात त्याच्यामध्ये छोटी फुलं असतात तर याचा सुद्धा वापर करता येईल. एकॅलिफा हिस्पिडा ज्याला लाल विणी म्हणतात ही सुद्धा चांगल्या प्रकारचं आपण सजीव कुंपणासाठी वापरू शकतो. तगर पांढऱ्या रंगाची फुलं असणारी किंवा हिरवीगार पानं, परंतु काही जातीमध्ये पानावर पिवळ्या रंगाच्या रेषा सुद्धा तगरमध्ये असतात. जास्वंद जे आहे विविध आकारामध्ये मिळतं, रंगाची सिंगल आणि डबल फुलं असतात, दातरी कडा असलेली पानं असतात, काही जाती पानाच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटास येत असतात. अलामंडा ही एक आणखी जात, कोराटी ज्याला म्हणतो, जांभळी, केशरी, पिवळी आणि पांढरी अशा विविध रंगात येते. तर ही काही झाडं आहेत की जी आपण वापरू शकतो. सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलझाडावर कोणत्याही किडी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत नाही, त्यामुळे छाटणी आणि नियमित पाणी याच्याकडे जर लक्ष दिलं तर फुलझाडाव्यतिरिक्त काही शोभिवंत झाडं जे आहेत, मेहंदी, कडू मेहंदी, तजेलदार छोटी किंवा हिरवीगार भरगच्च पानं असणारी, ॲकॅलिफा, ड्युरांटा अशा पद्धतीचं जर आपण सजीव कुंपण म्हणून चांगल्या प्रकारे कुंपणाचा वापर करून घेऊ शकतो. पण हे सगळं करत असताना ही झाली पायाभूत माहिती, शास्त्रोक्त सल्ला आणि कशासाठी सजीव कुंपण करतात, कुठे करतात, तुम्हाला किती क्षेत्रावर करायचं आहे, पाणी ओलिताची सोय आहे का किंवा कोरडो आहे, या आणि इतर सगळ्या शास्त्रोक्त बाबीचा अभ्यास करून कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क केला तर मला असं वाटतं चांगल्या प्रकारचं सजीव कुंपण आपण घेऊ शकता आणि तशा प्रकारे आपण त्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित,
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते जहां डाल डाल पर या विषयावर। मंडळी, एकदा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत होतो त्या दिवशीची ही गोष्ट आहे। त्या दिवशी सगळीकडे देशभक्तीपर गाणी लावली गेली होती आणि माझ्या कानावर एक गाणं पडलं। ते गाणं होतं सिकंदर ए आजम या चित्रपटातील मोहम्मद रफी याने गायलेलं। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। मंडळी, हे गाणं कानावर पडलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले। मन विचार करता करता भूतकाळात गेलं। खरंच एकेकाळी माझा देश सोने की चिड़िया होता, सोन्याची खाण होता, तो सुवर्ण काळ होता, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा, माझ्या पूर्वजांचा अभिमान वाटावा असा गौरवशाली इतिहास होता। श्रीमंत असणारं सोरटी सोमनाथ देवालय आणि परिसर, देवगिरींच्या यादव राजांचा परिसर, हंपी आणि विजयनगर इथलं समृद्ध राज्य, दक्षिण भारतातील मदुराई, पद्मनाभ आदी ठिकाणची आधुनिक स्थापत्यशास्त्रालाही आव्हान देतील अशी मंदिरं, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश, हिमालयातील केदारनाथ, बद्रीनाथ इत्यादी मंदिरं, हे सगळं भारताचं वैभव होतं आणि आहे। सोरटी सोमनाथाचं मंदिर गुजरातमधील वेरावळ या प्राचीन बंदराजवळ आहे। तेथून भारतीय व्यापारी आपला माल परदेशात विक्रीसाठी घेऊन जायचे, परदेशातील व्यापारी खरेदीसाठी या बंदरात उतरत असायचे। सोमनाथ मंदिरामुळे या क्षेत्राला प्रसिद्धी मिळाली होती, तसेच व्यापारामुळे

हा प्रदेश संपन्न होता. या सोमनाथच्या मंदिरावर गझनीच्या मोहम्मदानं अनेक स्वाऱ्या करून इथली अमाप संपत्ती लुटून नेली. गझनी केवळ एवढं लुटूनच थांबला नाही, तर हिमालयाच्या उतरणीवर असलेले नगरकोटमधील पवित्र देवालय त्यानं लुटलं. त्यावेळी लाहोर भारतातच होतं. लाहोर, कनौज, मथुरा, ग्वाल्हेर आदी ठिकाणांवर स्वाऱ्या करून तेथील देवालये उद्ध्वस्त करून अमाप संपत्ती त्यानं लुटून नेली. मंडळी, प्राचीन भारताला पराक्रमी राजांची परंपरा आहे. मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, देवगिरीचं यादव साम्राज्य अशा कितीतरी राजघराण्यांनी आणि त्या घराण्यातील राजांनी भारताचा गौरव वाढवला आहे. परंतु भारतातील राजांमध्ये असलेले आपसातले हेवेदावे, असूया, मत्सर यासारख्या गोष्टींचा फायदा परकीय आक्रमकांनी वेळोवेळी करून घेतला, भारताच्या अस्मितेवर घाला घातला आणि प्रचंड संपत्ती लुटून नेली. पण मंडळी, या ठिकाणी आपल्याला जो विचार करायचा आहे तो भूतकाळातील वैभवशाली भारताचा. तुम्ही म्हणाल कशा करता? तर मंडळी, इतिहास समजून घेतल्याशिवाय वर्तमानात जगता येत नाही आणि भविष्यकाळाची आखणीही करता येत नाही. फक्त इतिहासाचे गोडवे गाऊन भागत नाही, त्यापासून बोध घ्यावा लागतो, प्रेरणा घ्यावी लागते. देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर हा इतिहासाचा जागर आवश्यक ठरतो. भारतीय मूर्तिकारांना हजारो वर्षापूर्वी धातुशास्त्र ज्ञात होतं याचे पुरावे प्राचीन काळातील अनेक मूर्ती आजही देतात. आजच्या विज्ञानाला जे धातुशास्त्र गेल्या 150-150 वर्षामध्ये ज्ञात झालं आहे, त्याचं सखोल ज्ञान आमच्या पूर्वजांपाशी होतं. आज विविध सिमेंट कंपन्यांच्या मजबूतीचा दावा करणाऱ्या अनेक जाहिराती आपण पाहतो, ऐकतो, पण त्यांचा वापर करून बांधलेल्या अनेक इमारती 100 वर्षेही मोठ्या मुश्किलीनं टिकतात. काही तर काही वर्षातच पत्त्याच्या बंगल्यांसारख्या कोसळतात. पण आमची शेकडो हजारो वर्षांपूर्वीची बांधलेली देवालयं मात्र आजही दिमाखात उभी आहेत. सिमेंट, चुना आदींचा वापर न करता केवळ दगडांवर दगड ठेवून मंदिरं बांधण्याची कला हेमाडपंथी म्हणून प्रसिद्ध आहे. हेमाडपंथी नव्हे तर हेमाडपंथी, कारण हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. त्याने ही कला विकसित केली. दगड विशिष्ट कोनात कापणे, त्याला खाचा किंवा खुंट्या ठेवून एकमेकामध्ये अडकवणं म्हणजे लॉक करणं, यामुळे ही मंदिरं वर्षानुवर्ष टिकून राहिली. वेरूळचं घृष्णेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर, 40 गावजवळील पाटणादेवीचं मंदिर, अशी अनेक मंदिरं आजही लहान मोठ्या अशा अनेक गावांमध्ये दिमाखानं टिकून आहेत. मंडळी, प्राचीन भारतावर विविध आक्रमकांच्या स्वाऱ्या झाल्या, पण भारतात असलेल्या मंदिर आणि मठांनी आपला इतिहास आणि प्राचीन परंपरा सांभाळून ठेवण्याचं आणि तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं फार महत्त्वाचं काम केलं आहे. शंकराचार्य आदींनी स्थापन केलेले मठ, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले आणि पुढे त्यांच्या शिष्य महंतांनी जपलेले त्यांचे मठ यांनी याबाबतीत मोठंच काम केलं आहे. अजूनही ते काम अव्याहतपणे तसंच सुरू आहे. काळ बदलला
युग बदलली, आक्रमणाची अनेक वादळं आली, पण या सगळ्यांना तोंड देऊन मंदिरं आणि मठ याने भारतीय इतिहास, धर्म, परंपरा जागृत ठेवली. अनेक ऋषीमुनींच्या आश्रमांनी समृद्ध गुरुकुल परंपरा जपली, पुढं नेली. त्यातून समाजाप्रती, आपल्या कर्तव्याप्रती सजग असणाऱ्या अनेक पिढ्या घडल्या. श्रीराम, श्रीकृष्ण अशाच गुरुकुलातून वाढले. ज्या ज्यावेळी भारतातील चैतन्य, अस्मिता क्षीण झालेली दिसली, त्या त्यावेळी भारतातील संत, ऋषीमुनी यांनी आमची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. मग ते शंकराचार्य असतील, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास किंवा आणखीही इतर संत असतील, या सगळ्यांनी आम्हाला केवळ देव देव न करता आमच्या कर्तव्याची, पुरुषार्थाची जाणीव करून दिली. म्हणूनच एवढी आक्रमणं होऊनही भारतीय संस्कृती आज टिकून राहिली आहे. धातुशास्त्र, स्थापत्यकला यासोबतच नृत्यकला, नाट्यकला, शिल्पकला भारतात विकसित झाली होती. भरत मुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ याची साक्ष आपल्याला देतो. भारतीय नृत्य, नाट्य आणि संगीत कलेची मूळं या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. छंदशास्त्र, व्याकरणशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर संस्कृत भाषेत प्राचीन भारतात ग्रंथनिर्मिती झाली. भारतातील नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठात अनेक देशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते. रेशीम, मसाल्याचे पदार्थ, हिरे, माणके, मोती आदी रत्न या सगळ्यांच्या व्यापारासाठी भारत प्रसिद्ध होता. वास्को द गामा समुद्रमार्गे भारतात आला आणि भारतातील मसाल्याचा मोठा व्यापार हाती लागल्याचा आनंद त्याला झाला. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी भारताशी व्यापार करून मसाल्याच्या पदार्थातून अफाट नफा कमवला. भारतावर शक, कुशाण, हूण, मुघल, डच, फ्रेंच, इंग्रज यासारखे अनेक आक्रमक आले. त्यातील मुघल आणि इंग्रजांनी प्रदीर्घ काळ भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील साधनसंपत्तीची प्रचंड लूट केली. भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेऊन तिथल्या कारखान्यात तयार झालेली मालाची हक्काची बाजारपेठ भारताला बनवलं आणि भारतातले उद्योगधंदे उद्ध्वस्त केले. सातत्यानं परकीय आक्रमणं झाली, तरी भारताची संस्कृती, त्यातील एकता, अखंडता, सहिष्णुता टिकून राहिली. याला कारण म्हणजे भारताची सर्व समावेश करण्याची उदार मानसिकता. इथे जो जो आला त्याला आम्ही आपला मानला, तो या संस्कृतीत सामावून गेला. मंडळी, प्राचीन भारतानं जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत, त्यातील तीन प्रमुख आहेत असं मला वाटतं. त्यातील पहिली म्हणजे योगशास्त्र. पतंजली मुनींनी लिहिलेली योगसूत्र आजही जगाला मार्गदर्शन करत आहेत. त्या आधारे योगगुरू BKS अय्यंगार, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि इतरही अनेक योगाचार्यांनी आधुनिक भारताला आणि जगालाही निरामय आरोग्याची साधना शिकवली आहे. योगासनं, प्राणायाम यांचं पुनरुज्जीवन केलं आहे. दुसरी देणगी आहे आयुर्वेद. चरक, सुश्रुत आदी आयुर्वेदाचार्याने त्या काळात जे मार्गदर्शन केलं, ग्रंथ लिहून ठेवले, त्या आधारे आज भारतातील आयुर्वेद प्रगती करीत आहे. आयुर्वेद केवळ शरीराचा विचार न करता
मनाचाही विचार करतो. विविध वृक्ष, वनस्पती, फळं, फुलं आदींबाबत निरीक्षणं आणि प्रयोग करून प्राचीन आयुर्वेदाचार्यांनी आपल्या समोर जे ज्ञान ठेवलं आहे त्याची महती अवर्णनीय आहे. त्याबाबत आपण त्यांचे ऋणी आहोत. मंडळी, प्राचीन भारतानं जगाला दिलेली तिसरी देणगी म्हणजे अध्यात्म. आजच्या मूल्य हरवत चाललेल्या जगामध्ये, धावपळ आणि ताणतणाव असलेल्या जगामध्ये सगळ्यांना तारू शकेल, मार्गदर्शन करू शकेल अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत आदी ग्रंथ आजही जगाला प्रेरणा देणारे मोठे स्रोत आहेत. मंडळी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा लंडनमध्ये बसवलेल्या भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की एका बाजूला मॅग्ना कार्टा आणि दुसऱ्या बाजूला महात्मा बसवेश्वरांची वचनं ठेवा. तुम्हाला समजेल की मॅग्ना कार्टाच्या कितीतरी शतकांपूर्वी माझ्या देशाचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता. कृणवंतो विश्वमार्यम हा आपल्या ऋग्वेदातील मंत्र आहे. हा मंत्र सांगतो की जगातील प्रत्येक मानवाला आर्य म्हणजे एक श्रेष्ठ आणि आदर्श माणूस घडवूया. हा मंत्र जरी छोटा असला तरी त्यातील अर्थ मात्र विशाल आहे. जाती, धर्म, पंथ, मतमतांतर इत्यादींच्या गलबल्यातून बाहेर काढून जगातील सर्व माणसांना आर्य म्हणजेच श्रेष्ठ माणूस बनवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. प्राचीन ग्रंथात आर्य ईश्वर पुत्र हा असं म्हटलंय. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन भारतीयांना आर्य म्हणण्याची पद्धत होती. आपल्या देशालाही आर्यावर्त असं म्हटलं जाई. या अर्थानं आपण सगळे आर्यच आहोत. रामायण, महाभारत त्यातल्या पराक्रमी वीरांचा उल्लेख करताना किंवा त्यांना संबोधताना त्यांच्या पत्नी त्यांना आर्यपुत्र असं म्हणत असत. मग आर्य कोण? आर्य म्हणजे कोणा एका विशिष्ट धर्म, जाती, पंथाची व्यक्ती नसून जो पवित्र आणि शुद्ध कर्तव्य कर्माचं आचरण करतो, वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि पूर्णांशानं सदाचारी असतो तोच आर्य होय. मंडळी, पुढील काळात आपल्यातून अशाच सज्जनांची मांदियाळी निर्माण व्हावी आणि आपल्या प्राचीन भारताची वैभवशाली परंपरा आपण पुढे चालवावी. आपण त्याला गतवैभव प्राप्त करून द्यावं असं यानिमित्ताने सांगावंसं वाटतं. मग आपण पुन्हा अभिमानानं म्हणू शकू की जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

मात हेगीत आहे हम दोनों या चित्रपटामधलं शब्दरचना आनंद बक्षी यांची ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात संगीतकार राहुल देव बर्मन

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं होशियार या चित्रपटामधलं। ऐकूया आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात ख्वाब या चित्रपटामधलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: मुक्काम आलाय. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
1: कारण अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही. अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात, मेरे सजना या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.
3: मैंने कुछ खोया है,

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी आपण थॅलेसेमिया मायनर नाही याची खात्री करून काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी सक्षम किंवा जनकल्याण रक्त केंद्राशी संपर्क साधावा. 7774077900.
2: कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मालिक या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: जुना द्या नवा घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर
3: काय मग स्वानंदी? अटील, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
4: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर. काय सांगतेस काय? आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
3: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
4: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मैं और मेरा हाथी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
4: रेडिओ विश्वास. आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
5: गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदळणी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान, या महाराष्ट्र दिनानिमित्त वनरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही. महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ,
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: कॉन्फरन्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. यानंतर संगीत आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. जीत या चित्रपटामधला आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हात की सफाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन पावरा यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:20 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ही भक्ती रचना आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात घर संसार या चित्रपटामधली. गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, इंदिवर यांचं चित्रपट मर्दो वाली बात, आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी आपण थॅलेसेमिया मायनर नाही याची खात्री करून काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी सक्षम किंवा जनकल्याण रक्त केंद्राशी संपर्क साधावा. 777-470-77900.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऑफर या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात. संगीतकार जतीन ललित.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: का, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. किशोर कुमार आणि साधना सरगम यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरा सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
3: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही. महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
2: वडनेरे सराफ,
3: जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: यांनी गायलेलं हम दोनो या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे जय

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश छगुडकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदगण यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: मुक्काम आलाय. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
1: कारण अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरुकिल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत कधी माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे N. दत्ता यांनी.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरच काही. महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ,
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे आनंद घन यांचं।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 8 मे च्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिकेने मोहीम थांबवली, परराष्ट्र मंत्री रुबियोंची माहिती. इराण विरुद्ध अमेरिकेच्या मोठ्या लष्करी कारवाया आता संपल्या आहेत असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मंगळवारी जाहीर केले. मात्र हा संघर्ष पुन्हा सुरू होणार नाही असे त्यांनी ठामपणे म्हटले नाही. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या रुबियो यांनी पत्रकार परिषदेत 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेली ऑपरेशन एपिक फ्युरी ही मोहीम तिचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे समाप्त झाली आहे. इराणशी अलीकडील संघर्ष हा होमूर्स

जागा जिंकलेल्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याचे काँग्रेसने जाहीर केले असून टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांनी बुधवारी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला तर विजय गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. विजय यांच्या विनंतीवरून काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला असून तसे पत्र विजय यांना दिले असल्याचे काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी सांगितले. दीर्घकालापासून द्रमुकचा मित्र पक्ष राहिलेल्या काँग्रेसने टीव्हीकेला जाहीर पाठिंबा केल्यानंतर द्रमुकने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसची ही कृती पाठीत खंजीर खोपसण्याची असल्याचे द्रमुकने म्हटले आहे. दरम्यान काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला. बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सुधारित पेन्शन कार्यपद्धती जाहीर. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन योजनेची कार्यपद्धती जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी जारी करण्यात आला. या संदर्भातील शासन निर्णयानुसार 2005 नंतर सेवेत असलेल्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना 20 वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या GR नुसार ज्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला असेल त्यांना 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असेल किंवा शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेत राहील तर जे कर्मचारी 10 ते 20 वर्षे या दरम्यान सेवा बजावून निवृत्त होतील त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञेत करण्यात येईल. या गटासाठी किमान 7,500 निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. जय श्रीरामच्या जयघोषात काळाराम मंदिरावर धर्मध्वजा फडकवली. मुख्यमंत्री माजी राष्ट्रपती कोविंद ठरले ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार. पंचवटीतील श्री काळाराम मंदिर परिसर बुधवारी दुपारी अक्षरशः भक्तिरसाने धावून निघाला. दुपारी 4:44 मुहूर्तावर मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या 21 फूट धर्मध्वज स्तंभावर भगवान हनुमान ध्वजा फडकवतानाच जय श्रीराम सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्याच क्षणी वरुणराजाने रिमझिम सरींची हजेरी लावत वातावरण अधिकच मंगलमय केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या धर्मध्वज सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख साक्षीदार ठरले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने पंचवटीला एक अद्वितीय आध्यात्मिक तेज प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सविता कोविंद यांच्या हस्ते धर्मध्वजेचे पूजन करण्यात आले. आता वळूया पुढील बातमीकडे. व्यंजनम आणि एलिव्हेटेड माइंड्स यांचा एकत्रित उपक्रम हाट बाजार. शुद्ध सेंद्रिय आणि सात्विक पदार्थांची परंपरा. दर्जा आणि गुणवत्तेने श्रेष्ठ व्यावसायिक आणि कृषीजन्य विविध पदार्थ आता एकाच छताखाली. हाट बाजारामध्ये घरगुती मसाले उदाहरणार्थ हळद मिरची गरम मसाला चक्कीवर दळलेले पीठ आणि सेंद्रिय तांदूळ गूळ आरोग्यवर्धक मिलेट्स आणि मल्टीग्रेन पिठाचे आणि पौष्टिक आहाराचे पदार्थ झटपट पण घरच्या चवीचे तयार पदार्थ होममेड प्रॉडक्ट्स आणि बरेच काही. दर रविवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत. ठिकाण 50 सिद्धिविनायक कॉलनी स्टेट बँक कॉलनी गजानन महाराज मंदिराच्या मागे इंदिरा नगर नाशिक. समृद्ध आणि आरोग्यदायी जीवनशैलीची कास धरा आणि हाट बाजाराला नक्की भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 7498414725 किंवा 9511672723. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. आज शुक्रवार दिनांक 8 मे 2026 आज वसंत व्याख्यानमालेत स्वर्गीय माधवराव काळे स्मृती व्याख्यान प्राध्यापक समीर मित्र गोत्री संशोधक आणि शास्त्रज्ञ हॉवर्ड विद्यापीठ अमेरिका यांचे भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तरी देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक या ठिकाणी सायंकाळी 7:15 रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे
असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

0: तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: क्रमांकावर. ही गीत रचना ऐकणार आहोत ग. दी माडगुळकर यांची, मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
3: ओळखले की आपल्याला
4: रस्ता
3: अडवायला.
4: बारा घरच्या तरुणी बारा
3: दिसत बरं का?

0: प्राप्त होय. कृष्णा बोल रहा.
1: अग चंद्रावळी तुझ चंद्र बळ मला आहे त्याचे अटकळ महुमेणाहून तू मळ.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका या चित्रपट.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात. वंदना विटणकर यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
3: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
2: वडनेरे सराफ,
3: जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बारा भानगडी या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेवूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेली पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कमाल आहे, सोन्या संधीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
3: कारण अडावतकरांचा कल्पधरु प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाववाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरु प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरी कॉर्नर.
4: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत, जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान, या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरच काही. महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ,
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात. विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं देवकीनंदन गोपाळा या चित्रपटामधलं.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: ते घर सोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जुनं द्या नवं घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: शीत अवचित भेटो निजा मिठीत अलगद मिठो निजा
1: नमस्कार नाशिककर मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. पालघर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये साजरा होणारा बोहाडा हा उत्सव, ज्याला 250 ते 350 वर्षाची परंपरा आहे, नाशिकमध्ये आजही काही घराणी अशी आहेत की जे पिढ्यानपिढ्या हा वारसा जपत आहेत आणि आज सुद्धा बोहाडा हा उत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. साधारणपणे 40 वर्षाची परंपरा असलेले आजचे आपले पाहुणे जे श्री म्हसोबा महाराज देवस्थान एरंडवाडीचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडे 40 वर्षापासून ही प्रथा परंपरा सुरू आहे, ती आज तागयत तितक्याच उत्साहात ते साजरी करत असतात. आज माझ्याशी गप्पा मारायला आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री निलेश भाऊ थोरात. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि एकूणच हा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि याचं महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. भाऊ, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार. तर मुळातच नाशिकला खूप मोठी परंपरा आहे, मंदिरांची असेल, आपल्या गोदावरी नदीची असेल, वीरांची असेल, तर त्यातलाच हा अजून एक मानाचा तुरा म्हणजे हा बोहाडा उत्सव. आणि आपल्याकडे 40 वर्षापासून ही परंपरा आहे. आपले वडील असतील किंवा आपण असाल, हे तितक्याच श्रद्धेने आज देखील आपण ते सगळं जपतो आहोत. तर आपल्याकडे ही परंपरा कशी आली याबद्दल काय सांगा?
1: तर साधारणतः म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून आमचे वडील राजेंद्र बाबूराव थोरात, सुनील मामा दिवे, संजय दादा बागारे आणि अजून सहकारी भंडार जे वयस्कर मोठे आहेत, त्यांनी हा उत्सव सुरू केला.
0: बर.
1: तर मुख्य सूत्रधार होते ते आमचे वडील.
0: अच्छा.
1: यांनी सुरुवात केली, सर्व त्यांचे मित्रमंडळ बोलून सर्व सुरुवात केली. आज त्या वर्षाला, आज या यात्रोत्सवाला 40 वर्ष होत आहेत. तर हा नुसता एक उत्सव नाही तर आमच्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा सण असतो आमच्यासाठी तो.
0: सो
1: आणि ह्या एका दिवसासाठी मी पूर्ण वर्षभर राबत असतो, वाट असं उत्सुकताने वाट बघते या दिवाळीच्या देवाची. असं मुख्य म्हणजे आमच्या वडिलांकडे देवीचा मुकुटा राहतो, त्यांच्या देवीचा संचार होता आधी माझ्या शक्तीचा. मग देवीचा संचार मग ते देवीचा मुकुट ते दाखवायचे. त्याच्यानंतर मग त्यांचे एक्सपायर आले, त्यानंतर मग श्री म्हसोबा महाराजांचा संचार माझ्याकडे आलेला. मग श्री केवडीवनची नाशिकचे मुख्य दैवत जागृत केवडीवन म्हसोबा महाराज, तर त्यांचा संचार माझ्याकडे आल्यानंतर मग मंडळाने सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही मुख्यतः आमच्यात तुम्हाला सगळं जाणकार आहेत आणि वडिलांच्या नंतर तुम्ही हा वारसा पुढे चालवा. मग श्री म्हसोबा महाराजांचा उत्सव आणि बोवाडा हा चालू असताना मग तो मुकुटाचा मान मला भेटायला लागला तिथे. आणि आनंदाची गोष्ट ही की माझ्या आयुष्यातलं हे 21 वर्ष माझं यात्रेला 40 वर्ष पण माझं 21 वर्ष हे आता आलेलं. आणि या वर्षाला खूप म्हणजे याच्या गेल्या आधीपासून या वर्षाला खूप मोठा उत्सव जो साजरा करत आहे असं मी नियोजनबद्ध आखलेले आहे असं. आणि याच्यात आपले राजकारणी येतात, मित्र परिवार येतात, धार्मिक येतात, देवाच्या मार्गदर्शन सर्व उत्सव आनंदी आनंद असतो. आणि शिवाय एक म्हसोबा महाराज म्हणलं की एक डोळ्यापुढे असं एक मनातले एवढे आनंद छबी उत्सुकता येते ना की असं वाटतं की आम्ही रोज एक एक दिवस मोजतोय कधी तो दिवस येईल कधी तो दिवस येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यात प्रथम श्री म्हसोबा महाराजांची घटस्थापना करणार एकमेव व्यक्ती म्हणजे मी आहे. नाशिक जिल्ह्यात कुठेही घट म्हणजे बा देवीचा घड बसवला जातो, आदिमा शक्तीचा घड बसतो, खंडोबाचा घड बसतो, भैरवाचा बसतो, श्री म्हसोबा महाराजांचा घट कुठेही बसत नाही. तर ती प्रथम मी चालू केले माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाने. त्याचा मी उल्लेख केला श्री रवींद्रदादा निकम हे माझे गुरुवारी आहेत, यांच्या मार्गदर्शन त्यांनी विधी शिकवले, त्या विधी मार्फत नाशिकमध्ये मुख्य घटाचा मान आपला आहे नाशिककरांचा. फक्त एरंडवाडी म्हसोबा महाराज मित्रमंडळाचा येतो आणि म्हसोबा महाराजांच्या कृपेने सर्व आनंद आनंद आहे आणि सर्व येणारी भक्त मंडळावर सुखद आनंदात दिसतात, त्यामुळे खूप भारी वाटतं ते.
0: हो. बरं, साधारण किती दिवस चालणारा हा उत्सव असतो आपल्याकडे?
1: हा उत्सव असतो 5 दिवस पहिले घटस्थापना होते.
0: बरं.
1: 24 तारखेला असते केवढी म्हणजे म्हसोबा महाराजांची यात्रा, त्या यात्रा उत्सवाच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमची घटस्थापना होते. ती साधारण 5 दिवस घटस्थापना होते. 5 दिवस रोज संध्याकाळी वाद्य बोलवले जातात, गायनाचा भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो, अन्नदान केलं जातं, मुख्य मोठ्या प्रमाणात अन्नदान होतं. आणि 5व्या दिवशी गट हलतो त्यावेळेला रात्रभर एक मोठा कार्यक्रम ठेवला तो माझे त्याचा मुख्य म्हणून. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव होतो त्यावेळेला मी ब्रह्ममुहूर्ताला श्री म्हसोबा महाराजांचा अभिषेक पूजन करतो. मग 70 नंतर त्याच्यानंतर मग 70 पूजन घेतलं जातं, 25 पूजन केलं जातं, होम हवन विधी केला जातो पूर्ण. आणि त्यानंतर बाजूला अन्नदानही चालूच असतं, अन्नदान 24 असतं त्या दिवशी आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी श्री म्हसावा महाराजांची तक्रार ह्याला असतात, त्याला म्हसावा महाराजांना रूपांतरण सजवले जातो, सिंदूर वगैरे सजवले जाते, त्यांची मोठी भव्य मिरवणूक काढल्या जाते आणि ते म्हणजे एक पूर्ण एकावन एक घराघरात त्यांची पूजा केली जाते खूप मोठा सण. आणि त्याच्यानंतर त्यांची शांतता झाली, त्यांची मानपान झाल्यानंतर पुढे निघतात श्री गणेश आणि मा शारदामातेचं आगमन होतं, त्यांची मिरवणूक चालू होते. तर मग शारदा माता, एकादशी, द्वादशी, रावण, राम लक्ष्मण, तूर्पणखा रावणाची बहीण यांचं होतं, हे चालतं 12 वाजेपर्यंत. 12 आत होतं रामायण भागवत आणि 12 वाजेनंतर शिव परंपरा होतं. मग त्यावेळेला वीरभद्र, श्री भैरवनाथ, श्रीकाल भैरवजी, श्री खंडोबा महाराज, वेता महाराज यांचे शिवपुराण चालू होत. शिवपुराणाच्या नंतर मग ब्रह्ममुहूर्ताला श्री नारायण अवतार म्हणजे श्री नरसिंह जे त्यांनी हिरण्यकश्यप वध केलेला, त्याला वरदान असं जर की दिवसा मारू शकत ना रात्री मारू शकत ना, जमिनीवर ना आकाशामध्ये ना अस्त्राने ना शस्त्राने, ना नर मारू शकत ना नारी ना पशु मारू शकत. त्याला श्री हरिविष्णूंनी प्रल्हादाला खूप त्रास दिल्यामुळे त्यांनी खांबातून श्री नरसिंह महाराज पकड झाले आणि त्यांनी त्याचा वध केला, हिरण्यकश्यपचा वध केला. मग ते पहाटेचे वेळेला मग श्री नरसिंह महाराजांचं बोवाडा मिरवणूक निघते, त्याला राजाचा वध वगैरे सर्व आपण दृश्यामध्ये दाखवलं जातं, तर सर्व दृश्य दाखवलं. त्याच्यानंतर मग ब्रह्मावतार मग आम्ही ब्रह्मवर्जी महाराजी श्री मसा महाराजांची पूजन चालू होतं. तर आमचे अभिषेक स्नान करण्यासाठी म्हणजे केवढी म्हणलं आंघोळी जात असतो, स्वतः आंघोळ करून ते पूजन करून विधी करून मग येतो आणि त्याच्यानंतर आमचा शृंगार चढवला जातो देवाचा आणि त्याच्यानंतर संचार झालं मग तो श्री मसा महाराजांची मिरवणूक निघते. मग त्यावेळेला जसं आदिमाशक्ती सप्तशृंगीने महिषासुराचा वध केलेला तर ते दृश्य तिथे दाखवलं जातं आणि ती महिषासुराचा वध केल्याच्या नंतर म्हणजे आमच्या एरंडवाडीतून निघून पेठ फाट्या फक्त आमची श्री मारुती मंदिर आहे, आमची परंपराची पताक आहे, तिथे आमचा देवी महिषासुराचा वध दाखवला जातो. तो तिथे वध केल्याच्या नंतर मग तिथे देवीची जल्लोषात मोठी मिरवणूक काढल्या जाते, मग पूर्ण गावभर फिरवल्या जाते, नाशिक मध्ये फिरवल्या जाते, गंगेवर रामकोंडाला इकडे फिरवल्या जाते. मग नंतर ते आमच्या मुख्य स्थान एरंडी मसा महाराज मंदिरापासून सांगत आहोत ते. आणि नंतर जे आलेले सन्मानिने त्यांचे सत्कार केले जातात, जे दैवत वाले ज्यांच्या दैवत संचारी त्यांचा सत्कार मानपान दिला जातो, त्यांच्या दैवतांचा मानपान दिला जातो सर्व महापाल. त्याच्यानंतर मग सर्व दमलेले असतात, थकले असतात, मग सर्व दिवसभर आराम करतात, संध्याकाळी परत त्यांच्यासाठी नवीन आम्ही परत अन्नदान ठेवतो. याबद्दल आमची यात्री पुन्हा सांगत आहोत असं.
0: खूपच छान. बरं, हे सगळं करत असताना ज्यावेळेला महाराजांचा मुखवटा परिधान केला जातो त्यानंतरच्या भावना नेमक्या कशा असतात?
1: त्यावेळेला कसं जे त्याच्या अगोदर तुम्ही सांगू शकतो पण ज्यावेळेला धारण केल्यानंतर ना संचारामध्ये मला काही कळत नसतं, तर जे एक दैवी छवी असते ती त्यांचं कार्य करून जातात असते ते. हो, त्याच्या आधीच सांगू शकतो, त्याच्यानंतर सांगू शकतो, पण त्या छवीत जे काही कृत्य होतं आशीर्वाद देतात. मी व्हिडिओ बघितला, पूर्ण व्हिडिओ काढतात तर आशीर्वाद देणं असतात, जो संचार आला असतो खूप आशीर्वाद आपटला होता हे व्हिडिओ मी बघितलेला आहे. पण एक असं आहे की ना अंगाला खडतर सुद्धा नाही त्याच्यामध्ये, एक दैवी शक्ती पॉवर अशी आहे की ना अंगाला खडतर सुद्धा नाही त्याच्याने. मग ते अग्नीने चालणं असो, काट्यामध्ये असो की मोठ्या दगडगोट्यामध्ये असो, शरीराला कसली प्रकारे इजा होत नाही त्याच्याने.
0: काय वाटतं आपण अशा घरात जन्माला आलो की जिथे इतकी,
1: मी स्वतःला म्हणजे आता स्वतःला एक भाग्यवान समजतो की माझे वडील राजेंद्र भाऊ थोरात यांच्या घरात माझा जन्म झालेला आहे आणि मुख्य म्हणजे वडील धार्मिक असल्यामुळे आम्हाला धार्मिक मार्ग लागला आणि त्याच्यात श्री मसावा महाराजांच्या मी 8 ते 9 वर्षाचा होतो त्यावेळेला माझ्या अंगावर संचार आलेला आहे तेव्हापासून. तर अचानक आलं कसं आलं का आलेला आहे, त्यावेळेला घरच्यांना अटक यायला भूतवायला आलं का कोणी काय केलं, मग यांनी खूप ठिकाणी दाखवलं इकडे दाखव तिकडे दाखव, पण सगळ्यांना यांच्यावरती देवाचा संचार आहे याचा तुम्ही मार्गदर्शन करा. मग तसं 2 वर्ष जाऊन तिसऱ्या वर्षाला मग वाऱ्यामध्ये संचारामध्ये परीक्षा सुद्धा घेतली सुरुवातीला, इकडे संचार आहे ते काही बाहेरचा का नाटक ते सुद्धा केले जातात. त्याला खूप म्हणजे चप्पानी मारणं, टासण्या टोचणं, सोया टोचणं, कापूर हातावर देणं हे सगळे कृत्यमय वाऱ्याची परीक्षा घेतली जाते तिथे देवाची. त्या सरळ त्यावेळेला खरं खोटं सगळं कळायला जातं आणि त्याच्यानंतर मग सिद्ध गुरुवर रवींद्रदा निकम यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि मुख्य म्हणजे ते आणि यांचे मोठे बंधू अंकुश थोरात हे वर्ग मित्र निघते मला नंतर कळलेलं. मग त्यामुळे त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन असं दिले तिथे आणि पूर्ण मार्गदर्शन दिलं, पूर्ण विधिविधान शिकवली, पूर्ण मार्गात बसवला आणि आज जे काय आहे ते गुरु महाराजांच्या कृपेने, श्री मसा महाराजांच्या कृपेने, आई वडिलांच्या इथपर्यंत आहे आज मी.
0: मुळातच एखादी यात्रा ही पूर्वीच्या काळी ते यात्रा भरवण्याचा उद्देश खूप वेगळा असायचा, तर पूर्वीच्या काळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये काही तफावत जाणवते का?
1: पहिले ज्या वेळेला होता पहिले जी परिस्थिती ना तर कशी महागाई कमी होते आटोक्यात कार्यक्रम होऊन जायचा आणि ज्या वेळेला जास्त गाय जमले तर फक्त काय होतं मग अन्नदान केलं जायचं आणि बोवाडा केला जातो आणि भजन कीर्तन व्हायचं. पण आम्ही नवीन पिढीने आल्यामुळे ना अजून त्यात बदल केला खूप प्रकारचा. डेकोरेट करणं, सजावट करणं, मोठमोठे नामांत मित्र बरोबर बोलवणं, शिवाय परत दैवतांचा गाजा त्यावेळेला फक्त होती ना, फक्त एक दिवसाची यात्रा व्हायची त्या गावामध्ये. पण ती यात्रा आता आम्ही 7 दिवसाची केली. 5 दिवस घटस्थापनेचा कार्यक्रम असतो, 6व्या दिवशी यात्रोत्सव चालू होतो, 7 दिवशी सांगता होते. आता मी 7 दिवस यात्रोत्सवचं निर्माण केलं आमच्या हिशोबाने. कारण सगळ्यांची संख्या असल्यामुळे खर्चाचा आटोका वाढतो, सगळं सहकार्य केल्यामुळे काय अडचण येत नाही गोष्टी. आणि शिवाय वर्षाकाठी जे येत नाहीत ते त्यांची सुद्धा गाठ भेट होते त्याच्यामध्ये. शिवाय गावचे नातेवाईक असले मित्र बरोबर ते सुद्धा जायला भेटतात. आणि तो म्हणजे एक अनोखा दिवस असतो आमच्यासाठी, खूपच वेगळा असतो. मी सांगू शकत नाही एवढा आनंद असतो दिवस.
0: ही परंपरा इतक्या वर्षापासूनची आहे, ती आपली संस्कृती आहे, ही पुढच्या पिढीला देणं, त्यांना समजून सांगणं आणि त्यांनी सुद्धा ही तितकीच श्रद्धेने टिकवून ठेवणं हे किती महत्वाचं आहे तुम्हाला वाटतं?
1: आता जसं तुम्ही विचारलं मागचं आमच्या वडिलांनी, त्यांनी, मामा यांनी सर्व केला. त्याच्यानंतर मग 20 वर्ष मी माझ्याकडे स्थापना दिली, माझ्याकडे मंडळीला मी चालवला. आता आमचे सागर दादा दिवे तो मामाचाच मुलगा, आमचे सासूंचे मामा, आमचे मामा, त्यांचं मामाचा. आता मंडळाचा कारभार आम्ही अत्यंत मुख्य म्हणजे आमच्या मंडळाला आम्ही कधीच अध्यक्ष केलेले नाही, मंडळ अध्यक्ष नव्हता. पण आम्ही ह्या वर्षी त्याला आम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून अध्यक्ष घोषित केले. त्याची इच्छा नसा आम्ही त्याला बदलतो आमचा अध्यक्ष म्हणून. आमचे सागर दादा देवी आमचे एकदम आमच्या मंडळाचे आमच्या सर्वांचे एकदम लाडके. त्यांच्या ते सांगाल ती पूर्व दिशा. आणि त्याला काय अडचण आली का तुम्हाला भाऊ असा प्रॉब्लेम आहे, त्यांना आम्ही मम्मी माझ्या मार्गदर्शन देत असतो या पद्धतीचं. माझा सर्व मित्र बरोबर हॅन्डल करणं, काही पूजेचं सामान साहित्य आणणं, मी सांगतात पूर्ण यात्रा हॅन्डलच त्याच्या हातात देऊन टाकलेल्या. हिशोबा सर्व काही तोच बघतो, कोणाला देणं असेल, काय अन्न असेल, काही सत्कार, सगळं नियोजन तो त्याच्यामध्ये. फक्त अडचण आली बदल मला विचारतो हो आता हे करता ठीक आहे या पद्धतीने काय होऊन जाईल असं. तसेच आता मामाला ते मला मार्गदर्शन होते, आता मी यांना मार्गदर्शन झालेलो पुढे. आणि या पद्धतीने खूप यात्रा आणतात पार पडते, गाजवायचा सगळी तयारीला सुद्धा लागले यात्रेच्या. आणि मुख्य जी भोवाड्याचं मुकुट आम्ही भयानं मतेदारजी म्हणून होते गणेशवाडे, त्यांच्याकडून भाडे न्यायचा, तर आम्ही असं न करता आम्ही स्वतःचे मुकुटे बनवून घेतले. आता तसं जेवढे जो व्यक्ती जो दैवत आता ना त्यांनी स्वखर्चाने स्वतःचे मुकुटे बनवून घेतलेले आहेत. म्हणजे मुकुटे पण स्वतःचे, मंडप स्वतःचा झाला, लाइटिंग स्वतःच झाले, फक्त भांडे स्वतःचे झाली, फक्त आम्हाला आचारी बोलवावं लागतो आणि वाद्यावरी बोलावं लागतात. याच्या व्यक्ती आम्हाला काहीच करायचं, बाकी तयारी अजून चालू पण होऊन गेलेली आहे. हो आता रोज आम्ही एक एक दिवस मोजतो की कधी यात्रा येईल.
0: खूपच छान. बरं, आपल्या मार्फत काही सामाजिक कार्य देखील केलं जातं का?
1: हो, आमचा सरकार ग्रुप आहे, टायगर ग्रुप आहेत ना, आमचा सरकार ग्रुप महाराष्ट्र राज्य, मी नाशिकचा जिल्हा अध्यक्ष आहे सरकार ग्रुपचा. तर आपल्या मैत्री मित्रांसाठी आणि समाजासाठी कुणाला काही सेवा लागली, काही अर्धा तरी अडचण आली त्यावेळेला आम्ही तत्पर असतो तिथे. आमचं पूर्ण सरकार, आमच्या सरकार ग्रुपचे अध्यक्ष आहे रोहित भाऊ सोनवणे, ते असतात खेडमध्ये असतात चाकणला, ते मुख्य संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व महाराष्ट्र हॅन्डल करतो. मी कुणाला कुणाच्या घरी लग्न कार्य असेल, त्यांच्या आई पण मुलीचं लग्न करत असेल, त्यांना आम्ही सहकार्य करतो. किंवा कुणाला शाळा चालू होईल, त्यांना वया पुस्तक नाही, ते पुरवलं जातं आमच्याकडनं. आणि परत काही कुणाला इमर्जन्सी दवाखान्याची गरज लागली, त्यांना सहकार्य केलं जातं. कोणी कुणी डेट झाली, त्यांना सहकार्य केलं जातं. समाज कार्य सुद्धा आपण करतो त्याच्या मार्फत. आणि ते म्हणजे कुणाकडे नेत्यांकडून मागून येतात, आम्ही ते स्वखर्चने करतो. आम्ही तर ही सेवा आमच्याकडे स्वखर्चने असते असं.
0: खूपच छान. एकूणच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं, एक वेगळी माहिती मिळाली आणि आपण करत असलेलं काम असंच पुढे उत्तरोत्तर वाढत जाओ अशा सदिच्छा देते. आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि जाता जाता आपल्या नाशिककरांना काय आव्हान कराल यात्रा उत्सवाला येण्यासाठी?
1: नाशिककरांना हे सांगेल की सर्वात पहिले जी युवा पिढी यांनी नशेच्या आहारी जाऊ नये. दुसरं कारण हे गुन्हेगारी प्रकार थांबावेत, कारण गुन्हेगार गुन्हा करताना यांना काही वाटत नाही, पण त्यांच्या ते जेलमध्ये त्यांच्या जे फॅमिलीला भोगावं लागतात ते खूप बघण्याच्या पलीकडे जातात. ते कर्ज काढणार, त्यांना सोडवणार, वकिलाच्या पर्यंत हाताबाहेर पडणार, ते पोलिसाच्या शिवाय काय करणार, हे चुकीचं कृत्य. साहजिक ते चिडणार, कारण तुम्ही संस्कार लावले म्हणते पोरं वाढतात, आणि संस्कार म्हणलं तर हे पोर बाळ संगतीने बिघडतात, संगत चुकली का माणूस बिघडतो असं असतं. आणि दुसरं म्हणजे असं की सर्व नाशिककरांनी आमच्या यात्रा उत्सवाला याव्यात, आणि त्यांच्या सगळ्यांच्या आमच्या मंडळाकडे स्वागत असेल, आणि तुमच्या सर्वांचं सुद्धा मला बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला सर्वांना आमची यात्रा आमंत्रण मी देतो आत्ताच, तुम्ही सर्वांनी जावी माझी नम्र विनंती, आमच्या मंडळाकडून नम्र विनंती तुम्हाला.
0: नक्की नक्की नक्की दादा धन्यवाद. आणि आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. रसिक हो, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी इथेच थांबते. पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहितेंची मंजुळा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश चिबुडकर यांचा, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान। या महाराष्ट्र दिनानिमित्त वनरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन।
3: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे।
2: वडनेरे सराफ,
3: जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं। आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
3: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
3: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित.
3: अटीला

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री आर एस डवरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम पशुधन मध्ये। शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणता की जर आपल्याला आज विकास करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीबरोबर पशु जोडधंद्याची जोड लागते आणि या जोडीमध्ये पशुपालनामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे त्याच्यावर येणारे रोग। आता हे रोग येऊच नाही याकरिता लसीकरणाची तंत्रज्ञान आपल्याला वापरता येतं। आता हे लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब, जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहेत, ते आलेले आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि सोरणांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार।
0: हां डॉक्टर साहेब, आज शेतकऱ्यांना जर खरी उन्नती करायची असेल तर त्याला पशुची जोड लागते हे सर्वमान्य झालेलं आहे। परंतु आता जसं दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हशीचं पालन आहे किंवा शेळी पालन जे करतात शेतकरी बंधू, तर याच्यामध्ये अनेक रोग त्यांच्यामध्ये होतात आणि ह्या रोगांमुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं, प्रसंगी जनावर दगावतात सुद्धा। तर मग ह्या सर्व बाबी आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजीचं जर कारण असेल तर लसीकरणाबद्दलचं जे तंत्रज्ञान आहे ते आज आपण सर्वजण जाणून आहात किंवा आज आपलं ते कानावर पडत आहे, पण त्याच्यातलं शास्त्रीय तथ्य जे आहे म्हणजे नेमकं पशु लसीकरण म्हणजे काय आहे ते थोडं आम्हाला शेतकरी बंधूला सर्वप्रथम सांगावं।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं पशु लसीकरण सांगायचं झाल्यास की आपण जी लस देत असतो जनावरांना तर ती लस जनावराच्या शरीरात सोडल्यानंतर त्याचे प्रतिजैविक असतात ते जवळपास 15 दिवस त्याचे कार्य करत असतात आणि ते कार्य केल्यानंतर त्या लसीचा जनावराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर रोग त्याचं इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते, अशा पद्धतीने आपण लसीकरण करत असतो।
0: तर डॉक्टर साहेब, अतिशय चांगली माहिती सांगितली आपण, परंतु आता जसं आपण गाई आहे, म्हशी आहे किंवा शेळ्यांमध्ये अनेक प्रकार, जसं तोंडखुरी पायखुरी हा जो एक विकार आहे पशुमधला त्याच्यामध्ये, तर हे सगळं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये या लसीकरणाचे नेमके काय फायदे काय होतात, जसं विकार होतात किंवा आजार होतात तर नेमकं त्याच्यापासून काय काय फायदे होतात किंवा ज्याच्यामुळे लसीकरणामुळे हे फायदे आहेत आणि हे जर केलं नाही तर हे असे तोटे आहेत ज्याला असं म्हणतो आपण, तर नेमकं ते लसीकरणाचे काय फायदे आहेत ते थोडं आमच्या कानावर टाका।
1: आपण लसीकरण याकरता करतो की ज्या यामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी यामध्ये घटसर्प झालं, फऱ्या फाशी आंत्रशार या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी जनावरांचा मृत्यू होतो, या रोगाची लागण झाल्यावर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, परिणामी मूल्यवान जनावरे दगावल्यास पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते, याकरता आपण लसीकरण करायला पाहिजे।
0: बरोबर, अतिशय चांगलं सांगितलं आपण। तर डॉक्टर साहेब, पुढे असं सांगा की लसीकरण करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का, आणि घ्यावी लागत असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर आमच्या शेतकरी बंधूंना फार फायदेशीर राहील।
1: यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला असं करता येईल की जी आपण लसीकरण करतो आणि जनावरांना जी लस देतो ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी, लस खरेदी करताना त्यावरील औषध जी असते ती कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी, त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा, काही लसी उदाहरणार्थ जसं खुरी धनुर्वाद औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणल्यास व जनावरास देईपर्यंत बर्फातच ठेवल्यास बाहेर काढू नयेत, याचबरोबर घरी लस आल्यानंतर फ्रीज असेल तर लस फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी।
0: बरं,
1: त्याचप्रमाणे लसीकरण हे निरोगी जनावरातच करावे, लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे। शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातून उकळून निर्जंतुक करून घ्यावी, फोडलेल्या बाटलीत लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये।
0: बरं,
1: लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे घ्यावी।
0: बरं,
1: शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे।
0: बरं, हे जे काही तुम्ही सांगितलं की लसीकरण करताना जर ह्या जर गोष्टी पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्या लसीकरणाचा खरा फायदा मिळू शकतो। तर डॉक्टर साहेब, आता जसं गाई म्हशीच्या बाबतीमध्ये लसीकरण करा म्हणतो आपण, तर हे जे गाई म्हशी आहेत याच्यामध्ये नेमकं कोणत्या साथीच्या रोगाकरता लसीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यात ती द्यायला पाहिजे किंवा वेळ कोणती आहे त्या लसीकरणाची, विशेषतः गाई म्हशीमध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल जर सांगितलं तर फार चांगलं होईल।
1: यामध्ये आपल्याला गाई म्हशीमध्ये सांगावं झाल्यास घटसर्प, फऱ्या, फाशी व ज्याला तोंडखुरी व पायखुरी म्हणतो हे रोग येतात। आता हे घटसर्प जे आहे ते एप्रिल व मे महिन्याच्या महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर बर.
1: संकरित गाय व म्हशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी.
0: बर.
1: त्याचप्रमाणे फऱ्या ही जी लस एप्रिल व मे महिन्यातून वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर.
1: मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच फाशी हा मे महिन्याच्या वर्षातून एक वेळेस.
0: बरोबर.
1: आणि जे तोंडखुरी आणि पायखुरी म्हणतो तो ही जी लस आहे ही वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
0: बरोबर.
1: परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकवणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस दिल्यास तरी चालेल.
0: बरोबर. म्हणजे हे त्याच्यामध्ये काही महत्वाचे रोग आहेत.
1: महत्वाचे रोग आहेत.
0: आणि ज्या निर्देशित वेळा तुम्ही सांगितल्या त्यावेळेस जर त्याचं लसीकरण जर केलं तर ज्याला असं आपण म्हणतो की बा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हा श्रेष्ठ असतो किंवा अतिशय योग्य बाब आहे. त्या अनुषंगाने त्याचा खरा लाभ आपल्याला मिळेल. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही गाई म्हशीबद्दल बोललात तसं शे

0: आणि मेंढी आज बरेच शेतकरी शेळीपालनात वळलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात आणि प्रसंगी शेळ्या दगावतात सुद्धा. तर मग या शेळी किंवा मेंढ्यामध्ये लसीकरणाचं जे आहे ते कोणत्या रोगाकरता नेमकं लसीकरण केलं जातं आणि ते कोणकोणत्या वेळी करायला पाहिजे हे थोडं सांगा बरं.
1: शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण काळपुळी, घटसर्प, आंत्रविषार, तोंडखुरी व पायखुरी, देवी व फऱ्या या रोगाची आपण शेळ्यांमध्ये लसीकरण करत असतो. आता काळपुळी जे म्हणतो ते वर्षातून एकदा फेब्रुवारीमध्ये द्यावी रोगग्रस्त भागामध्ये बघून. घटसर्प आहे वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. आंत्रविषार जी आहे तर वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. तोंडखुरी पायखुरी वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी. देवी वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये द्यावी. गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये. आणि फऱ्याजी ही लस आहे वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. अशा प्रकारे आपण शेळ्या मेंढ्यामध्ये ह्या लसी देऊ शकतो.
0: बरं बरं. तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण देऊन राहिलेला, परंतु काय होतं की लसीकरणापूर्वी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा आपल्याला लसीकरणानंतर सुद्धा अतिशय महत्वाच्या काही दक्षता घ्याव्या लागतात असं आमच्या कानावर आहे. तर नेमकं लसीकरणानंतर कोणत्या दक्षता आपण घेतल्या पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: दक्षता अशा आहेत की आपण जेव्हा बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरावर ताण पडणार नाही.
0: बर.
1: दुसरी गोष्ट उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
0: बर.
1: तिसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरणानंतर जनावराचे अतिउष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे.
0: बर.
1: तसेच त्याची लांबवर वाहतूक टाळावी.
0: बर बर.
1: तसेच लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
0: बर बर बर बर.
1: या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे.
0: असं असं असं म्हणजे ह्या सगळ्या जर आपण दक्षता घेतल्या तर लसीकरण खऱ्या रीतीने प्रभावी ठरू
1: शकतं.
0: डॉक्टर साहेब आता पहा लसीकरणाबाबतीत काही शंका सुद्धा बरेच शेतकरी विचारतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील. विशेषतः आता लसीकरणानंतर गाठी जनावरावर येतात असं बरेच शेतकरी बोलतात. तर हे खरं आहे का आणि नेमकं या शंकेबद्दल थोडंसं निरसन करावं.
1: बरोबर आहे. लसीकरण केल्यास गाठी येतात असे बरेचसे लोक बोलतात माझ्याकडे पण. तर घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात हे खरे, परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे प्राण्याचा जीव धोक्यात येत नाही. तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने ते बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना गाठी दोष अथवा बट्टा मानत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलकेसे चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीत कोमट पाण्याने शेकले तर गाठ जिरून जाते.
0: बरे बरे बरे. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे गाठ अशी काही फार मोठी समस्या नाही.
1: समस्या नाही आहे
0: त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या जर आपण किंवा त्याच्यावर थोडीशी दक्षता जर घेतली तर त्याची काही अडचण आपल्याला थोडी जाणवत नाही. डॉक्टर साहेब जसं गाठीबद्दल आहे तसंच बऱ्याच वेळा जे आहे जनावरं जी आहेत विशेषतः आता गाभण जनावरं ज्याला म्हणतो आपण किंवा गर्भार जनावरं जी म्हणतो तर ती जनावरं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे गाभळतात हा एक समज आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावर तुम्हाला तुमचं काय मत राहील याच्यामध्ये काय?
1: लसीकरणामुळे जनावर गाभळतात असं नाही.
0: बरं.
1: मात्र काही अशक्त जनावर अगदी क्वचित म्हणजे 10,000 एखादा जनावरात असा प्रकार घडू शकतो.
0: असं असं असं.
1: तोही लस दिल्यानेच होतो असे नाही, परंतु जनावराच्या जीवितांचा विचार करता सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम.
0: बर.
1: विशेषतः आंत्रविषार व धनुर्वादाची लस ही गाभण शेळ्या मेंढ्याने दिल्यास विण्याच्या सुमारात त्यांना व नवीन करडांना हे आजार होत नाहीत.
0: बर बर बर.
1: कारण नवजात पिलांच्या चुकाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती मिळते.
0: बर.
1: अपवादाने गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.
0: म्हणजे की जे गर्भार जनावर आहेत किंवा गाभण जनावर आहेत तर याच्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे.
1: करायला पाहिजे.
0: आणि लसीकरणामुळं जनावर गाभाळतात हा समज काही शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही.
1: बरोबर नाही.
0: आपण त्याचा उहापोह करून अनेक कारण त्याची गाभाळण्याचे असू शकतात, परंतु लसीकरणामुळे तसं काही होत नाही.
1: होत नाही.
0: तर आपण ती काळजी घेणं उलट आपल्याला ते फार हितावं असतं. डॉक्टर साहेब जसं जनावर जे आहेत गाभाळण्याच्या बाबतीत आहे किंवा गाठीबद्दल आहे तसंच दूध कमी होतं जनावरांचं बऱ्याच वेळा लसीकरणामुळं किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे दूध उत्पादन कमी होतं हा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे?
1: त्यामध्ये लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालीन असते.
0: बरं.
1: म्हणजे असं त्याच्यावर लसीकरणामुळे दूध कमी होते असं नाही.
0: बरोबर आहे. बरोबर. तर आता हे तुम्ही जे सांगितलं की जे जनावर आहे त्याचं दूध हे कमी होत नाही,
1: होत नाही तात्कालीन
0: समज आहे,
1: समज आहे.
0: आता डॉक्टर साहेब असं सांगा की रोगाची साथ आल्याच्या नंतर कधी कधी लसीकरण केलं तर फायदा होतो का? जसं की बऱ्याच वेळा आपण लसीकरणाचा संकल्पना अशी आहे की बाबा तो रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी लसीकरण करतो.
1: बरोबर आहे.
0: अनेक वेळा काय होतं की रोग होतो आणि त्याच्यानंतर मग लसीकरण करावं असा संभ्रम असतो किंवा करावं की नाही
1: आणि रोग आलेला आहे आणि अशा वेळेला बरेचसे लोकांचा
0: त्याच्यावर थोडस भाष्य करा की बाबा लसीकरण जे आहे त्याचा फायदा होतो का नंतर रोग आल्यानंतर?
1: यामध्ये असं सांगता येईल की जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे, कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती येण्यास 2 ते 3 आठवडे लागतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे रोगाची साथ येण्याआधीच जनावरे रोग प्रतिकारक बनतात.
0: बर.
1: रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
0: बरोबर. आता डॉक्टर साहेब असं जे तुम्ही सांगितलं आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना फार फायदेशीर वाटतं की रोग येण्याच्या आधी आपण त्याच्यावर जर लसीकरण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल, पण रोग आल्याच्या नंतर आपण जर लस दिली तेवढा त्याचा विशेष प्रभाव आपल्याला जाणवत
1: नाही.
0: आता डॉक्टर साहेब असं सांगा की बघ काही असं शास्त्रीय शिफारशी आहेत की कुठल्या वयामध्ये आपण नेमकं लसीकरण केलं पाहिजे जनावरांमध्ये, असं काही आहे किंवा या विशिष्ट वयामध्ये लसीकरण करावं त्या अगोदर करू नये किंवा त्याच्यानंतर करू नये असं काही आहे का?
1: यामध्ये आपण घटसर्प पऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वासराच्या जनावरात करावे.
0: बरे बरे बरे.
1: तोंडखुरी पायखुरी रोगाची लस जर वासरांच्या आईला दिली नसेल
0: बरे
1: तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी.
0: बरे बरे.
1: अंतर्विषार नावाची लस पिल्ल्याच्या आईला दिली नसेल तर ती पिल्ल्याला पहिल्या आठवड्यात द्यावी.
0: बरे बरे.
1: व दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वय झाल्यानंतरही द्यावी.
0: बरे बरे बरे. तर डॉक्टर साहेब आता जसं हे सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा किंवा तुम्ही हे सांगितलं मगा बोलताना की लसीकरण जे आहे ते रोग आल्याच्या नंतर दिल्यावर तेवढा फायदा होत नाही,
1: फायदा होत नाही.
0: पण बऱ्याच वेळा असं आहे की शेतकरी बोलतात की लसीकरण दिलं आणि विशिष्ट रोगाकरता विशिष्ट जनावराला विशिष्ट महिन्यात शास्त्राप्रमाणे लसीकरण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा रोग त्याच्यामध्ये उद्भवतो, तर ही गोष्ट खरी आहे का? आणि उद्भवत असेल हा रोग तर याची काय कारण आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: यामध्ये आपण असं सांगू शकतो की नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प पऱ्या इत्यादी रोग सहजा होत नाही.
0: बरे बरे.
1: परंतु तोंडखुरी पायखुरी हा रोग लसीकरणानंतर एखाद्या वेळी होऊ शकतो.
0: असं असं.
1: कारण या रोगाच्या विषाणूची संख्या मुख्य 7 शिवाय 60 पेक्षा अधिक उपजाती आहे.
0: बरे बरे.
1: म्हणजे 7 पासून 60 शिवाय अधिक उपजाती आहेत. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या 3 ते 4 उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीचा विषाणूचा प्रादुर्भाव जनावर झाल्यास तोंडखुरी पायखुरी रोग होतो.
0: बरं बरं. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत की प्रजाती जास्त आहेत,
1: प्रजाती जास्त असल्यामुळे
0: महत्वाच्या प्रजाती विषाणूच्या आपल्याकडे रोग निर्माण करतात, त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मग असं न होता दुसरी प्रजाती जी आहे जी आपल्याकडे क्वचित प्रसंगी आढळते अशी जर का तुलना म्हणजे बाब जर ते एखाद्या वेळेस घडली ज्याला अपवाद म्हणतो तर मग अशा वेळेस मात्र त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कारणं तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि अतिशय चांगली माहिती दिली आमच्या शेतकरी बंधूंना. विशेषतः लसीकरण जे आहे ते काय आहे, ते कधी केलं पाहिजे, त्याच्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लसीकरण केल्याच्या नंतर सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाबी जे तुम्ही आज उहापोह केला त्या निश्चितच आमच्या शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो तांत्रिक आणि ज्ञानदानाचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिला तो आपण शास्त्रज्ञांच्या किंवा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने जर वापरला तर आपला फायदा होईल. तर मी आपणा सर्वांना याच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ,
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: विनायक रहाटकर यांचा संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
3: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: पार्टनर। प्रके अत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: आणि हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: हे गीत ऐकणार आहोत मंत्र्यांचे सून या चित्रपटामधलं जगदीश शेगुळकर यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ,
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं. आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटामधल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी आपण थॅलेसेमिया मायनर नाही याची खात्री करून काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी सक्षम किंवा जनकल्याण रक्त केंद्राशी संपर्क साधावा. 7774077900.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिकहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। दर शुक्रवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो, ज्यामध्ये शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी जर्मन आणि फ्रेंच ह्या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र सगळ्यांसाठी खुलं करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण घर बसल्या अतिशय माफक दरामध्ये आणि कुठल्याही वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही परकीय भाषा शिकू शकतात अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे। तर यामध्ये आपण विविध वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा आजवरचा अनुभव आणि फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव या सगळ्याच बद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतो। याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविता केळकर, ज्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहेत, त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या त्या HOD सुद्धा आहेत। यासोबतच त्यांच्या गाठीशी अनुभवांचं एक मोठं गाठोडं आहे। तर आज त्या खास पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज आपण त्यांचा प्रवास आणि जर्मन भाषेविषयीची गंमत या सगळ्याच बद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते। मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये।
6: धन्यवाद श्रद्धा, आणि रेडिओ विश्वासनी ही मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद।
1: खूप खूप स्वागत तुमचं। आपण स्वतः जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहात हे ऐकून विशेष आनंद झाला।
6: आता जे ओळख करून देताना म्हणलीस ना, तर मला एकदम माझ्या डोळ्यासमोर माझा प्रवास आला। म्हणजे 1977 मी पुण्यात आले, म्हणजे मी 15 वर्षाची होते आणि माझं गाव खानापूर, बेळगाव जवळ एक छोटस गाव आहे। आणि ते 50 वर्षापूर्वी तर यू कॅन इमॅजिन अतिशय छोटं होतं। आणि 11वीला मी इथे शिकायला आले, मी तालुक्याला पहिले आले होते। तर त्यावेळेला जसं लोकांना वाटत तसं की PCMB सायन्स केलं पाहिजे, आणि मग त्या जोडीला मी जर्मन घेतलं। तर गंमत सांगते तुला, सुरुवातीला पहिल्यांदा मी तोंड सुद्धा उघडायची नाही, म्हणजे कारण तिकडची भाषा वेगळी असते, का प्रत्येक गावातली भाषा वेगळी असते बघ। म्हणजे आपण म्हणतो ना विदर्भीय असतं भाषा किंवा मग अहिराणी असते, तसं तिकडे ना थोडं खूप कानडी भाषेचं त्याच्यावर खूप इन्फ्लुएन्स असतो। आणि मला पहिले 6 महिने मराठी बोलताना सुद्धा खूपच त्रास व्हायचा, म्हणजे काय लोक हसायची जरा, कारण हेल काढून बोललं जातं। पण मला जर्मन इथे शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेला खेड्यातली मुलं माझ्याकडे येतात ना, त्यावेळेला मी लगेच जोडली जाते। आणि मला माझं बालपण, माझं हॉस्टेलचं राहणं, मग युनिव्हर्सिटी गेवथं हा प्रवास आठवतो। आणि मी त्यांना म्हणते की अरे बिंदास करा, तुम्हाला सगळं शक्य आहे।
1: बरं, म्हणजे एकंदरीतच तुमचा प्रवास कसा सुरू झाला हे तर समजलं, पण तुम्ही जर्मन भाषेमध्ये एक्सपर्टीज मिळवायचं हे कधी आणि कसं ठरवलं? आणि मुळात 40 वर्षापूर्वी जर का आपण विचार केला तर जर्मन भाषेबद्दल तेवढी जागरूकता होती का, किंवा शिक्षक वगैरे होते का जर्मन भाषा शिकवणारे, ते कसं झालं?
6: ऍक्च्युली बघ ना, मी तुला म्हणलं तसं, म्हणजे 1977 मी आले, म्हणजे आता 40 पण नाही 50 वर्ष म्हणलं, त्यावेळेला मी पुण्यात आले। आणि त्यावेळेला मी जेव्हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो करत होते ना, त्यावेळेला SP कॉलेजमध्ये जर्मन शिकता यायचं। आणि माझे काका जर्मनीला जाऊन आले होते, ते इंजिनियर होते, तर ते म्हणले अगं परकीय भाषा शिकता आली तर जरूर शिक। आणि म्हणून मी 11वी 12वीला जी भाषा शिकायला लागले, तर मग मला असं जाणवलं की मी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करते, म्हणजे मी रेग्युलर पोहायला जायची, पुरुषोत्तम फिरोदिया, मी वाद्य वाजवते। तर हे सगळं करताना मला पीसीएमबी मध्ये काय तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, तुम्ही दिवसभर बांधले गेलेले असता, म्हणून मग मी आर्ट्सला आले पहिला, पण मग मी जर्मन कंटिन्यू केलं आणि नशिबाने लहानपणी मला खूप चांगले शिक्षक मिळाले होते, जरी छोटं गाव होतं तरी, त्याच्यामुळे शिक्षिका व्हायचं हे माझ्या डोक्यात होतं आणि मग जर्मन भाषा आवडल्याने मी ती भाषा शिकायला लागले. त्यावेळेला अर्थातच स्कोप अजिबातच नव्हता, कारण इंटरनेटही नव्हतं, त्यावेळेला पहिली मर्सिडीज बेंच वगैरे जस्ट सुरू झाली होती मी ज्यावेळेला एमए झाले त्याच्यानंतर. त्याच्यामुळे लोक म्हणायचे की जर्मन करून काय करणार. मी एकदा माझ्या शिक्षकांना विचारलं, अहो म्हटलं सगळे विचारतात की सायकोलॉजी मिळालं होतं तुला ते सोडून जर्मन घेतलंस, तर म्हणे सांग ना मी जर्मनीला जाणार आहे. आणि अक्षरशः मी आता अगणित वेळा जर्मनीला जाऊन आले, कारण मी एक्सचेंज प्रोग्राम करते, स्कॉलरशिप्स असतात, अशा अनेक गोष्टींमुळे. पण म्हणजे आपण स्वप्न बघावीत आणि ती खरंच सत्यात उतरतात असं मला वाटलं त्याच्यावरनं.
1: क्या बात आहे, वा मस्तच. ग्रामीण भागामध्ये बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना परकीय भाषा शिकता येणार नाही असं वाटतंय, मग अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
6: म्हणजे मला असं जाणवतंय की मी ज्यावेळेला एम ए झाले तेव्हा मला विचारण्यात आलं की तुला पुण्यात नोकरी करायला आवडेल का बारामतीला, आणि मी बारामती प्रिफर केलं. आता 84 बारामती म्हणजे अगेन यू कॅन इमॅजिन, तर ते खूप वेगळं होतं. पण मग मी शुक्रवार शनिवार जायची तिथे, आणि तिथे कॉलेज होतं त्या टीसी कॉलेजमध्ये शिकवायची, आणि बाकी जी हौशी लोक होती त्यांनाही शनिवार रविवार शिकवायची. तर आता कसं झालं, इंटरनेटमुळे तुमचा रीच खूप वाढला, तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता. पण त्याही वेळेला मला असं जाणवलं की बारामतीतली जी मुलं होती ती टॅलेंटेड होती, त्यांना शिकायचं होतं आणि ते खूप मनापासून शिकत होती. म्हणजे आता आम्ही एक प्रोजेक्ट रमण बागेत सुरू केलाय, आता रमण बागेत म्हणतील ना शाळा तर थोडी पैसे कमी असलेली लोकांकडे किंवा मराठी माध्यमातली, पण काय मुलं हुशार आहेत आणि त्यांचे डोळे चमकतात. म्हणजे माझे जर्मन कोणी पाहुणे आले आणि त्यांना त्या शाळेत घेऊन गेलं, ते म्हणतात अरे काय छान मुलं आहेत. किंवा आमची द्रविड हायस्कूल वाईला शाळा आहे, म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा आहेत ना खेड्यापाड्यात, पण साताऱ्याला आहे, सांगलीला आहे, वाईला. तर मला असं वाटतं की खेड आणि शहर यांनी फारसा फरक पडतच नाही. संधी मिळाली की संधीचं सोनं करायचं. आणि आत्ताच आम्ही मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी बालभारतीसाठी मराठीतनं एक्सप्लेनेशनवाली जर्मनची पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे, अर्थ सगळा प्रत्येक शब्दाचा मराठीत आहे, किंवा तुम्ही जर्मनीत गेल्यावर कसं वागाल काय कराल हे सगळं मराठीत दिलेलं आहे. त्याचं जे ग्रामर आहे ते मराठीतनं सांगितलंय. आणि जे ऑडिओज आहेत ना, कारण आपण भाषा शिकतो कशी तर ऐकून ऐकून शिकतो, तर ते सगळे जर्मन मित्र मैत्रिणींकडनं आम्ही करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे. आणि ते पुस्तक डाउनलोड करून घेता येतं, बालभारतीचं आहे. त्याच्यामुळे अनेक खेड्यापाड्यातली मुलं आम्हाला त्यांचे मेसेज येत असतात, फोन येत असतात, ते पुस्तक डाउनलोड करतात. जसं फ्लोआचं काम आहे ना की ते व्हिडिओ बनवतात, खूपच उत्तम काम आहे. आणि त्याच्यामुळे शैलेश सरांशीही माझं बोलणं झालं की आपलं A1 A2 झालं की सायमल्टेनियसली आपण ही पुस्तकं सुद्धा त्यांना देऊया, कारण त्याच्यात त्याच्या ऑडिओ आहे त्याच्यामुळे भाषा सुधारते. म्हणजे ऐकून ऐकून सुद्धा, श्रवण भक्ती करून सुद्धा भाषेत खूप सुधारणा होऊ शकते. म्हणजे हल्ली आपण म्हणतो ना की गुरु हा फॅसिलिटेटर आहे. पूर्वी कसं म्हणायचो ना आपण की तो टीचर आहे, पण हल्ली अनेक माध्यम असल्यामुळे एखाद्याला शिकायचंय म्हणलं आणि चांगला जर गायडन्स त्याला मिळाला, चांगला गुरु जर मिळाला जो चांगली वाट दाखवेल, तर शिक्षण खूप सोपं झालंय. पण ते त्यावेळेला नव्हतं तू जे म्हणतेस ते. आणि त्याच्यामुळे बारामतीला जा किंवा साताऱ्याला जा असं जाऊन डायरेक्ट जाऊन मुलांना शिकवायला लागायचं आम्हाला त्यावेळेला.
1: मग त्यावेळेला काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का, कारण इंटरनेट नव्हतं आणि जर्मन भाषेची पुस्तकं असतात का, किंवा मग तुम्ही त्यांना शिकवताना काय टूल्स वापरले होते त्याबद्दल काय सांगाल?
6: सुरुवातीला तर फक्त पुस्तकच असायची. म्हणजे आपण कसं टेक्स्ट बुक असतं ना तेवढंच खूप कमी होतं अगं साहित्य. म्हणजे आम्ही सुद्धा शिकलो ना ते खूप कमी साहित्यात शिकलो. कोणी जर्मनीहून येणार असलं आणि एखादं त्यांनी जर वर्तमानपत्र आणलं तरी आम्ही असं सगळेजण आधाच्या सारखं ते बघा

0: की आता कसं आहे, आता सगळंच इंटरनेटवर, म्हणजे आताच्या पिढीला हे कळणार पण नाही की अरे एवढं कमी सगळं अवेलेबल होतं, पण शिक्षकांवर श्रद्धा तेवढीच होती. त्याच्यामुळे मी शिकवलं ना की ती मुलं पाठ करायची, आणि सुरुवातीला मला असं वाटतं की भाषा शिकताना समजून घेण्याचा भाग आहे पण पाठांतराचीही गरज आहे. म्हणजे आता तो पंखा काय आणि ती खुर्ची काय मला काय सांगशील सांग, जे मराठी शिकायला लागतात त्यांना हा प्रश्न येतो ना. तसंच जर्मन पण आहे ना, जर्मनी तर ही तो ती ते असे तीन आहेत ना, आणि मग मराठीतनं ते म्हणले की ती खुर्ची आहे म्हणून मग ती खुर्ची जर्मनमध्ये फेमिनिनच होईल, असं नाहीये ना. त्याच्यामुळे सुरुवातीला भाषा शिकताना समजून घेण्याबरोबरच पाठांतराची गरज आहेच, तुम्हाला चांगली बैठक पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळेला मला असं वाटतं की इंटरनेट नव्हतं, आज असा तोटा होता तसा फायदाही होता. अगं लोकांना एकदा दिलं ना की छान लक्ष देऊन पटापटा पाठ करायचे ना. आता काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप आल्यामुळे कधी कधी ना मुलांना, मग मी सांगते वर्गात वगैरे की मोबाईल बाहेर काढूच नका, आणि नशिबानी मुलं अजूनही ऐकतात. म्हणजे मुलं उद्धट उर्मट वगैरे काही झालेली नाहीयेत, आपण त्यांना समजून घेऊन प्रेमाने सांगितलं ना तर ते सगळं ऐकतात. आणि आता नवे चॅलेंजेस आहेत, त्यावेळेला वेगळे होते, त्यावेळेचे खूप जास्त वाटायचे कारण खरंच काहीच नसायचं ना शिकवायला. पण ते पुस्तकच आम्ही प्रमाण धरून त्याप्रमाणे करून मुलांनी त्याही वेळेला खूप प्रावीण्य छान मिळवलं.
1: क्या बात आहे, मस्तच. गावातला एखादा विद्यार्थी जो त्यावेळेला तुमच्याकडे जर्मन शिकला आणि आता तो कुठेतरी मोठ्या पोझिशनवर आहे किंवा तो आता परदेशी आहे, असं काही उदाहरण सांगायला आवडेल?
0: हो अगदी आवडेल. तिथेच ना एक मुलगी होती, म्हणजे बारामतीला मी जायची त्याच वेळेला, आणि ती त्या बँकांच्याही परीक्षा देत होती बर का, आणि कॉमर्स ही शिकत होती आणि जर्मनही शिकत होती. आणि तिने जर्मन एकदमच उत्तम, म्हणजे मी 3 वर्ष जात होतो ना, तर 3 वर्षात 3 लेवल झाल्या तिच्या, उत्तम शिकली ती आणि तिने बँकेच्याही परीक्षा दिल्या आणि मग त्याच्यामुळे तिला जर्मन बँकेत नोकरी मिळाली आणि ती अतिशय उत्तम काम करते. म्हणजे मला विचारशील ना तर आता मी 42 वर्ष शिकवते ना, तर माझ्याकडे अशा इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत, कारण ठरवलं एखाद्याने आणि मनापासून केलं ना तर यश मिळतं. त्याच्यामुळे आता जर्मनीतही अनेक आपले विद्यार्थी आहेत, म्हणजे आम्ही मध्ये सांगलीलाही जर्मन शिकवत होतो, तिथले अनेक जण आता जर्मनीला गेले, साताऱ्याला शिकवत होतो, तिथलेही गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता बेळगाव कानापूर तिकडेही जर्मन सुरू झाले, आता तर माहितीये खूप ठिकाणी झाले. आणि फ्लोआच्या माध्यमातून तर इतक्या शाळांपर्यंत जर्मन पोहोचलेलं आहे ना, आणि ती मुलं छान एकदम इंटरेस्ट घेऊन छान शिकताय. म्हणजे आत्ताचा काळ हा अतिशय सुंदर आहे आणि खूप आशादायी आहे असं वाटतं मला.
1: वा, जर्मन शिकवणं ही जी पद्धत आहे ही नेमकी कशी आहे, म्हणजे इंग्लिश मधून जर्मन शिकवलं जातं की आपल्या मराठी भाषेतून मातृभाषेतून जर्मन शिकवलं जातं, ते कसं असतं?
0: म्हणजे मला जाणवतंय माझी एक सहाध्यायी होती, ती पेन शिकवायची आणि ती साऊथ इंडियन असल्यामुळे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे तिला असं कायम वाटायचं की पेन शिकायला इंग्रजी उत्तम आलं पाहिजे. आणि मी तिला म्हणायची की अगं असं नाहीये, मराठी उत्तम, कुठली तरी भाषा उत्तम आली पाहिजे का, तर आली पाहिजे, पण ज्यांचं मराठी उत्तम आहे तर त्यांना सुद्धा जर्मन उत्तम शिकता येतं, कारण संस्कृत जर्मन मराठी खूप साम्य आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला मी ज्यावेळेला वर्गात शिकवते त्यावेळेला ते मराठी आणि इंग्रजी दोन्हीची मदत घेते, पण त्याच्यामुळे इंग्रजीच यायला पाहिजे असा जो लोकांचा गैरसमज आहे ना, त्याची गरज नाही. आता मी फर्ग्युसन मधून रिटायर्ड झाली, आता आपलीच युनिव्हर्सिटी आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी, तिथे 800 मुलं जर्मन शिकतात, म्हणजे बीबीए करणारी शिकतात, इंजिनिअरिंगची शिकतात, सायकोलॉजी, सगळ्या स्कूल्समध्ये जर्मन आहे आणि ती उत्तम शिकता आहेत. मी म्हणलं तसं रमणबागेत तो प्रोजेक्ट चालू आहे, तिथे जर्मन शिकतायत, पण जिथे मराठी माध्यमातून जास्त मुलं आलेली आहेत तिथे मराठीतनं सांगितलं तर त्यांना पटपट आकलन होतं आणि चांगली शिकतात. आणि जसं जसं लेवल्स वाढतील अर्थातच आपण थोडं जर्मन जास्त वाढवून मराठी किंवा इंग्रजी कमी करणं हेच गरजेचं आहे.
1: अच्छा, म्हणजे मग नंतरचं शिक्षण हे ऍक्च्युअल जर्मन भाषेमधून दिलं जातं?
0: हो हो, म्हणजे तू म्हणशील ना तर आम्ही पहिला कोर्स दुसरा कोर्स इथे बोलतो मराठी, किंवा आता पुस्तकात एक्सप्लेनेशन कसं आहे, आम्ही जे पहिल्या लेवलचं लिहिलं A1 त्याच्यात मराठी बरंच होतं, A2 ला थोडं कमी केलं, आता B1 असेल त्याच्यात अजून कमी होईल, आणि B1 B2 ला पुढे त्यांची तितकी पात्रता झालेली असते की ते छान जर्मन बोलू शकतात, त्यांना कळतं आणि पूर्ण ते जर्मन मध्ये अगदीच कळू शकतं, त्यांना काही अडचण येत नाही.
1: मग जर का मराठीतून आपण जर का शिकवलं तर जर्मन बोलतानाचा पण ऍक्सेंट तसा येतो?
0: नाहीयेत. कारण मी जसं म्हटलं तुला तसं, आम्ही जे पुस्तक काढलेलं आहे त्याच्यात हे जे लोक कशी बोलतात, म्हणजे माझ्याचवरनं सांगते ना, मी जेव्हा पुण्यात आले आणि मग मराठी, आता तुला असं वाटेल की मी पुण्यातच मोठी झालेली आणि इथेच आहे, कारण माझा टिपिकल असा पुणेरी वाटत असेल तुला माझं जे बोलणं येते. पण तुम्हाला जो इन्फ्लुएन्स किंवा आजूबाजूच्याला ऐकायला मिळालं ना आणि तुम्ही शिकायचं म्हणलं तर असा काहीही प्रॉब्लेम येत नाही. इनफॅक्ट आपली महाराष्ट्रीयन मुलं जी आहेत ती इतकं उत्तम मराठी बोलतात, कारण आपल्या ना भाषेत सगळे उच्चार आहेत बघ, श आहे, ज्ञ आहे, श आहे, हे सगळं. आणि जर्मनही अशीच भाषा आहे की प्रत्येक याचा उच्चार केला जातो आणि त्याच्यामुळे ते ऑडिओ जे आम्ही मुलांना ऐकायला देतो आणि आम्ही सांगतो की, आणि मग आम्ही त्यांचा रोल प्ले घेतो की हा तुम्ही दोघं उभे राहा समोर, हा, आणि मग तू स्टेशनवर गेलायस आणि म्हणायचंय की मला आता तिकीट काढायचंय, मग किती पैसे होतील, मग किती सुटे पैसे परत, ते पुस्तकातला जो डायलॉग असतो ते रोल प्ले म्हणून आम्ही त्यांना करायला लावतो आणि मग आम्ही तो ओरिजिनल डायलॉग लावतो आणि मग म्हणतो की हा आता रिपीट करा, आता हा कसा बोलतोय माणूस, हा आता त्या ऍक्सेंट मध्ये बोला. तर शिक्षक जर चांगला असेल ना, इनोव्हेटिव्ह असेल, तर अशा सोप्या सोप्या पद्धतीने जर्मन शिकवता येतं. म्हणजे मी तुला साधी गोष्ट सांगते की सायन्सची मुलं दिवसभर बसलेली असतात तर त्यांना सतत कंटाळा येतो ना, तर मग जर्मन मध्ये मी म्हणलं ना तो तिथे असं आहे, तर आता ते टेबल म्हणजे तो टेबल आहे जर्मन मध्ये, तर उभं राहायचं आणि आपण कसं ड्रिल करतो की नाही, हात लांब करतो, हात उभे करतो, हात समोर करतो, तर त्यांना मी सांगितलेलं आहे की फेमिनिन म्हणजे असे हात करा, मास्क्युलिन म्हणजे असं करा, आणि मग वर्गात उभं राहून मी एखादा शब्द सांगते आणि त्यांना म्हणते ओळखा बरं आहे तो, तो आहे का, ती आहे का, ते, आणि मग त्याप्रमाणे ते हात करतात. त्यांना मजा पण येते कारण हालचाल झाली ना की त्यांना बरं वाटतं ना. एकदा आमच्या व्हाईस प्रिन्सिपल होत्या फर्ग्युसनच्या आणि स्पोर्ट्स टीचरही होत्या, त्या अशा येऊन बघत होत्या बाहेर दरवाजात ना, आणि माझं काही लक्ष नव्हतं तिकडे, आणि मग ते तास झाल्यावर म्हणले अहो मॅडम मला वाटतं की तुम्ही काय ड्रिल बिल करून घेताय काय, पण अहो मुलं छान शिकत होती हो, ते काय काय म्हणत होते अहो, म्हटलं सारखी बसलेली असतात मुलं, म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर मुलांना शिकवलं तर ते मुलांना पाहिजे असतं आणि मुलं खूप उत्तम रीतीने शिकतात.
1: वा बर. आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे लहानपणी एक बिंबवलेलं असतं की जसं आता मला साधारण चौथी पर्यंत इंग्रजी नव्हतं, पाचवी पासून इंग्रजी सुरू झालं, तर मी एक कायम मला असं सगळ्यांनी घोकून घोकून सांगितलं की श्रद्धा ग्रामरवर लक्ष दे, सगळं काही ग्रामरवर अवलंबून असतं, इंग्रजीचं ग्रामर पक्क असेल ना तर सगळं येतं. तर असंच जर्मनच्या बाबतीत पण आहे का की जर्मन भाषा येण्यासाठी ग्रामर पक्क असायला हवं का, आणि जर्मनचं ग्रामर आणि मराठीचं ग्रामर व्याकरण यामध्ये काही साम्य आहे का?
0: तू जे म्हणतेस ना, तर सुरुवातीला आपण जर ग्रामर पक्क केलं ना, म्हणजे दोन्ही पाहिजे, स्पॉन्टेनियस बोलता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी ग्रामर यायलाच पाहिजे, आणि म्हणून दोन्ही पद्धती गरजेच्या आहेत. तर सुरुवातीला मी जे म्हणलं ना की त्याचं आर्टिकल काय आहे, ते पुल्लिंगी आहे का नपुसकलिंगी का स्त्रीलिंगी, हे पाठच करायला लागतं का ते येत नाही, पण ते एकदा कळल्यावर ते परत परत वापरून मग बोलायची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामुळे ही मिक्स्ड मेथड आहे असं मला वाटतं, पण ग्रामर हे यायला लागतं, कुठल्याही भाषेत यायला लागतं, आणि अनेक साम्य आहेत आणि अनेक भेद असं दोन्ही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं आय एम जसं दुसऱ्या पोझिशनला वर येतो तसं जर्मनमध्ये होतं, आपलं मराठीत कसं क्रियापद शेवटी जातं ना, पण माझा माझी माझे तुझा तुझी हे जे आहे अपोझिटिव्ह आर्टिकल ती जर्मनमध्ये पण आहे, किंवा तो ती ते म्हणलं मी तसं जर्मनमध्ये आहे, प्रथमा द्वितीया चतुर्थी जर्मनमध्ये आहे. तर कधी कधी गंमत काय होते माहितीये का, आपण इंग्लिशमध्ये आता फक्त यू आहे म्हणजे रिस्पेक्ट फॉर्म नाही, पूर्वी शेक्सपियरच्या वेळेला दाऊ म्हणायचो आपण, म्हणजे तुम्ही किंवा आपण, हे आता गेलेलं आहे बरोबर. पण जर्मनमध्ये कसं आहे, मी तुझ्याशी बोलत असले आणि मला तुला आदर द्यायचा असेल तर मी तुला तुम्ही म्हणते, पण जर्मनमध्ये डायरेक्ट बोलताना मी तुला आदर देऊ शकते. मी समज माझ्या शिक्षिकेबद्दल बोलत असेल तर आपण मराठीत कसं म्हणतो, त्यांनी मला सांगितलं होतं, माझे आजोबा म्हणाले होते, बरं जर्मनमध्ये तिने मला सांगितलं होतं, म्हणजे हा फरक आहे ना. आणि मग ह्या इंटरफिअरन्समुळे ज्यावेळेला भाषांतर करतात ना, ज्याला आम्ही म्हणतो ना की माझे वडील म्हणाले, म्हणजे माझा बाबा म्हणाला किंवा माय फादर सेड असं आलं समज, तर ते रिस्पेक्ट फॉर्म वापरतात, कारण मराठीत आहे ना की माझे वडील म्हणाले, माझा आजोबा म्हणाले, माझे, तेच इंटरफिअरन्सनी इथे पण वापरलं जातं. म्हणजे प्रत्येक भाषेची जी स्पेशालिटी आहे ना, तर मग आम्ही त्यांना सांगतो की हे बघा इंग्लिशमध्ये असं आहे, जर्मनमध्ये असं आहे आणि मराठीत असं आहे, तर हे आपण ना कम्पॅरिझन करून मुलांना शिकवायला लागतं. सगळं सगळं तुमचं तुम्ही बघा आणि समजून घ्या असं सगळ्यांना जमत नाही ना, तेवढा वेळही नसतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे शिकवताना जर चांगला शिक्षक मिळाला ना तर कुठलीही भाषा अतिशय सोपी असं मला वाटतं.
1: क्या बात आहे. बरं, कुठलीही परकीय भाषा चांगली येण्यासाठी आधी मातृभाषा चांगली यायला पाहिजे असं काही आहे का?
0: हो, मला नक्कीच असं वाटतं. कारण तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल जर अभिमान असला आणि तुमची भाषा तुम्हाला नीट येत असेल तर दुसरी भाषा शिकताना तुम्ही नकळत मनात त्याचा विचार करतच असता आणि मग तुम्ही जास्त प्रगल्भ होता की अरे माझ्या भाषेत असे, माझ्या भाषेतलं साहित्य असं आहे. त्याच्यामुळे कायमच मी मुलांना सांगते आणि खूप जणांना असं वाटतं की मी आता इंजिनिअरिंग करतोय तर मला भाषेची गरज नाही, किंवा मी बँकिंग करतोय भाषेची गरज नाही, तर ते इतकं चुकीचं आहे. कारण भाषा हे माध्यम आहे ना, व्यक्त होण्यासाठी भाषा ही यायलाच पाहिजे. म्हणजे नंतर मग ते खास शिकवणी लावून मग भाषा शिकत असतात, जे नकळत किंवा साईड बाय साईड मिळतच असतं ना. तुम्ही जर लक्ष दिलं तर त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या वर्गातल्या मुलांना सांगत असते की तुम्ही कुठलीही स्ट्रीम घ्या आणि काहीही शिका, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तरी तुमच्या पेशंट बरोबर बोलताना तुम्हाला नीट व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग कुठलाही आला, भाषा ही आली पाहिजे आणि ती दुसरी परकीय भाषा शिकण्याच्या आधी तुमची मातृभाषा तुम्हाला उत्तम आलीच पाहिजे, नक्कीच.
1: क्या बात आहे, मस्तच. मंडळी, डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अजून आपल्याला बरीच माहिती जाणून घ्यायची आहे, परंतु उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पुढील भागामध्ये. आत्तापुरतं आपण इथे थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागात.
2: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
3: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरंच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
2: वडनेरे सराफ,
3: जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: मोजता येत नाही
5: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
4: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
5: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हम खास आकर्षक भेट वस्तू,
4: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
5: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत बाबुल की गलिया. या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार रवी.

0: அப்பா பாட்டி.
1: ராஜ், அப்பன் லக்ன கதி கராயச்சு?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो।

मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहा हो तुम। आज आपल्याला आठवण काढायची अशा कलाकाराची ज्याने एका गाजलेल्या सिनेमात फक्त एक डायलॉग म्हणून प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती। कोण होता हा कलाकार? मित्रांनो, मागच्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा शोले। या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळाली। अगदी छोट्यातली छोटी भूमिका करणारा कलावंत देखील जगभर प्रसिद्ध झाला। यापैकीच एक होता मॅकमोहन। शोले या चित्रपटात त्याने गब्बर सिंगचा साथीदार सांबाचा रोल केला होता। संपूर्ण चित्रपटात त्याला एकच डायलॉग होता, पुरे 50,000। परंतु या एकमेव डायलॉगमुळे त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली आणि मॅकमोहनची सांबा हीच खरी आयडेंटिटी झाली आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मॅकमोहनला सिनेमात अजिबात यायचे नव्हते, त्याला बनायचे होते क्रिकेटर। क्रिकेट हे त्याचे लहानपणापासूनचे व्यसन होते। क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून तो मुंबईमध्ये आला होता, परंतु नशिबाचे असे फेरे झाले की तो क्रिकेटपटू तर बनू शकला नाही, पण सिनेमामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून त्याने चांगले नाव कमावले। दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकमोहनने मॅकमोहन ज्याने हा रोल केला होता सांबाचा, त्याने शोले हा चित्रपट शोले रिलीज झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पाहिला होता। असं का घडलं होतं याचाच हा एक मनोरंजक किस्सा आहे, एक मनोरंजक कारण आहे। मित्रांनो, मॅकमोहन याचं खरं नाव होतं मोहन माखीजानी। त्याचा जन्म 24 एप्रिल 1938 पाकिस्तानमधील कराची इथला। वडील ब्रिटिशकालीन सैन्यातील मोठे अधिकारी होते। त्याचा जन्म झाल्यानंतर वडिलांची बदली कराचीहून लखनौला झाली। मोहनचे सर्व शिक्षण लखनौ आणि मनाली येथे झाले। 1952 साली त्याचे सर्व कुटुंबीय मुंबईत आले, कारण त्याच्या आईचे आजारपण वाढले होते आणि त्यांच्या इलाजासाठी ते सर्वजण मुंबईला आले। मुंबईत आल्यानंतर मॅकमोहन याला खूप आनंद झाला, कारण त्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये जाण्याची एक मोठी सुवर्ण संधी होती। मुंबई शाळा आणि कॉलेजमध्ये तो क्रिकेटचा जबरदस्त सराव करत होता। शाळेच्या टीमचा तो कॅप्टन होता। एक दिवस भारतीय क्रिकेट संघाकडून आपण नक्की खेळू असा त्याला विश्वास होता। पण मित्रांनो, माणूस ठरवतो एक आणि होतं भलतंच। या काळात क्रिकेटसोबतच त्याला नाटकांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली। एका नाटकामध्ये त्याच्या आईची भूमिका शौकत आझमी यांनी केली होती। त्यांना त्याचा अभिनय खूप आवडला आणि इफ्टाच्या इलेक्शन तिकीट या नाटकामध्ये त्यांनी त्याला एक भूमिका दिली। ही भूमिका फिल्मालयाचे मुखर्जी यांनी बघितली, त्यांना ती भूमिका खूपच आवडली। लगेच त्यांनी त्याला ॲक्टिंग स्कूलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले। ॲक्टिंगचा विधिवत कोर्स पूर्ण झाल्यानंतर मॅकमोहन यांना चेतन आनंद यांचा हकीकत हा 1964 सालचा चित्रपट मिळाला। परंतु श्रेया नामावलीमध्ये त्याचे नाव चुकून ब्रिजमोहन असे पडले। त्याचे मित्र त्याला मॅकी असं बोलत होतात। नंतर या मॅकीचे मॅक झाले आणि पुढे मोहन हा शब्द लागला। तो कसा? तो फिल्मफेअर मासिकाचे संपादक LP राव यांनी हकीकतचे समीक्षण लिहिताना ब्रिजमोहनच्या ऐवजी मॅकमोहन हा शब्द लिहिला आणि मॅकीचा मॅकमोहन झाला। नंतर त्याने चित्रपटातून अनेक भूमिका केल्या। क्रिकेट हळूहळू त्याच्या आयुष्यातून जात राहिलं आणि सिनेमा या क्षेत्रात तो काम करू लागला। पण मित्रांनो, इथे देखील मोठा संघर्ष होता। एका मुलाखतीत त्याने असं सांगितलं होतं की तो रोज टेरेसवर जाऊन वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मोठमोठ्याने डायलॉग म्हणत असे। याचा त्रास शेजाऱ्यांना होत असे। त्याच्या शेजारी ख्यातनाम दिग्दर्शक रघुनाथ झालेंद्र राहत होते। त्यांनी त्याचे ते वेड पाहिले आणि आपल्या एका सिनेमात त्याला चक्क वेड्याची भूमिका दिली। ही भूमिका प्रचंड गाजली। रवी टंडन हे मॅकमोहन यांचे मेहुणे। त्यांनी अनामिका या चित्रपटात मॅकमोहनला मुख्य खलनायक म्हणून घेतले। त्यांची ही भूमिका पाहूनच रमेश सिप्पी यांनी शोले या चित्रपटात गब्बर सिंगचा साथीदार म्हणून त्याला भूमिका दिली। या भूमिकेत त्याला एका टेकड्यावर बसून गब्बर सिंग यांच्यासोबत संवाद साधायचा होता। या चित्रपटाचे संकलन होत असताना मॅकमोहन यांची भूमिका

टीका बऱ्यापैकी कापली गेली. त्यामुळे मॅकमोहन प्रचंड नाराज झाला आणि शोलेच्या प्रीमियरला तो गेलाच नाही. तसेच तो पार्टीला देखील गेला नाही. तो तडक राजस्थानला निघून गेला. भयंकर निराश झाला होता तो. इकडे देशभर शोले सुपरहिट झाला. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर लोक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. त्याच्या लक्षात येत नव्हतं हा काय प्रकार आहे, लोक आपल्याकडे असे का पाहत आहे. एकदा कुलाब्याला त्याच्यावरती लोकांचा मोठा घोळका झाला आणि अरे ओ सांबा म्हणून ते ओरडू लागले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली शोलेतील भूमिका लोकांना आवडली आहे. मग त्याने 6 महिन्यानंतर शोले हा चित्रपट बघितला. थिएटरमध्ये आपल्यासोबत मॅकमोहन सांबा देखील आहेत हे कळल्यानंतर प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. थिएटरच्या मॅनेजरने मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले. त्यामुळे शोलेचा क्लायमॅक्स तो पाहूच शकला नाही. नंतर अनेक चित्रपटातून झळकत राहिला, परंतु त्याची खरी आयडेंटिटी बनून राहिली शोलेची सांबाची भूमिका. पुढे त्याने काही TV वरच्या मालिकांमध्ये देखील कामे केले. रवीना टंडन ही त्याची भाची. अनेक चित्रपटातून मालिकांमधून त्यानं भूमिका केल्या, पण सांबा ही त्याची ओळख काही तो अखेरपर्यंत पुसू शकला नाही. वयाच्या 72व्या वर्षी 10 मे 2010 या दिवशी मॅकमोहन सांबा यांचे निधन झाले. मित्रांनो, आज मॅकमोहन सांबा यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने रेडिओ विश्वासच्या वतीने आपण त्यांना आदरांजली देऊयात. केवळ एका डायलॉगमुळे आयुष्यभराची ओळख बनून राहिलेला हा कलाकार होता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक वसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558626611. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कमल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कॉर्नर. आता आपण ऐकणार आहोत मोहब्बत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवळ यांचं गीत. आणि या गीताला संगीत साज आहे बप्पी लहरी यांचा.

0: महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा मान. या महाराष्ट्र दिनानिमित्त वडनेरे सराफ घेऊन आले आहेत खास आपल्या महाराष्ट्रीयन डिझाईनच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचं आकर्षक नाविन्यपूर्ण कलेक्शन.
1: नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, पुतळीहार, पाटल्या, तोडे, बाजूबंद, बुगडी, कुड्या आणि अजून बरच काही महाराष्ट्रीयन दागिन्यांचा लखलखता वारसा फक्त वडनेरे सराफांकडे.
0: वडनेरे सराफ
1: जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: केले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दोस्त गरीबों का या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512, 2-4726-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर।

0: टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनार आपले स्वागत करतो। श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खेळाडू अशी की जी टेनिस पण खेळती आणि क्रिकेट पण खेळती। टेनिसमध्ये तर तिने आपला हात दाखवलाची, आता ते क्रिकेटमध्ये देखील आपला चौकार षटकार मारून हात दाखवत आहेत। असेच एक खेळाडू म्हणजे नाशिकची अपूर्वा रोकडे। आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। अपूर्वा नमस्कार।
6: नमस्कार सर।
5: अपूर्वा, तुझी टेनिस खेळण्याची सुरुवात कशी झाली?
6: खरं सांगायचं गेलं तर मी वयाच्या 2 वर्षापासून टेनिस खेळत आहे। माझे वडील हे एक उत्कृष्ट खेळाडू होते, पण त्यांच्या काळात त्यांना लॉन टेनिस खेळायची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की माझी मुलगी ही टेनिस खेळेल। पहिल्या वाढदिवसाला पप्पांनी मला एक सोन्याचं छोटंसं टेनिस रॅकेटचं लॉकेट गिफ्ट केलं आणि त्याचबरोबर एक प्लॅस्टिकची रॅकेट देखील गिफ्ट केली। तिथूनच माझी टेनिस खेळण्याची सुरुवात झाली। वयाच्या 4 ते 5 वर्षात त्यांनी मला कोचिंगमध्ये टाकलं, तोपर्यंत तेच मला शिकवत होते। त्या काळात युट्यूब नव्हतं, पण TV वर टेनिस बघून आणि पेपरमधलं जे कटआउट असायचं ते वाचून त्यांनी मला शिकवलं। 4 ते 5 वर्षानंतर माझ्या आईनी ते पुढे ठेवलं, मला टेनिस कोचिंगला घेऊन जायची। तिथून पुढे माझं टेनिसचं प्रोफेशनल करिअर हे सुरू झालं। अंडर 8 ची टुर्नामेंट मी 6 वर्षातच खेळले आणि ती मी जिंकले देखील, आणि तिथून माझं टेनिसचं हे करिअर पुढे सुरू झालं।
5: तू टेनिसचं करिअर सुरुवात झाले असे म्हणते, परंतु ती मुख्य सुरुवात कुठून झाली आणि तुझे पहिले कोच कोण होते?
6: माझे पहिले कोच तर माझे वडीलच होते। त्यानंतर मला हेमंत बेंद्रे सरांचं, राधिका मॅमचं खूप मार्गदर्शन लाभलं। टेनिस अंडर 8 पासून मी खेळायला सुरुवात केली आणि मी नाशिकची पहिली यंगेस्ट प्लेअर म्हणून SGFI स्कूल गेम्समध्ये खेळले तेव्हा मी 7वीत होते, आणि त्याच वर्षी मी सिनियर वुमन्ससाठी सुद्धा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। आणि ती खरी सुरुवात माझ्या करिअरला म्हणावी लागेल, कारण ते एक खूप मोठं बेंचमार्क सेट झालं होतं। आणि तिथून पुढे मी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे मॅचेस खेळले, ITF देखील खेळले, इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचे मॅचेस खेळले, आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीला देखील रिप्रेझेंट केलं। टेनिसमध्ये 8 ते 10 नॅशनल्स मी खेळले आणि तिथून माझी सुरुवात झाली।
5: अपूर्वा, तू टेनिस खेळत असताना क्रिकेटकडे कशी वळली?
6: क्रिकेटकडे वळणं म्हणजे क्रिकेटने मला स्वीकारलं। 2020 मध्ये कोविड झाला, मी मुंबईला तेव्हा प्रॅक्टिसला होते, कोचिंग करत होते, आणि मी घरी आले। साधारण 1 ते 1.5 महिना आपल्या सगळ्यांना वाटलं की कोविड चालेल, पण कोविड लांबत गेला, 6 महिने झाले, आणि माझा भाऊ क्रिकेट खेळायचा, घरी बोर व्हायला लागलं। स्वतःच्या हेल्थकडे आणि एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करण्यासाठी आम्ही आमच्या घरातल्या अंगणातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली। तेव्हा पप्पांचे खास मित्र स्वर्गीय शेखर गवळी सर देखील आमच्या घरी यायचे, आमचे नेबरच आहेत होते, आणि ते तेव्हा रणजीचे कोच होते आणि त्यांनी मला क्रिकेट शिकवायला सुरू केली। माझ्या वडिलांनी त्यांचे मित्र राजेंद्र शिंदे, जे एक चांगले क्रिकेटपटू त्यांच्या काळात होते, आणि ह्या सगळ्या दिग्गज व्यक्तींचं मला जेव्हा मार्गदर्शन लाभलं तेव्हा मला असं वाटलं की मी क्रिकेट देखील खेळू शकते। त्याच्यानंतर मी मॅचेस खेळले, तेव्हापर्यंत सुद्धा मी क्रिकेट प्रोफेशनली खेळायचा विचार केला नव्हता, पण जेव्हा मॅचेस खेळले त्या क्षेत्रात मला अजून आवड निर्माण झाली, माझा परफॉर्मन्स झाला, तेव्हा मला असं वाटलं की टेनिसपेक्षा जास्त मी क्रिकेटमध्ये अचीव्ह करू शकेल. आणि मी एक इम्पॉर्टंट आणि रिस्की डिसिजन माझ्या लाईफमध्ये घेतलं.
5: मग क्रिकेट खेळत असताना टेनिसकडे दुर्लक्ष झालं का, टेनिस खेळते वगैरे अजून?
6: टेनिस मी ॲज अ पॅशन खेळते, टेनिस कधीच सोडू शकत नाही. आणि क्रिकेट आणि टेनिस हे जरी इंडिव्हिज्युअल आणि टीम गेमचा त्यांचा फरक असला तरी टेनिसचे बरेच स्किल्स मला क्रिकेटमध्ये उपयोगात येतात, म्हणून मी टेनिस अजून पण खेळते. टेनिसचं मी कोचिंग देखील केलं, रेफरी देखील मी करते. सो टेनिस हे माझ्या आयुष्यातून कधीच पूर्णपणे संपू नाही शकत.
5: टेनिस म्हणजे तू क्रिकेट आणि टेनिसचा संबंध आहे, तू आता क्रिकेटमध्ये काय म्हणून हे करते, फलंदाज गोलंदाज काय म्हणून?
6: मी फलंदाज आहे, ओपनिंग बॅटिंग सहसा मी प्रेफर करते.
5: आणि मग त्याचा फायदा तुला, जे आपण टेनिसचे फटके वगैरे मारतो त्याचा फायदा इथं असं झाला असं म्हणता येईल का?
6: हो, खूप झाला. जसं स्क्वेअर कट आपण म्हणू शकतो, हा एक टेनिस मधला फोरहँड हा शॉट आहे. आणि टेनिसच्या बऱ्याच गोष्टी, जसं की मेंटल ट्रेनिंग, जेव्हा मी टेनिस खेळायचे मी स्वर्गीय भीष्मराज बामसरांची मेंटल ट्रेनिंग घ्यायचे, ते माझे गुरु होते. आणि त्यांनी जे काही इन्साइट्स त्यावेळेस मला दिले ते आजपर्यंत देखील मी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये वापरते आणि त्याचा मला खूप उपयोग होतो. टेनिसचं जे हँड आय कोऑर्डिनेशन आणि आपण बॉल आणि बॅटचा जो टायमिंग म्हणू शकतो तो देखील मला खूप उपयोगात आला. सो टेनिसचा मी खेळताना देखील बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही टेनिस प्लेअर क्रिकेट खेळतीये, म्हणजे माझ्या शॉट मारण्याच्या याच्यावरनं आणि जोरात जे मी मारते त्याच्यावरतून टेनिसचं जे आपण एक शॅडो म्हणू शकतो ते माझ्या क्रिकेटिंग प्लेअरमध्ये दिसूनच येतं.
5: तुला असा कोणता सामना आठवतो का तो क्रिकेट मधला म्हणतो की जो तू आजही तुझ्या स्मरणात आहे तो?
6: मी एक मॅच खेळत होते शिर्डीला, जेव्हा मी क्रिकेट प्रोफेशनली चालू केलं तेव्हा एकच गोल होतं की मला एक सेंचुरी तरी मारायची आहे. एक बॅटरचं ते गोल असतं, तर मी त्या सेंचुरीसाठी खूप तळमळत होते. शिर्डीला मॅच खेळत होते, 98 खेळत होते आणि तेव्हा डोक्यात एक विचार आला की पहिली सेंचुरी झाली आणि 98 मी आउट झाले. तर तेव्हा असं झालं की घास खाल्ला पण गिळता नाही आला आणि तो क्षण माझ्या आठवणीत आहे. म्हणजे मी इतके एक्सायटेड झालेले, पण त्या क्षणी मी ऍक्च्युली सगळे माझे मेंटल ट्रेनिंगचे टीचिंग्स वगैरे सगळे विसरलेले. त्याच्यानंतर मी पप्पांना कॉल केला की असं झालं आणि त्यांनी मला जो एक धीर दिला. त्याच्यानंतर मी 2025 जेव्हा 154 केले तेव्हा मला ती जी खरी एक माझ्या हार्डवर्कचं जे फ्रूट असतं ते तेव्हा खरं असं अनुभवायला भेटलं. आणि तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, मी 100 केले असते तर सॅटिस्फाईड तर असतेच, पण जे 154 झाले त्याच्यात माझी शतक देखील झाली, तो माझा हायेस्ट रन देखील झाला आणि त्याच्यानंतर मी अर्धशतक पण मारलं. हा, तर त्याच्यातून मला कळालं की माझी कॅपॅसिटी काय आहे. जे मी 100 बघत होते ते आता मी 200 बघायला लागले.
5: तो आतापर्यंत किती 50 आणि किती सेंचुरी मारल?
6: साधारण मी 15-50 केले असतील आणि माझ्या 3 सेंचुरी आहेत आणि एक 98 आउट आहे आणि एक 98 नॉट आउट आहे.
5: आता कोणत्या संघाकडून खेळते?
6: मी सध्या नंदुरबार संघाकडनं इन्व्हिटेशनच्या मॅचेस खेळते, त्यांच्याकडनं ओपनिंग बॅटिंग करते. सिद्धार्थ रोकडे सर आणि युवराज पवार सरांचं मला मार्गदर्शन त्या संघासाठी लाभतं आणि त्यांच्या गायडन्स थ्रू मी त्या टीमकडनं खेळते.
5: तू टेनिस पण खेळती आणि क्रिकेट पण खेळती, या दोन खेळांमधलं साम्य काही सांगता येईल का की या दोन्ही खेळांमधलं मला साम्य वाटत की हे दोन्ही खेळ सारखेच वाटतं असं काही वाटतं तुला?
6: दोघं खेळ हे सारखेच, म्हणजे प्रत्येक खेळ हा सारखाच असतो. त्याचा बेसिक्स जे आपण म्हणतो डिसिप्लिन, मॅच अनालिसिस, आपलं ऑन फील्ड जे वागणं असतं ते प्रत्येक खेळाचं सेमच असतं. आणि टेनिस

0: जे हँड आय कोऑर्डिनेशन, बॅलन्स, स्पीड, ॲजिलिटी, ते सगळं मला क्रिकेटमध्ये कामात येतं. फक्त फरक एवढाच आहे की टेनिस हा इंडिव्हिज्युअल गेम होता, तिकडे सगळं मला एकटीला करावं लागायचं, डिसिजन मेकिंग सगळं माझ्यावर असायचं. आणि क्रिकेट हा टीम गेम असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला, काही सिच्युएशन कळत नसल्या तर कॅप्टनसोबत जाऊन चर्चा करता येते, इतर टीममेट्स आपल्याला सपोर्ट करायला असतात. सो दोन्ही खेळ मला सारखेच वाटतात आणि त्याच्याकडे खेळ खेळण्याचा दृष्टिकोन पण माझा सारखाच आहे, एक फायटिंग स्पिरिट आहे, सेम मोटिवेशन आहे. सो
1: तू आता टेनिस कडे तुझ्याकडे आता कोणती जबाबदारी, ऍज अ प्लेअर तर आहेस पण आणखी काही रेफरी वगैरे कोच म्हणून अशी ही भूमिका कशी तू निभावते?
0: टेनिस प्लेअर नंतर मी टेनिस कोचिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. मी मुंबईत माझ्या अकॅडमीज चालवत होते, नाशिकमध्ये निवेक क्लब सातपूर येथे हेड कोच होते. याच्याच बरोबर मी खेलो इंडियासाठी महाराष्ट्राची कोच म्हणून 6 वेळा गेलेले आहे. सो महाराष्ट्र टीम सोबत मी ट्रॅव्हल केलेलं आहे, त्यांना मी माझं मार्गदर्शन, माझे इन्साइट्स आणि मी खेळातून काय शिकले हे त्या टीम बरोबर शेअर केलं. महाराष्ट्र खेलो इंडियामध्ये टेनिसमध्ये चॅम्पियन देखील झाली. आणि त्याच्यानंतर मी टेनिस ऑफिशिएटिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. रेफरी म्हणून मी बऱ्याच टुर्नामेंट्सला असते, इंटरनॅशनल टुर्नामेंट्सला चेअर अंपायरिंग करते.
1: एखादा तुला असं आता दोन्ही खेळ खेळते आणि दोन्ही खेळ खेळत असताना यश अपयश येत असतं, पण अपयश आलं तर त्याच्या तू कसं ते निभावून नेती, कसं त्याला प्रसंग सामोरे जाते त्याला?
0: मला असं वाटतं की खेळ यशापेक्षा अपयश जास्त देतो.
1: यस,
0: रोजच एखादा प्लेअर जिंकत नसतो तर खेळून खेळून आता वयाच्या 2 वर्षापासून मी खेळते, तर टेनिसमध्ये पण मी कित्येक मॅचेस खेळले तर यशापेक्षा जास्त अपयश आलं. आणि हळूहळू ब्रेनला हार्टला सवय लागली की ते अपयश पॉझिटिव्हली कसं स्वीकारायचं आणि परत मॅचेसवरून घरी येऊन परत मेहनतीला कसं लागायचं हे माझ्यात इन्कल्केट होत गेलं. आता अपयश जरी आलं तरी रडत न बसता माझ्या डोक्यात लगेच विचार चालू होतात की मी पुढची मॅच कशी चांगली खेळेल, मी स्वतःला कसं सुधरवेल, याच्या पाठीशी मी लगेच लागते. आणि हे आता एक सवय झाली आहे ह्या फील्ड मध्ये राहून.
1: आता पुढचा तुला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आता तू क्रिकेटची आता पुढच्या मॅचेस आहे त्यावेळेस तुझी प्रॅक्टिस कशी असते, आता प्रॅक्टिसचा सराव कसा चालू असतो, सकाळ सायंकाळ कसा तू सराव करत असते आणि कुठे करत असते?
0: मी नाशिकमध्ये म्हणजे माझे वडीलच मला शिकवायचे, मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर माझ्या लहान भावाने ती जबाबदारी घेतली आणि तोच मला प्रॅक्टिस देतो. तो देखील एक खूप चांगला क्रिकेटपटू होता आणि जसं मी आधी सांगितलं पप्पांचे मित्र राजेंद्र शिंदे काका म्हणजे आमचे लाडके स्वामी काका हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. हे दोघंही मला बॉलिंग करतात, माझ्याकडनं फिल्डिंग प्रॅक्टिस करून घेतात. एवढंच नाही तर आमच्या कॉलनीतले जेवढे पण मुलं ज्यांना बॉलिंग करता येते किंवा साधारण बॉल जरी फेकता येतो तरी ते माझ्यासाठी वेळात वेळ काढून उन्हात पावसाळ्यात माझ्यासाठी हजर असतात आणि मला प्रॅक्टिस देतात. आमच्या कॉलनीतले जेवढे पण लोकांना खेळताना बघतात तर ज्यांना नॉलेज नाही ते देखील माझ्यासाठी एक चेंडू घेऊन येतात
1: कुठून तरी.
0: हा, आणि आमच्या कॉलनीतच घरासमोर क्रिकेटचे नेट्स आहे, मी तिकडे प्रॅक्टिस करते. माझं जे कॉलेज होतं HPT RYK त्यांचा देखील मला सपोर्ट असतो, मी कधी त्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करते.
1: तू दोन खेळ तर खेळतच आहे, परंतु तुझा अभ्यास, तुझं शिक्षण याबद्दल थोडं सांग.
0: पप्पांना खेळाची आवड होती पण माझी मम्मी देखील एक उत्कृष्ट शिक्षिका आहेत. माझ्या मावशी, माझी आत्या, माझी नानी हे सगळे शिक्षिका होते म्हणून शिकणं हे घरात कंपल्शन होतं. मी माझं स्कूलिंग सिल्वर ओक युनिव्हर्सल स्कूलमधनं केलं, त्याच्यानंतर माझं 12वी आणि हायर स्टडीज मी HPT कॉलेजमधनं केले. मी 12वी आर्ट्समध्ये करून बॅचलर्स इन सायकोलॉजी केलं, मास्टर्स इन इंग्लिश केलं आणि आत्ता सध्या मी बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन परस्यू करत आहे. माझ्या आईचं असं म्हणणं आहे की मी PhD करावी, सो माझं स्पोर्ट्समधनं PhD करायचं माझं प्लॅनिंग आहे. सो तो पण एक भाग माझ्या आयुष्यात चालू आहे.
1: मागे वळून जर बघताना तू क्रिकेट आणि टेनिस याच्याकडे कसे बघशील? का मागे थोडं आपण जर मागे बघितलं का टेनिस आणि क्रिकेटमध्ये मी कशी आली आणि त्यानंतरचा प्रवास कसा, याबद्दल काय सांगशील का? तुला काय वाटतं?
0: मी खेळाला चूज न करता खेळानेच मला चूज केलंय आणि त्यांनी मला स्वीकारलंय. टेनिस आणि क्रिकेटने मला, आपण म्हणतो ना की त्यांच्यामुळे मी जे काही आहे ते आज आहे. टेनिसनी तर खेळ शिकवलाच, पण आयुष्य कसं जगायचं हे देखील शिकवलं. मी मॅचेससाठी भारताच्या कित्येक राज्यांमध्ये व शहरांमध्ये गेले, तिकडचं कल्चर मला बघायला भेटलं, तिकडचे माणसं मला बघायला भेटले, माझे खूप फ्रेंड्स झाले त्याच्यामुळे, माझे कॉन्टॅक्ट्स वाढले. आणि क्रिकेट देखील आता मी दुसऱ्या वेगवेगळ्या शहरात जाऊन खेळते, वेगवेगळ्या टीम्ससोबत खेळते, म्हणून माझं बॉन्डिंग कसं मी करते हे सगळं मला माझ्या स्पोर्ट्सने दिलं. मी मॅचेस जिंकल्यावर जे मला स्कूलमध्ये फेलिसिटेशन व्हायचं, माझ्या कॉलेजमध्ये रेकग्निशन भेटायचं, त्याच्याने माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला आणि त्याच्याने एक सकारात्मक ऊर्जा मला दिली. माझे फ्रेंड्स, माझे जे कझिन्स, भाऊ सगळ्यांनी मला साथ दिली आणि माझ्यामुळे देखील त्यांच्यात एक सकारात्मक विचार जुळत गेले आणि माझ्यामुळे देखील बरेच जण स्पोर्ट्स खेळायला आले, याचा मला खूप आनंद आहे.
1: तुला अखेरचा प्रश्न, तुझा आता पुढचं उद्देश काय आणि ते साकार करण्यासाठी काय करणार?
0: माझा पुढचा उद्देश असा आहे की मला, मी टेनिसमध्ये तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, त्यांना बरेच मेडल्स मिळवून दिले, आता मला क्रिकेटमध्ये देखील महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करायची माझी इच्छा आहे. त्याच्या पुढे जाऊन वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये मला खेळायचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपल्या देशासाठी आपण खेळलो पाहिजे. सो माझं देखील मला भारतासाठी खेळायचं आहे आणि त्या याच्या थ्रू मी वाटचाल करत आहे. त्याच्यानंतर मम्मीचं जे आहे PhD करायची आहे, एक घरात PhD डॉक्टरेट देखील आणायचं आहे. सो हे सगळे माझे गोल्स आहेत पुढे.
1: अपूर्व, ही तुझे स्वप्न आणि तुझ्या घरच्यांचा पाठिंबा हा निश्चितच कायम राहणार आहे आणि तुझं स्वप्न नक्की साकार होईल. आज तू आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अलीबाबा 40 चोर या चित्रपटामधलं.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूया धुंद या चित्रपटावरलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे रवी यांनी. आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: बाजीगर या चित्रपटामधलं टायटल सॉंग आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. नवाब आरजू यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक.

0: वेगवेगळ्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अनहोनी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, शब्दरचना साहिल लुधियानवी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत आहे दीदारे यार या चित्रपटामधलं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत। हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो जासूस या चित्रपटामधलं।

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता

0: लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडनेरे सराफ
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू.
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आन बान या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 3 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर. मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी आपण थॅलेसेमिया मायनर नाही याची खात्री करून काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी सक्षम किंवा जनकल्याण रक्त केंद्राशी संपर्क साधावा 777-470-779-00.

0: चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।

0: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देणार आहोत तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैवान या आशिया खंडातील देशाच्या भ्रमंतीला सुरुवात करण्याआधी आपण या देशाचा इतिहास बघूया. आपल्या हे लक्षात येईल की तैवान राष्ट्र हे अनेक विचारधारांनी बनले आहे. अनेक राजवटी इथे सत्तेवर येऊन गेल्या आहेत. तर चला आपण तैवानचा इतिहास व ऐतिहासिक कालखंड बघूया. यांच्या इतिहासाला सुरुवात होते हजारो वर्षापासून. 17व्या शतकापर्यंत म्हणजे ख्रिस्तपूर्व काळापासून ते 17व्या शतकापर्यंत ऑस्ट्रोनेशियन वंशाच्या स्थानिक लोकांनी तैवान बेटावर हजारो वर्ष वास्तव्य केले. त्यानंतर येतो तो युरोपियन वसाहत काल. तो आहे 1624 ते 1662. या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने दक्षिण भागात वसाहत स्थापन केली, तर स्पॅनिश लोकांनी उत्तर भागात काही काळासाठी नियंत्रण ठेवले. आता याच्यानंतर 1662 ते 1895 कोक्सिंगा या मिंग राजघराण्याच्या समर्थकाने डचांना बाहेर हकलले आणि तैवानवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर 1683 चिंग डायनेस्टीने तैवान आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. आता यानंतर पुढे कालखंड आहे 1895 ते 1945. या काळात जपानने अनेक राज्यांवर सत्ता गाजवली, त्यापैकीच एक तैवान हे राष्ट्र. पहिल्यांदाच फर्स्ट त्याला म्हणूया सिनो जॅपनीज वॉर झाले आणि चिंग राजवंशाने तैवान जपानला दिला. या काळात रेल्वे, शाळा यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास झाला, पण हे वसाहतवादी नियंत्रण खूपच जाचकारक होते. त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध झाले आणि पुन्हा त्या युद्धात यावेळी जपानचा पराभव झाला. आता 1945 जपानच्या पराभवानंतर तैवान रिपब्लिक ऑफ चायनाकडे गेला. 1949 चांग कायशेक यांच्या नेतृत्वाखालील कुओमिंतांग म्हणजे KMT सरकार चीनमध्ये झालेल्या अंतर्गत युद्धांमुळे तैवानमध्ये स्थलांतरित झाले. हा काळ व्हाईट टेरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लष्करी कायद्याचा कालखंड होता. चांग या व्यक्तिमत्वाविषयी आपण अधिक माहिती पुढील भागात जाणून घेणार आहोत. आता आपण येत आहोत 1960 पर्यंत. 1960 ते 1970 साधारण या दशकात तैवानने वेगाने आर्थिक प्रगती करून 4 एशियन टायगर्सपैकी एक स्थान मिळवले. 1980च्या दशकापासून लोकशाही सुधारणा सुरू झाल्या आणि 1996 पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली. तर असा हा आधुनिक काळापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आता आजचा तैवान कसा आहे याकडे आपण बघूया. आज तैवान हा प्रत्यक्षात एखाद्या स्वतंत्र देशासारखा कार्य करतो, परंतु चीनने अजूनही या बेटावर आपली सत्ता गाजवायचा प्रयत्न सोडला नाही आणि आपली सत्ता असल्याचा दावा चीन अजूनही करत आहे. तर मंडळी, आजच्या भागात आपल्याला काय लक्षात ठेवण्यासारखे आहे पहा. प्रत्येक देशाला इतिहास असतो आणि बरेचदा तो रक्तरंजित असतो. मोठा मासा कुठेही गेलो तरी लहान माशाला गिळत असतो आणि सत्तेची हाव मोठ्या मोठ्या राजवटींचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरते. याच पार्श्वभूमीवर तैवानमधील चांग सारखी पराक्रमी आणि लोकशाहीवर विश्वास असणारी व्यक्तिमत्व चतुराईने मार्ग काढून आपल्या देशाला प्रगतीपथावर नेतात असेही आपल्याला म्हणता येईल. मंडळी, तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
2: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
2: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास, उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी, ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11. रेडिओ पार्टनर, रेडिओ विश्वास.
1: श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी.

0: कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडई रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण कायमच महत्वपूर्ण माहिती जाणून घेत असतो. वेगवेगळ्या माहितीत भर घालणाऱ्या या मुलाखती आपल्याला कायमच काहीतरी नवीन ऐकण्यासाठी उद्युक्त करत असतात. त्याच अनुषंगानं आज 8 मे 2026 रोजी जागतिक रेडक्रॉस दिवसाच्या अनुषंगानं एक विशेष मुलाखत, एक विशेष संवाद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर सुनील औंधकर सर, जे रेडक्रॉस सोसायटी नाशिकचे सचिव आहेत. त्यांच्याचकडनं या रेडक्रॉस दिवसाची माहिती जाणून घेऊया. भारतात त्याचं काम कसं चालू आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. त्याचा हेतू काय आहे, त्याचा प्रसार कसा होतोय किंवा कशा पद्धतीनं व्हायला हवा, लोकांनी रेडक्रॉसकडे बघण्याची दृष्टी त्यांची काय असावी किंवा रेडक्रॉसकडनं होणारे फायदे कसे आहेत, हे सगळं त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया. सर, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: सर, जागतिक रेडक्रॉस दिन, बऱ्याचदा रेडक्रॉस हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. आपल्या नाशिकमध्ये तो एक महत्वाची, एक काय म्हणूया, खूण आहे रेडक्रॉसची. डॉक्टरांच्या गाडीवर असेल किंवा इतर ठिकाणी हा रेडक्रॉस सहज बघतो आपण. तर मुळात ही संकल्पना काय आहे किंवा हा रेडक्रॉस दिन कसा सुरू झाला याची पार्श्वभूमी आपण काय सांगाल?
1: 1859 दरम्यानची गोष्ट आहे. स्वित्झर्लंडचा एक व्यापारी राजा नेपोलियनला भेटायला फ्रान्सला गेला.
0: अच्छा.
1: राजा नेपोलियन त्यावेळी एका युद्धात गुंतलेला होता. फावल्या वेळेत करायचं काय म्हणून त्यांनी ठरवलं की चला आपण युद्धभूमीला भेट देऊ, युद्ध काय असतं ते बघू.
0: बर.
1: तर त्यांनी बघितलं युद्धभूमी, तर तिथलं दृश्य अतिशय विदारक.
0: बरोबर.
1: की हजारो सैनिकांचे मृतदेह इतस्तत पडलेले
0: आहेत,
1: शेकडो सैनिक वेदनाने विवळत आहेत आणि त्यांच्याकडे बघणारं कुणीच नाहीये. कारण कुणी कुणाला मदत करायला गेलं आणि शत्रू पक्ष कुणावर कधी हल्ला करेल याचा भरोसा नाही. ते दृश्य बघून या व्यापाऱ्याचं मन अतिशय हेलावलं आणि त्यांनी म्हटलं की आपण घरातल्या कुत्र्या मांजरांना देखील आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून मानतो. ही तर साक्षात माणसं आहेत, नुसती माणसं नाही तर ती त्या त्या देशाचे सैनिक आहेत. त्या त्या देशाचे सैनिक हा त्या त्या देशाचा प्राण असतो. भारतीय सैनिक आपल्या भारतीयांचा प्राण असतो. तर मग यांच्यावर एक माणूस म्हणून त्यांचा देश, धर्म, प्रांत, खंड यांचा विचार न करता फक्त माणूस म्हणून उपचार करणारी एखादी निष्पक्ष संघटना का नसावी. तो स्वित्झर्लंडला परतला आणि त्यांनी हा विचार, अर्थातच प्रतिष्ठित व्यापारी तो, त्याच्या शब्दाला तितकाच मान होता. त्यांनी स्वित्झर्लंड जिनिव्हा मधल्या काही व्यापारी लोकांची एकत्र बैठक बोलवली आणि आपला विचार
0: मांडला.
1: विचार अर्थातच स्वागतार्ह होता आणि तो लगेचच उचलला गेला आणि बघता बघता रेडक्रॉसची स्थापना झाली. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हा व्यापारी कोण. हा व्यापारी म्हणजे रेडक्रॉसचे संस्थापक, आद्य संस्थापक सर हेनरी ड्युनांट.
0: अच्छा.
1: त्यांनी काम केल्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पडतो की रेडक्रॉस हेच नाव का दिलं गेलं. आपल्याकडे जरी रेडक्रॉस हा एखादं मेडिकल स्टोअर, एखादं हॉस्पिटल याची खूण म्हणून ओळखला जात असला तरी रेडक्रॉस ह्या चिन्हाचा उगम जो आहे तो ज्या देशामध्ये ही संघटना जन्माला आली तो स्वित्झर्लंड. या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे तो लाल पार्श्वभूमीवरची पांढरी फुली.
0: अच्छा.
1: तर हेच चिन्ह विरुद्ध रंग संकेत म्हणजे पांढऱ्या पार्श्वभूमीवरची लाल फुली,
0: लाल फुली
1: म्हणून हे रेडक्रॉस. आणि ते बघता बघता लोकमान्य आणि लोकप्रिय देखील झालं.
0: खूप रंजक पद्धतीने आपण हा इतिहास समजावून सांगितला. खूप मोठी पार्श्वभूमी आहे याला. एक साधासा विचार म्हणजे खरं तर तेव्हा तो कोणीच तेव्हा केला नाही पण त्या व्यापाऱ्याच्या मनात तो आला आणि आता बघता बघता त्याचं रूपांतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतंय. आता जागतिक पातळीवरती याची स्थापना झाली, तुम्ही सांगत आहात की स्वित्झर्लंड पासून ही सुरुवात झाली आणि पुढे पुढे हा विचार सगळीकडे स्वागतार्ह ठरला. भारतात ही संकल्पना कशी रुजू झाली?
1: ज्यावेळी संघटना स्थापन झाली स्वित्झर्लंडमध्ये, सुरुवातीला काही युरोपियन कंट्रीनी त्या त्या देशाची राष्ट्रीय रेडक्रॉस संघटना सुरू केली.
0: बर.
1: आणि हा विचारच इतका बळकटी आणणारा होता मानवतेला की बघता बघता त्याचं इतर खंडांमध्ये देखील तो विचाराचा प्रसार झाला आणि आज 192 ते 195 देशांमध्ये त्या त्या देशाच्या राष्ट्रीय रेडक्रॉस संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. भारताचाच जर विचार केला तर 1920 दरम्यान ज्यावेळी पहिलं महायुद्धाचा अंतिम टप्पा ज्यावेळी होता त्यावेळी रेडक्रॉस संघटनेचा भारतात प्रवेश झाला. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या भारतीय शाखेची स्थापना 1920 साली आणि मुख्यालय अर्थातच दिल्ली हे होतं. आणि इतर राज्यांमध्ये देखील त्या त्या देशाच्या राज्य शाखा सुरू करण्यात आल्या. आणि आज भारतामध्ये जवळजवळ 700 जिल्ह्यांमध्ये भारतीय रेडक्रॉस संघटनेच्या जिल्हास्तरीय शाखा या सक्रिय आहेत. जिनिव्हा करारानुसार या संघटनेची एकेकाळी स्थापना केली गेली आणि त्यामुळे तिला थोडस एक औपचारिक आणि प्रशासकीय कोंदण अशा पद्धतीचं आहे की भारतीय रेडक्रॉसचे अध्यक्ष हे आपले राष्ट्रपती असतात, पदसिद्ध अध्यक्ष. याच पद्धतीने चेअरमन जे असतात ते आरोग्यमंत्री असतात. त्या त्या देशाचे आरोग्य सचिव जे असतात ते त्या कमिटीमध्ये असतात राष्ट्रीय रेडक्रॉसच्या. आणि हाच ज्यावेळी प्रवाह राज्याकडे वळतो, राज्यपाल हे आमच्या राज्य शाखेचे अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत. याच पद्धतीने मान्य जिल्हाधिकारी जे आहेत ते आपल्या जिल्हा शाखेचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत. आणि मग इतर समाजामध्ये सक्रिय असणारी सामाजिक त्यांचा दृष्टिकोन असणारी अशी चांगली मंडळी जी आहेत ती त्याच्या कार्यकारिणीमध्ये कार्यरत असतात.
0: आता जागतिक पातळीवरती विचार झाला, राष्ट्रीय पातळीवरती झाला आणि आता नाशिककडे आपण येऊया. नाशिकच्या रेडक्रॉस सोसायटीचे आपण अध्यक्ष आहात, सचिव आहात, तर काय सांगाल याच्याबद्दल? ही स्थापना कधी झाली आणि मुळात हेतू काय आहे आणि कशा पद्धतीने या सोसायटीचं काम चालतं?
1: नक्कीच मला सांगायला आवडेल की तुम्हाला कदाचित विश्वास पण बसणार नाही पण आपण नुकतीच 90 पार केलेली आहे.
0: अरे वा, क्या बात आहे.
1: नाशिकमध्ये नाशिकची रेडक्रॉस स्थापन करण्यासाठी म्हणून त्या काळीचे जिल्हाधिकारी, त्या काळचे सिव्हिल सर्जन, त्या काळचे नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 5 फेब्रुवारी 1936 रोजी त्यावेळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक बैठक, त्या बैठकीचं सगळं इतिवृत्त आज देखील नाशिक रेडक्रॉस कडे उपलब्ध आहे. तर तिची स्थापना ही 1936 मध्ये करण्यात आली. तत्कालीन नगराध्यक्ष मान्य केतकर म्हणून होते, त्यांनी याच्यात पुढाकार घेऊन आणि बाकीची इंग्रज मंडळी, काही भारतीय डॉक्टर्स यांचा त्यावेळच्या कार्यकारिणीत समावेश होता आणि हळूहळू आपलं काम नाशिक रेडक्रॉसने सुरू केलं. 1952 साली तत्कालीन नगरपालिका आणि नाशिक रेडक्रॉस यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला. आणि आत्ताची जी रेडक्रॉस नावाने जी प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध अशी जी वास्तू आहे तिची बांधणी करण्यात आली आणि तिचं लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री जे होते संयुक्त महाराष्ट्राचे माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या उपस्थित झालं होतं. आणि नुसतं साधं सामाजिक काम नव्हे तर प्रसूतीगृह, नंतर लसीकरण, आरोग्य जागृती हा मूळ हेतू मनात ठेवून तत्संबंधी येणारे कुठलेही काम जे आहे सामाजिक त्या कामामध्ये रेडक्रॉसनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. राव बहादूर गोखले नावाचं एक सन्माननीय व्यक्तिमत्व नाशिकमध्ये होऊन गेलं, हे त्या संघटनेचे पहिले सेक्रेटरी. त्यानंतर बाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्या संस्थापिका हिराबाई शिंदे म्हणून आहेत, अतिशय मान्यवर अशा व्यक्तिमत्व होतं. त्यांनी पण हा प्रदीर्घ काळ आपला नाशिक रेडक्रॉसचा कारभार बघितला. त्यानंतर माननीय यशवंतरावजी पवार असोत किंवा आमचे आदरणीय मेजर भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने क्रियाशील राहिलेलो आहोत. आणि आताच्या ज्या कार्यकारिणीचे अध्यक्ष चेअरमन म्हणता येतील प्रेसिडेंट माननीय आयुष प्रसाद आपले जिल्हाधिकारी साहेब हे रेडक्रॉसच्या कामांमध्ये अत्यंत रस घेणारं व्यक्तिमत्व आहे. याच्याशिवाय सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी हे आमचे चेअरमन आहेत. डॉक्टर प्रशांत पुतडा म्हणून आमचे खजिनदार आहेत. डॉक्टर चंद्रशेखर नामपूरकर व्हाईस चेअरमन आहेत. राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉक्टर प्रतिभा उंतकर काम करतायत. त्यांच्या व्यतिरिक्त डॉक्टर नितीन बिर्ला असोत, ब्रिगेडियर अरविंद वरटी असोत किंवा डॉक्टर मिस्टर आनंद भट्टड असोत, यासारखी मंडळी आम्हाला जोडली गेलेली आहेत. त्यामुळे आम्ही सातत्याने इथे कार्यरत आहोत आणि याही पुढच्या काळामध्ये आमचं काम हे अधिक जोमाने नाशिककरांसाठी कसं उपलब्ध राहील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत.
0: नक्कीच. डॉक्टर, मला असं विचारायचं की रेडक्रॉसची ही वास्तू खूप वर्षांपासून लोकांना परिचित आहेत, पण तिथे नेमक्या काय पद्धतीने उपक्रम चालतात हे कशा पद्धतीने लोकांना समजायला हवं किंवा त्याची माहिती कुठे मिळू शकते?
1: आता मी तुम्हाला सांगतोच आहोत की आम्ही तिथे ज्यावेळी 1952 साली ती वास्तू उभा करण्यात आली त्यावेळेपासून तिथं पाळणाघर आमचं सक्रिय आहे.
0: अच्छा.
1: आसपासच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मातांनी आपली बाळं तिथं ठेवावीत.
0: अच्छा.
1: आणि त्यांचं अगदी आरोग्यापासून ते त्यांच्या अल्पोपहारापासून ती सगळी काळजी त्या त्यावेळच्या रेडक्रॉसने घेतलेली आहे आणि हे संपूर्ण सेवा जी आहे ती निशुल्क उपलब्ध करण्यात आलेली होती आणि आहे,
0: अजूनही
1: निशुल्क आहे. ही हेतू असा आहे की खरोखर समाजाच्या तळागाळातल्या लोकांना रेडक्रॉस म्हणजे काय आणि तिचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग होतो हे अनुभवता यावं. याच्याशिवाय आपलं एक लसीकरण केंद्र अतिशय लोकप्रिय होतं. दुर्दैवाने केंद्र सरकारच्या नियमामुळे ते स्थानिक प्रशासनाकडे आम्हाला हस्तांतरित करावं जरी लागलेलं असलं तरी आज देखील आम्ही दर बुधवारी किंवा दर शनिवारी लसीकरण हे नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. याच्या व्यतिरिक्त आपलं एक फिजिओथेरपी सेंटर आहे. बाहेर कुठलाही एखादा चांगला फिजिओथेरपिस्ट म्हटला वैद्यकीय सेवा म्हटली की ती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाणारी असते ते आपण नेहमीच अनुभवतो. तर अतिशय सामान्य लोकांना परवडणाऱ्या अशा शुल्कामध्ये आपण तिथे फिजिओथेरपी केंद्र सुरू केलेलं आहे आणि तिला देखील अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे. याच्याशिवाय सर्वसामान्य आणि विशेषतः औद्योगिक विभागात काम करणारे जे कामगार मंडळी आहेत त्यांना उपयोगी पडणारं जे प्रथमोपचार जो आहे तो प्रथमोपचाराचं जे औपचारिक प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी रेडक्रॉसचे जे प्रथमोपचार प्रशिक्षण आम्ही घेतो ते अतिशय म्हणजे औपचारिक ऑथेंटिक असं मानलं जातं आणि तिला देखील त्याचा देखील लाभ नाशिकमधील कामगार वर्ग, चालक वाहक वर्ग, त्यानंतर शासकीय कर्मचारी हे नियमितपणे घेत असतात आणि तशी शिबिरं आम्ही नियमितपणे घेत असतो. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी मी मगाशी सांगितलं की तुम्हाला आरोग्य जागृती हा आमचा कणा आहे, तर आरोग्य जागृतीशी संबंधित कुठलाही उपक्रम घेणं हे आमच्या प्राथमिकतेत आहे. उदाहरणार्थ आम्ही आरोग्य शिबिरं तर घेतोच पण आमची जनरल ओपीडी देखील तिथं आहे. आम्ही मोफत तिथे रुग्णांना तपासतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नुसती तपासणी न करता त्यांना पुढच्या ज्या तपासण्या ज्या आहेत त्या कमीत कमी खर्चामध्ये सवलतीच्या दरामध्ये शक्य झाल्यास मोफत कशा उपलब्ध होतील. आता आयुष्यमान भारत म्हणा किंवा महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजना असोत अशा सारख्या ज्या शासकीय योजना आहेत त्याचा लाभ हा या सामान्य नागरिकांपर्यंत कसा देता येईल याच्यासाठी रेडक्रॉस नेहमीच प्रयत्नशील असतं. नाशिकमधील अतिशय चांगली हॉस्पिटल्स जी आहेत त्यांच्यामध्ये ही आयुष्यमान वगैरे योजना उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना त्याची कल्पनाच नसते. सामान्य लोकांना सिव्हिल हॉस्पिटल किंवा परिसरातले मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स हा आधार वाटतो पण आम्ही हे त्यांना पण ध्यानात आणून देतो की अमुक एखाद्या खासगी रुग्णालयामध्ये देखील तुम्हाला या आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येईल. याच्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं त्याच्यात आरोग्य विषयक बरेच उपक्रम असतात. रॅलीज घेणं, सायकल रॅलीज उदाहरणार्थ, किंवा वेगवेगळ्या वैद्यकीय विषयावरील परिसंवाद. प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही वेगवेगळे असे उपक्रम सातत्याने आयोजित करतो आणि त्यांना निमंत्रित करत असतो रेडक्रॉसला. वेगवेगळे कार्यशाळा आहेत, परिसंवाद आहेत, हे सातत्याने आम्ही तिथे घेत असतो आणि आमचा अधिकाधिक भर असतो ते आरोग्य दिन वेगवेगळे साजरे करणं.
0: अच्छा.
1: मग त्याची सुरुवात आपल्याला 7 एप्रिलला आरोग्य दिनापासून होते आणि आता जवळजवळ सर्व प्रमुख आजारांचे आरोग्य दिन हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेले आहेत. तर आता उदाहरणार्थ येत्या 17 मेला उच्च रक्तदाब दिन आहे जो बऱ्याच लोकांना माहित नसतो.
0: बरोबर.
1: दिन असा साजरा करण्याचा हेतू असा असतो की त्यानिमित्ताने त्या आजाराकडे आपलं लक्ष द्यावं, त्या आजाराच्या विषयी चाललेल्या संशोधन आणि नवनवीन औषधं आणि नवीन नवीन प्रतिबंधात्मक उपाय काय उपलब्ध आहेत का याची लोकांना माहिती होण्यासाठी म्हणून हे असे जागतिक आरोग्य दिन वेगवेगळ्या प्रकारचे साजरे करणं अतिशय उपयुक्त ठरतं. त्यामुळे असे दिन साजरे करणं, मग वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आरोग्य जागृती लहान मुलांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन मुलांमध्ये, त्याच्यासाठी रेडक्रॉसची युथ रेडक्रॉस
0: अच्छा बर
1: ही

0: महाविद्यालयीन मुलांसाठी आणि शालेय मुलांसाठी ज्युनियर रेडक्रॉस नावाच्या औपचारिक आमच्या विंग्ज आहेत.
1: बर.
0: राष्ट्रीय सेवा योजना NSS असो किंवा NCC या धर्तीवरच हे काम करतात. त्याच्या त्याची वेगवेगळी मार्गदर्शक तत्व की एखाद्या युथ रेडक्रॉस शाखेने एखाद्या महाविद्यालयाच्या वर्षभर कशा पद्धतीने कामं करायची हे त्यांना समजवून सांगितलं जातं. आणि परत त्या लोकांमध्ये विशेषतः प्रथम उपचार, कारण कुठल्याही आरोग्य च्या विषयी काही वेगळी घटना घडली तर प्रथमोपचार अतिशय
1: सुरुवातीचे काही क्षण महत्त्वाचे असतात. हां,
0: आपले जीव वाचवणारा ठरू शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्या प्रथमोपचार वेगवेगळ्या आजारांमधले बुडणं किंवा हार्ट अटॅक किंवा भाजणं किंवा विषबाधा.
1: बरोबर.
0: अगदी रस्त्यावर चक्कर येऊन पडलेला माणूस जो आहे त्याच्यावर आपण कशा पद्धतीने उपचार करून त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवायचंय लवकरात लवकर, याची जी जाणीव आहे ती आपण या प्रथमोपचारातून लहान मुलांमध्ये, महाविद्यालयीन मुलांमध्ये आणि अर्थातच आपल्या सगळ्या प्रौढ नागरिकांमध्ये देखील आपण आम्ही सातत्याने निर्माण करत असतो.
1: नक्कीच, खूप व्यापक दृष्टिकोन आणि मला सुद्धा पहिल्यांदाच इतकी व्यवस्थित माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली. आणि खरंच काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात आणि तुमच्याकडनं खूप व्यवस्थित प्रत्येक गोष्टीची माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचायला मदत झालेली आहे.
0: एक मला एक सांगावं वाटतं की लोकांमध्ये आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना आणि राष्ट्रीय रेडक्रॉस संघटना असं नक्की काय वेगळं आहे त्याच्या, किंवा रेडक्रॉस म्हणजे फक्त युद्धाच्या वेळी काम करणारी संघटना असा एक एकेकाळी समज होता, तर तो तसा नाही. म्हणून या कामाची विभागणी दोन स्तरांवर करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेचे सगळे सभासद हे स्वित्झर्लंडचे नागरिक असतात.
1: अच्छा.
0: आणि स्वित्झर्लंड हा जगातला एकमेव निष्पक्षपाती देश आहे. तो कुठल्याही देशाच्या किंवा कुठल्याही खंडाच्या विचारसरणीशी संलग्न नाहीये.
1: बर.
0: आणि त्यामुळे तो न्यूट्रली ज्याला म्हणता येईल काम करत असतो.
1: बरोबर.
0: आणि मग मानवनिर्मित जे वेगवेगळे युद्ध आहेत दोन देशांमधल्या, यादवी बंडाळी मानवी दंगली ज्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विमान अपहरणासारखे दुर्दैवी प्रकार, या ठिकाणी रेडक्रॉस पुढे धावते, आपल्या स्वयंसेवकांना पुढे करून त्यांच्या दोन देशांमध्ये तह काही करता येतील का, करार करता येईल का, जेणेकरून ती युद्ध त्यांच्या दोन देशांमधली दुफळी जी आहे ती कमी होईल, याच्यासाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस प्रयत्न करत असते. आता राहता राहिला राष्ट्रीय रेडक्रॉस, त्या त्या देशाची राष्ट्रीय रेडक्रॉस ही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पुढाकार घेत असते. आता उदाहरणार्थ नाशिकमध्ये आपल्या गोदावरी नदीला महापूर आला, तर आपण अमेरिकेवरून आपलं एखादं पथक येईल आणि तिथे काहीतरी काम सुरू करेल अशी अपेक्षा करणं गैर आहे. म्हणून भारतीय रेडक्रॉस संघटनेच्या ज्या जिल्हास्तरीय शाखा आहेत, राज्यस्तरीय शाखा आहेत, यांच्या मदतीने आपण मग तो भूकंप असो, मोठे अपघात असोत, दुष्काळ असो, रोगांच्या साथी असोत, तर अशा प्रकारच्या सर्व नैसर्गिक आपत्तींमध्ये त्या त्या जवळपासच्या रेडक्रॉसचे स्वयंसेवक धाव घेत असतात. आता आपला कुंभमेळा जवळ येऊ घातलेला आहे, तर त्या संदर्भात आपल्याला अधिक व्यापक दृष्टिकोनाने काम करायची गरज आहे. आम्ही आमचे प्रेसिडेंट माननीय जिल्हाधिकारी साहेब, तसेच राज्यपाल आणि राज्य शाखेतले जी कार्यकारिणी सदस्य आहेत यांच्याशी सतत संपर्कात आहोत आणि प्रथमोपचार हे ध्येय समोर ठेवून त्या त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी केंद्र अहोरात्र कशी सक्रिय ठेवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आणि त्यात अर्थातच नाशिककरांचा सहभाग, सुजाण नागरिकांचा सहभाग आम्हाला नक्कीच अपेक्षित आहे.
1: नक्कीच. सर, आपण ही महत्वाची माहिती सांगितली की रेडक्रॉस ही मुळातच स्वयंसेवक तयार करत असते प्रत्येक पातळ्यांवरती, जागतिक, राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय सुद्धा, आपल्या नाशिकमध्ये सुद्धा. ज्यांना स्वयंसेवक होण्याची इच्छा आहे, ज्यांना तुमच्याशी जोडलं जायचं आहे, त्यांनी कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क साधायचा?
0: अशा सामाजिक जाणीवा असणाऱ्या सगळ्या नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं आमच्या रेडक्रॉस मध्ये स्वागत असतंच. रेडक्रॉसचं सदस्यत्व हा औपचारिकतेचा भाग झाला.
1: बर.
0: ज्याला रेडक्रॉसचं काम करायचंय त्याला त्याचा सदस्य असण्याची गरज नाही, पहिली गोष्ट. आणि सदस्यत्व अगदी प्राथमिक सदस्यत्व म्हणाल तर ते अगदी 15 रुपये 20 रुपयाची औपचारिक फी भरून देखील आपल्याला घेता येत. प्रश्न 15-20 रुपयांचा नसतो, पण ते 15-20 रुपये माणसांच्या मनामध्ये जाणीव निर्माण करतात.
1: बरोबर.
0: अरे मी 15 रुपये भरलेले आहेत तर माझी जबाबदारी आहे, मग रेडक्रॉसने पण माझ्यावर जबाबदारी टाकली पाहिजे आणि मी पण ती पेलली पाहिजे म्हणून ती औपचारिक फी असते. याच्याशिवाय आजीवन सभासदत्व फक्त 1000 रुपयात आहे जे संपूर्ण भारतभर लागू असतं.
1: बरं,
0: म्हणजे इथं एकदा तो नाशिक रेडक्रॉसचा आजीवन सभासद झाला तर तो दिल्ली रेडक्रॉस असो, डेहराडून रेडक्रॉस किंवा मद्रास चेन्नई रेडक्रॉस असो, तिथं तो आजीवन सभासद म्हणून त्या त्या रेडक्रॉस संघटनेला जॉईन होऊ शकतो.
1: बरं बरं बरं, अच्छा, खूप छान माहिती दिलीत सर आपण. आणि मला वाटतं रेडक्रॉस हा विषय खूप मोठा आहे. सचिव या पदावरती काम करत असताना आणखीन काय करण्याची आपल्याला इच्छा आहे?
0: मी सांगितलंच की जे या रेडक्रॉसचं सदस्यत्व म्हणजे सचिव पद जे आहे ते रावबहादूर गोखले, हिराबाई शिंदे, मेजर भगत सर यासारख्या सन्मान्य लोकांनी भूषवलेलं आहे.
1: बरोबर,
0: त्यावेळी त्या पदाची आन बान शान ही मी राखलीच पाहिजे. अधिक याशिवाय जास्तीत जास्त गरजूंपर्यंत, जास्तीत जास्त नाशिककारांपर्यंत उपयुक्त असे उपक्रम कसे पोहोचतील यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. कुंभमेळा नावाचं मोठं व्यासपीठ अगदी जवळ आलेलं आहे, त्यावेळी आम्हाला सिद्ध करण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. तर मी परत एकदा की जोपर्यंत लोकसहभाग या चळवळीत होत नाही तोपर्यंत ती कधीच यशस्वी होत नाही.
1: बरोबर,
0: आपण कुणासाठी करायचंय तर ज्यांच्यासाठी करतोय ते मोठ्या संख्येने पुढे आले, त्यांनी त्यांच्या अपेक्षा आमच्यासमोर व्यक्त केल्या, अभिव्यक्त केल्या, तर आम्हाला सुद्धा कामाला हुरूप येईल. आम्हाला आणखी आमच्या कामाची दिशा नक्की कुठं आहे, आपलं कुठं चुकतंय का, कुठं एक जनरेशन गॅप किंवा कम्युनिकेशन गॅप तयार होतोय का,
1: बरोबर,
0: हे आम्हाला जाणवत राहील. त्याच्यासाठी नाशिककरांनी सतत आम्हाला संपर्क करावा. अगदी मध्यरात्री देखील आमचे कुणाचेच मोबाईल बंद नसतात, कारण कोणीही मध्यरात्री फोन करणारा माणूस हा उगीच गंमत म्हणून फोन करत नाही.
1: बरोबर,
0: त्याला तेवढी आपत्तीत तो पडलेला आहे म्हणून तो आपल्याला त्यांनी संपर्क केलेला असतो.
1: बरोबर,
0: तर त्यांना उपयोगी पडण्यात आम्हाला अतिशय आनंद आहे.
1: नक्कीच, आणि मला वाटतं खूप छान पद्धतीने आज मार्गदर्शन आपण केलं. रेडक्रॉस हा विषय खरं तर खूप मोठा आहे जसं आपण मगाशी म्हटलो आहोत, आणि तुम्ही खूप छान मुद्देसूद पद्धतीने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या श्रोत्यांना, कुठले कुठले उपक्रम चालू आहेत, येऊ घातलेल्या गोष्टींबद्दलही तुमचा काय दृष्टिकोन आहे तेही आपण सांगितलं. शिवाय यूथ रेडक्रॉस आहे, ज्युनियर रेडक्रॉस आहे, याच्याबद्दलही आपण माहिती सांगितली. मला वाटतं बऱ्याच जणांना ही माहिती खूप नव्यान पद्धतीने कळलेली आहे आणि कुणालाच ही माहिती आजपर्यंत नसावी कदाचित. तर सर आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना ऐकून. तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्याशी जोडले जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
0: या निमित्ताने एक चांगल्या मोठ्या राजमार्गाला जो सामाजिक महामार्ग राहील आपल्यासाठी सोशल हायवे,
1: बरोबर,
0: अशा पद्धतीने आपण काम करत राहू. रेडिओ विश्वासची वाटचाल आम्ही जवळून बघितलेली आहे आणि ती अतिशय खऱ्या अर्थाने जो कम्युनिटी रेडिओची जी धुरा जी आहे ती रेडिओ विश्वास समर्थपणे पेलत आहे. त्यामुळं तुम्ही बोलवलं आणि आमच्यासारख्या लोकांनी इथं न येणं हे कधीच आम्हाला पटणार नाही, त्यामुळे आम्ही आवर्जून आलो. नाशिककरांना माझं परत एकदा आवाहन राहील की रेडक्रॉस ही आपल्यासाठी सुरू असलेली चळवळ आहे, त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. येणारा कुंभमेळा हा अतिशय यशस्वी आणि लोकांना प्रदीर्घ काळ स्मरणात राहील अशा पद्धतीने तो साजरा होणं, तो पार पडणं हे आपल्या प्रत्येक नाशिककराचं परम कर्तव्य आहे. जागतिक स्तरावर त्याची दखल चांगल्या पद्धतीने कशी घेतली जाईल यासाठी नाशिकमध्ये वेगवेगळ्या एनजीओज आहेत, त्यातलीच एक रेडक्रॉस आहे,
1: या
0: सर्वांच्या समन्वयाने देखील आपल्याला काम करायचं आहे. तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो की या समाज चळवळीमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने आणि सातत्यपूर्ण वाटचालीत सहभागी व्हावं.
1: नक्कीच, खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात. श्रोते हो, आज खास मुलाखत आपण इथं अरेंज केली होती. जागतिक रेडक्रॉस दिन दरवर्षी 8 मेला आपण साजरा करत असतो, त्या दृष्टीनं अतिशय सखोल आणि खूप छान माहिती डॉक्टर सुनील औंधकर सरांनी, जे रेडक्रॉस सोसायटी नाशिकचे सचिव आहेत, त्यांनी आपल्याला दिली. त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला। आजचे आपले गीत आहे 1965 सालातील जिंदगी और मौत या चित्रपटातील। गीताचे बोल आहेत, दिल लगा कर हम ये समझे जिंदगी क्या चीज है। या गाण्याच्या 2 आवृत्ती आहे, एक पुरुष आवृत्ती आणि एक स्त्री आवृत्ती, अर्थात मेल वर्जन आणि फीमेल वर्जन। गाण्याचे बोल लिहिले आहेत शकील बदायुनी यांनी, संगीतकार आहेत सी रामचंद्र। मेल वर्जन गायले आहे श्री महेंद्र कपूर यांनी, तर फीमेल वर्जन आशा भोसले यांनी गायले आहे। चित्रपटात हे गाणे फरियाल आणि प्रदीप कुमार या 2 कलाकारांवर चित्रित केले गेले। या गीताचे वैशिष्ट्य असे की आशा भोसले यांनी गायलेली जी स्त्री आवृत्ती आहे ती ओपी नय्यर यांची आवडती आवृत्ती आहे। तबल्याच्या बोलाबरोबर हे गाणे आपल्याला कशा पद्धतीने म्हणता येईल ते आपण ऐकूया।

श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ईश्वर या चित्रपटामधलं. हे गीत आहे अंजान यांचं, संगीत दिले लक्ष्मीकांत पैरेलाली यांनी. ऐकूया नितीन मुकेश आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर का
0: गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत आहे हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर.
4: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, धरम करम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 47 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातनं मनोरंजनाबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक प्रबोधन सुद्धा केलं जात असतं आणि त्याच अनुषंगानं आपल्याला सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फत आपण ई वेस्ट मॅनेजमेंटचा एक छान प्रोग्रॅम सध्या सुरू केलेला आहे. खरं तर आपल्या बऱ्याच श्रोत्यांना ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे की रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ई वेस्ट सारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करते. दैनंदिन आपल्या आयुष्यात रोजचा वापर जो ई कचऱ्याचा आपण बघतो आहोत, वापर म्हणण्यापेक्षा जे काही ई कचरा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा जे काही होत आहेत, त्याच अनुषंगानं हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणूनच हा उपक्रम कसा साध्य होतोय हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर श्रीयुत सम्राट बजाज सर. सर, खूप खूप स्वागत आहे त्याच्या कार्यक्रमात.
7: थँक्यू. नमस्कार
6: सर. जसं आपण सांगितलं की ई वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आपण हा कार्यक्रम करतो आहोत, रेडिओ विश्वास सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत करतो आहे. मुळात आपण थोडस तुमची पार्श्वभूमी जाणून घेऊया की आपण ई वेस्ट कडे येण्यापूर्वी, म्हणजे या उपक्रमात येण्यापूर्वी काय करत होतात आणि इकडे यावं असं आपल्याला का वाटलं?
7: आता आम्ही ई वेस्टच्या अगोदर, माझे वडील लास्ट 50 वर्षापासून ते ह्या स्क्रॅपचे बिझनेस मध्ये आहे आणि मी थर्ड जनरेशन आहे. मला खूप अभिनंदन त्याचा की मी थर्ड जनरेशन आहे बिझनेसमध्ये. आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मी माझ्या वडिलांना बघतोय ते कसं काय स्क्रॅपचे ऑप्शन्स आम्ही घ्यायचो आणि मला स्क्रॅप म्हणजे खूप चांगलं वाटायचं तेव्हा. जे दुसरे आहे त्यांना असं वाटायचं हे स्क्रॅप आहे ह्याला फेकून द्यायचं, पण मला असं व्हायचं की मी कसं काय ह्यातून व्हॅल्युएबल प्रोडक्ट काय बनवू शकतो का. तर तेव्हापासून माझा असं होता की काहीतरी मी स्क्रॅपमध्ये करणार. पण मध्ये आम्ही, आमचा दुसरे पण युनिट्स आहे, मी त्यामध्ये बिझी झालो. पण मी स्क्रॅप घेत राहिलो. गव्हर्नमेंट ऑप्शन्स मध्ये आम्ही घ्यायचो आणि ट्रेड करायचो. पण तेव्हा म्हणजे जे एक वाय जे त्या जे आला ते असं आलं की 2021 आम्ही एक युनिट घेतला होता, खूप मोठा युनिट होता, ऑक्शन मध्ये घेतला आम्ही. तर त्यामध्ये भरपूर म्हणजे मोर देन 40 ट्रक्स स्क्रॅप होता आणि त्यामध्ये एक ट्रक केबल्स आम्हाला भेटले जे ई वेस्ट असतात, जे आपले घरी आपण केबल्स वापरतात, तर ते होते. तर जेव्हा मी ते विकायला गेलो मार्केटमध्ये तर मला भेटले, बायर्स भेटले त्यासाठी, पण आमची डील पण झाली. आणि मग मी जस्ट फॉर क्युरिओसिटी की तुम्ही यापासून काय व्हॅल्युएबल करणार आहे, मला वाटलं की ते खूप चांगलं काहीतरी रिसायकलिंग वगैरे करतील. आणि तेव्हा म्हणजे रिसायकलिंग हे माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती, ई वेस्ट रिसायकलिंग. तेव्हा मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही हे जे केबल्स आहे हे असं आउटस्कर्ट्स ऑफ नाशिक मध्ये आम्ही असं टायर्स ठेवून त्यावर हे केबल्स ठेवून देऊ आणि सकाळी त्यांना जाळून घेऊ.
6: बरोबर.
7: आणि सकाळपर्यंत जे मेटल्स असणार ते राहणार आणि बाकी जे प्लास्टिक्स आणि जे रबर असणार ते एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ते इव्हॅपोरेट होऊन. तर मी ह्याला तर खूप त्रास होईल, म्हणजे जेव्हा आपण काहीतरी जाळणार प्लास्टिकचा तर ते एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम करणार.
6: बरोबर.
7: मी त्याला विचारला की इसमें तो एन्व्हायरमेंट का बहुत लॉस होगा अब जब जलाने जाएंगे इसको. तर त्यांनी एक लाईन सांगितली की मुझे फरक नाही पडता. त्यांनी जेव्हा हे सांगितलं दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर मी.
6: मला
7: आता हे मी मग रिसर्च केली की ह्याचा काय होणार जेव्हा आपण ई वेस्ट प्रॉपरली हँडल नाही करणार. तर तेव्हा असं लक्षात आलं की जे पुढची जनरेशन आहे येणारी त्यांना खूप अवघड आहे ही. तर ते जेव्हा प्लास्टिक आपले लँडफिल्स मध्ये सांगा की जेव्हा ते ग्राउंड मध्ये जाऊन ते वॉटर मध्ये जाणार तर ते त्यामध्ये खूप लेड आणि खूप म्हणजे केमिकल्स असतात, प्रदूषण होणार. आणि ते जे पुढे येणारी जनरेशन किंवा आता पण जे आपण बघतोय की लोकांना कॅन्सर होऊ राहिले आणि लाईफ थ्रेटनिंग डिझीज होऊ राहिले तर ह्यामुळेच एन्व्हायरमेंटमुळेच. तर तेव्हा आम्ही खूप रिसर्च केली यामध्ये की कसं काय आपल्याला चांगले वेनी याला रिसायकलिंग करता येईल. तेव्हा मी असं मला लक्षात आलं की मी काहीतरी ईवेस्ट मध्ये करायला पाहिजे, कारण की मला स्क्रॅपमध्ये खूप आवड होती. स्क्रॅप माझ्यासाठी म्हणजे एकदम चांगला वाटतो मला, लोकांना काय पण वाटेल पण आय लव्ह स्क्रॅप ऍक्च्युली. सर देन आय डिसाइडेड की वी शुड डू समथिंग इन ई वेस्ट. देन वी स्टार्टेड ई वेस्ट. सो वी आम्ही एक लायसन्स घेतला जे एमपीसीबी मार्फत आम्हाला लायसन्स पण भेटलेला आहे आणि आम्ही रिसायकल करतो ई वेस्ट असं आहे.
6: नक्कीच खूप छान. म्हणजे खरं तर कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा खूप वेगळा असतो, पण टाकाऊन टिकाऊची निर्मिती तुम्ही करत आहात आणि रिसायकल करून पर्यावरणाला उपयोगी ठरेल अशा पद्धतीने, शिवाय पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करत आहात. मुळात मला पुढचा प्रश्न आपल्याला असाच विचारायचा आहे, जसं ज्यांच्याकडनं तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या बघितल्या आणि त्याच्यातनं तो एक तुमचा टर्निंग पॉईंट ठरला. आजकाल आपण वस्तू खूप सहज विकत घेतो, मोठी असो छोटी असो, पण ती निरुपयोगी झाली की सहजरित्या टाकूनही देतो. मुळात ही प्रवृत्ती माणसाची काय आहे किंवा याच्याबद्दल आपण काय सांगाल?
7: नाही, चेंज व्हायला पाहिजे. आणि मेन आपली जे यंग जनरेशन आहे त्यांना आपण असं शिकवायला पाहिजे की आपण पहिले तर त्याला रिड्यूस करता येईल का आपल्याला, की आपण काय वस्तू घेतली त्याला त्याची आहे उपयोग तेव्हा पण त्याला उपयोग करा आणि त्याला रियूज करता येईल का आपला. जसं आपल्याकडे लॅपटॉप असतो, आता लॅपटॉप मध्ये समजा पहिले 8 GB रॅम यायचं, आता नवीन नवीन जसं असं काय ते ऍड करत राहतात मोठी मोठी कंपनीज, ते 16 GB रॅम, आता 16 GB आला, 32 GB आला, आता 64 येतोय. पण ते आपल्याला रियूज करता येईल का, की ठीक आहे लॅपटॉप तुम्हाला न चेंज करता त्याला 8 GB व्यतिरिक्त तुम्ही 16 GB टाकून द्या त्यामध्ये आणि ते रियूज करा. पण ते रियूज पण तुम्हाला असं वाटलं नाही की ते आता माझा जे पर्पज आहे ते फुलफिल होत नाहीये, तेव्हा त्याला तुम्ही प्रॉपरली रिसायकल करा. आणि मी तर ते सांगेल की फर्स्ट रिड्यूस देन रियूज अँड देन यू रिसायकल इट प्रॉपरली, तेव्हा हे चांगलं होईल.
6: नक्कीच, थोडक्यात गरजा जर कमी ठेवल्या आणि योग्य तेवढाच वापर करून त्याचा नंतर पुढे कसा उपयोग करायचा हे सुद्धा आपल्याला समजायला हवं. जसं तुम्ही आता म्हणालात की लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, जसं आपण बघतो की अगदी 2 वर्षांनी सुद्धा लोक बोर झाले म्हणून मोबाईल सहज बदलतात, ही एक प्रक्रिया किंवा ही एक विचारसरणी जी माणसात रुजलेली आहे ती सुद्धा खूप घातक आहे. तरुणाई याला अपवाद तर नाहीच आहे. जेव्हा तुमच्याकडे अशा वस्तू येतात किंवा तुम्ही जिथनं कलेक्ट करता तेव्हा काय काय त्याच्यात येतं आणि काय त्याची परिस्थिती असते तेव्हा आपण काय सांगाल?
7: असं असतो की कधी कधी तर चालू वस्तू आहे ते पण लोक देऊन टाकतात.
6: अच्छा,
7: पण आमचं आहे रिसायकल, आम्ही रिसायकल करतो. त्याला रिसायकल म्हणजे त्याला झिरो करणे, म्हणजे ज्यापासून तो प्लास्टिक वेगळं, मेटल वेगळं, रबर वेगळं, ते म्हणजे रिसायकल आम्ही त्याचं करतो. आता हे सर्व रिसायकलिंगचं जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा म्हणजे हे सॉल्व्ह करताना अजून एक प्रॉब्लेम मला असा आली की आपल्याकडे पेट बॉटल्स येतात.
6: हो, हो.
7: जे आपण जेव्हा पण बाहेर जेवण करायला जातो तेव्हा आपल्याकडे पेट बॉटल्स, आपण जे पाणीची बॉटल असतात, तर ते पण आम्ही हे एक प्रॉब्लेम पाहिली की ना विलोडी साईडला गेलो तर तिकडे खूप मोठा असा डोंगर झालेला आहे स्क्रॅपचं, प्लास्टिकचं, त्यामध्ये भरपूर प्लास्टिक आहे. तर ते त्यासाठी आम्ही आता काय करतोय की आम्ही आता पेट बॉटल्स पण यू कॅन डोनेट अस थ्रू थ्रू युअर प्लॅटफॉर्म. विश्वास बँक सोबत आम्ही आता टायअप केलेला आहे, तर ते पण आम्ही एक सॉल्व्ह करतो आहे प्रॉब्लेम आणि ते पण आम्ही रिसायकल करतो. आता हे जे पेट बॉटल्स आहे यापासून आता पुढे यान बनतो आहे, त्यापासून आता एक मध्ये मोदीजी यांनी जॅकेट घातली होती त्या यांची, तर ते काहीतरी आम्ही तसं काहीतरी करतोय. आता जे आपले स्पोर्ट्स वेअर आहे तर त्यापासून पण आता यान त्यासाठी वापरतो आणि ते पॅट बॉटल्स पासूनच होतोय आता.
6: अरे वा,
7: तर चांगला एक उपक्रम आता होत आहे. आणि त्याला आम्ही हे बघतो की ते पॅट बॉटल्स शुडंट गो इन लँडफिल्स, इट शुड बी प्रॉपरली रिसायकल. तर त्यासाठी आम्ही ते पण कलेक्ट करतो आहे, तर ते पण आपण देऊ शकतात.
6: नक्कीच. थोडक्यात आपल्या घरातली असलेली कुठलीही नादुरुस्त निरुपयोगी जुनी झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू तर तुम्ही देऊ शकताच, पण त्याचबरोबर रोजच्या वापरातल्या ज्या पाण्याच्या बाटल्या असतील, ज्या आपण सहज कुठे घेऊन जातो आणतो किंवा गरज वाटली नाही म्हणून तसेच तिथे सोडून देतो, आणि शिवाय रिकामी खोकी असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आणि याच संदर्भात सर आपल्याला पुढे सांगतील की सर रेडिओ विश्वास आणि आता तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहात, तर हा उपक्रम आपण ही दोघं मिळून कशा पद्धतीने पुढे राबवणार आहोत?
7: आता आम्ही टायअप असं झालेला आमचा रेडिओ विश्वास आणि विश्वास बँके थ्रू, तुम्ही तुमची जे काय ई वेस्ट असणार, तुम्ही 16 जे ब्रांचेस आहे विश्वास बँकेची त्यामध्ये तुम्ही कुठे पण डोनेट करू शकता, आणि आम्ही हे पाहू की ते 100% इट विल बी रिसायकल्ड. अँड अजून आम्ही पेट बॉटल्स पण तिकडे आम्ही बॉक्स बनवून ठेवलेला आहे, तुम्ही ते पेट बॉटल्स पण देऊ शकता तिकडे, अँड इट विल बी प्रॉपरली रिसायकल्ड असं आम्ही पाहू.
6: अच्छा, हे रिसायकल करत असताना साधारणपणे ही प्रोसिजर काय असते आणि त्याच्यात नंतर त्याचा उपयोग कुठे केला जाऊ शकतो याच्याबद्दल काय सांगाल?
7: आता रिसायकल म्हणजे त्याला तर काय आहे नाही, ते म्हणजे झिरो करणं, ज्यापासून ते झालेली ज्यामध्ये जे कॉम्पोनेंट त्यामध्ये यूज झालेले त्याचा झिरो करणे, म्हणजे त्याला जसं आता आपला सीपीयू आहे, आपण जेव्हा सीपीयू बघतो तर जे जे त्याचा एम एस असतो ते आरामशी होऊ शकतो रिसायकल, पण त्यामध्ये असं असं काही कंपोनेंट्स असतात ज्याला मशीन्स लागतात, तर ते आम्ही करतो. आणि त्यापासून जे अजून ह्यामध्ये मला खूप चांगलं वाटेल बोलायला की मी असं बघतोय की रिसायकलवर आपण जास्ती फोकस करायला पाहिजे, कारण की त्यावर काय होईल, जे कंपोनेंट्स जे काय आपल्याला वस्तू लागणारी आहे ते आपल्याला परत बनवण्याचं लागणार नाही. आणि एक मेन आता तुम्ही ऐकलं असेल रेअर अर्थ मेटल्सचा आपल्याला खूप शॉर्टेज होतोय, अल्युमिनियमचा शॉर्टेज होतोय, चायनानी आता असं केलंय की ते अल्युमिनियम देत नाहीये, रेट्स वाढत राहिलेले, तर आपण रिसायकल केलं तर त्यासाठी आपल्याला बाहेर त्यांच्याकडे जायला नको, आपल्याकडेच काहीतरी आपल्याला करता येईल, तर ते आम्ही जास्ती फोकस करतोय की वी शुड फोकस ऑन रिसायकलिंग, एव्हरी प्रोडक्ट शुड बी रिसायकल्ड, ते आम्ही आता जास्ती बघतो.
6: नक्कीच खूप छान उपक्रम हा सर आहे आणि अर्थात रेडिओ विश्वासची साथ तुम्हाला त्याच्यामध्ये आहेच आहे. जाता जाता तुम्ही एकंदर श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कशा पद्धतीने वस्तूंचं व्यवस्थापन करावं, वापर करावा याच्याबद्दल काय सांगाल?
7: मी असं सांगेल की सर्वांनी जे स्क्रॅप आहे तुम्ही त्याला एक थॉट परत द्या की हे स्क्रॅप आहे का, पण स्क्रॅप त्याला आपल्याला रेड्यूस करता येईल का, की ठीक आहे तुम्हाला तुमच्याकडे काय वस्तू आहे ई वेस्ट आहे, मी सर्वांना हे सांगेल की ई वेस्ट आहे असं काय करता येईल का की ज्याला गरज आहे त्याला आपण देता येईल, ते रियूज करू शकतो, ते रेड्यूस करू शकतो, पण तुम्हाला असं वाटलं नाही ते पण नाही ते तुटलेलं आहे, भरपूरता असं असतो की लॅपटॉपचा स्क्रीन गेलेला असतो, तर ते तुम्ही द्या आम्हाला, आम्ही त्याचा रिसायकलिंग करू. आणि कोणतीही वस्तू ते बघा जे म्हणजे त्यापासून काय व्हॅल्यू ऍडिशन करता आला का आपल्याला, काहीतरी जास्ती व्हॅल्यू, म्हणजे लँडफिल्स मध्ये न टाकता किंवा कचऱ्यामध्ये न टाकता, आणि कचरा पण जेव्हा पण आपण देतो ते सेपरेट करून दिला तर चांगलं आहे, म्हणजे नाशिकसाठी चांगलं राहील, आपला नाशिक चांगला होईल. आणि मॅक्सिमम आपण मी तर हे सांगेल की ट्राय टू रेड्यूस एनी टाईप ऑफ वेस्ट, स्क्रॅप रेड्यूस, रियूज अँड देन रिसायकल इट.
6: सर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा उपस्थित होतो, तो म्हणजे की साधारणपणे जसं तुम्ही आता बघतात की ई वेस्ट खूप वाढलेला आहे, ही साधारण क्वांटिटी किंवा संख्या कशी आहे की जी तुम्ही बघता की कशा पद्धती किती प्रमाणात हा कचरा जातो?
7: आता एक जे डेटा आहे आमच्याकडे तर 30 crores 30 crore मोबाईल्स
6: बापरे
7: आपले ड्रॉअर्स मध्ये म्हणजे इंडियाचे हाऊस होल्ड ड्रॉअर्स मध्ये असतील, म्हणजे आपण जेव्हा पण तुम्ही पाहणार तुमच्याकडे पण 2-3 मोबाईल्स तर असणार, तर 30 crore मोबाईल्स असं आता पण पडलेले आहे. समजा हे आपण चांगल्या वेळी रिसायकल केला तर 30 crore मधलं जे इम्पॉर्टंट मेटल्स आहे किंवा रेअर अर्थ मिनरल्स आहे ते आपल्याला बाहेरचे देशावर जाऊन म्हणजे त्यांच्याकडे जायला नाही लागणार ना. आता कोणत्याही इवेस्ट मध्ये 1% रेअर अर्थ मेटल्स असतात, तर तुम्ही आता समजा 30 crore आहे तर किती आपण ते एक संख्या करू शकतो. आणि इंडिया जे आहे इंडिया 40 lakh मेट्रिक टन्स म्हणजे 40 MMT 4 MMT इज 40 lakh मेट्रिक टन्स ऑफ इवेस्ट इंडिया जनरेट्स, अँड दिस इज इन्क्रीजिंग म्हणजे 10-12% ते वाढतो आहे एव्हरी एव्हरी इयर, इयर ऑन इयर ग्रोथ आहे त्याची. आणि एज पर द स्टडीज बाय 2030 पर्यंत इंडिया 6 lakh मेट्रिक टन्स वर ई वेस्ट वर जाणार, आणि त्यापैकी फक्त आता 15-20% रिसायकल होऊ राहिला
8: आहे.
7: आणि बाकीचं जे कसं काय ते इनफॉर्मल सेक्टरला करता, नाही तर लँडफिल्सला मॅक्सिमम जातो आहे. लोक फक्त फेकून देतात आणि ते कचऱ्यामध्ये जातो आणि मग लँडफिल्समध्ये जाणार. लँडफिल्समध्ये गेला तर ते तरीही त्यामधून टॉक्सिक्स केमिकल्स वगैरे निघणारच. तर ते न करता मी तर हे सांगेल की पहिले रिड्यूस, रियूज आणि मग रिसायकल.
8: बरोबर आहे. अर्थातच हा खूप मोठा विषय आहे खरं तर ई कचऱ्याचं व्यवस्थापन. नक्कीच ही मला वाटतं आजच्या शतकातली फार मोठी समस्या आहे. हवा, पाणी, वायू प्रदूषणाबरोबरच ई कचऱ्याचं होणारं प्रदूषण हे फार महत्वाचं आहे आणि घातक सुद्धा आहे. जसं सरांनी आत्ताचं प्रमाण सांगितलं किंवा भारतात त्याची निर्मिती किती मोठ्या प्रमाणात होती हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणि सरांनी दिलेला महत्वाचा मंत्र म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. नक्कीच हे खूप छान आहे आणि प्रत्येकानं मला वाटतं घरात वाढलेली वाहनांची संख्या असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची संख्या असेल, ती आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जितकं जास्तीत जास्त नॅचरली किंवा कमीत कमी गरजांमध्ये राहता येईल असा आपण प्रयत्न करूया. श्रोत्यांना मला जाता जाता जरूर सांगायला आवडेल ते म्हणजे की रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आपण ई कचरा मॅनेजमेंट करत आहोत, ई वेस्ट मॅनेजमेंट करत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपल्या रेडिओ विश्वासच्या 16 ब्रँचेसमधनं बँकेच्या आपण ई कचरा गोळा करतो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करू शकता. त्याचबरोबर त्या वस्तू जर मोठ्या असतील, तुम्ही बँकेपर्यंत घेऊन येऊ शकत नसलात, तर आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन ती वस्तू कलेक्ट करून घेऊन जातील. आणि त्याचबरोबर ह्या वस्तूंबरोबरच प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स असतील, रिकामी खोकी असतील, ह्या सुद्धा आपण याच्यामध्ये घेतो आहोत. तेव्हा जास्तीत जास्त जागरूक होऊन जनतेनं, श्रोत्यांना कृपया या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याला प्रतिसाद देऊन आपल्याच घरातला हा जो कचरा आहे जो अदृश्य रूपात घातक परिणाम करतोय स्वतःवरच नाही तर पर्यावरणावरती सुद्धा, त्याच्यामध्ये सहभागी होऊन तो कचरा कमी करण्याचा प्रयत्न करूया. आणि निसर्गाला सुद्धा योग्य संधी देऊन त्याला एक छान पद्धतीनं आपण काय म्हणूया त्याचं संवर्धन होईल याच्याकडे पाऊल टाकूया. सर, आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, आज इतकं छान मार्गदर्शन आपण श्रोत्यांना केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
7: धन्यवाद.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर काल

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या. वडेरे सराफ
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी आपण थॅलेसेमिया मायनर नाही याची खात्री करून काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी सक्षम किंवा जनकल्याण रक्त केंद्राशी संपर्क साधावा. 7774077900

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
0: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
1: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
3: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
2: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
3: हो, तो कोणता?
2: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
3: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
2: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
3: हो तर.
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
2: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
3: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आम्हाला
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01, तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती।

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: तेरा ख्याल मेरे दिल से जा नहीं सकता. तमाम उम्र मैं तुझको

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: जुना द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
1: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
0: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
1: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या वडेरे सराफ.
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकरोती आणि स्तोत्र. संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा. तर रात्री 10:15 गिरवाण विश्व हा कार्यक्रम. रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 4:00 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। मनोबोध मनाचा श्लोक क्रमांक 40। मना

0: श्रोते हो, माणसाला सुख हवे असते तेही विपुल आणि सातत्याने मिळायला हवे अशी त्याची अपेक्षा असते. माणसाच्या सुखाची कल्पना इंद्रियातर्फे मिळणाऱ्या भावनांशी निगडित असते. नियमितपणे वागणं, व्यायाम करणं, स्वच्छता टापटीप पाळणं, सामाजिक नियमांचे पालन करणं, सचोटीनं आणि जबाबदारीनं वागणं, सामाजिक मालमत्तेचं रक्षण करणं हे कळण्यासाठी वेदांत शास्त्राची आवश्यकता नाही, पण त्याचं आचरण किती माणसं करतात. थोडेसे सुख जात असते अशा गोष्टी मिळवण्यासाठी किती कष्ट पडतात. दक्षता, प्रयत्न, कौशल्य अशा सगळ्या बाजूने प्रयत्न करावे लागतात. मग सर्व सुख जिथे एकवटलं आहे तो परमार्थ मिळवणं सोपं नाही. खरं सुख प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. त्या सुखाची गोडी सुद्धा प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते. कारण सत्ता, संपत्ती, ऐश्वर, लोकप्रियता, विलासाची किंवा खाण्यापिण्याची साधनं याची विपुलता हे सुख आहे असं मनाला वाटत असतं. आणि त्याच्या प्राप्तीसाठी अपार कष्ट करण्याची आणि नीती नियम गुंडाळून ठेवण्याची माणसाची तयारी असते. चांगल्या वाईट कल्पनांचे मिश्रण प्रत्येकाच्या अंतकरणात असते. यामध्ये आसुरी दुर्गुण टाकून दैवी सद्गुण वाढवले पाहिजे हे सोपे नसते. तांदळातील खडे काढणं अवघड, त्यातील काळ्या रंगाचे खडे काढणे सोपे, पण जेव्हा पांढरेच खडे त्यात मिसळले असतात तेव्हा ते बाजूला काढणं अवघड असतं. श्रोते हो, दुर्गुणही असाच असतो. तो शरीराच्या आणि मनाच्या धारणेप्रमाणे जाणवत नाही, परंतु दुर्गुणांचं वर्तन अस्वस्थ करतं. शास्त्रांचा अभ्यास, सद्ग्रंथांचं वाचन, भजन, पूजन, नामस्मरण, सद्गुरूंची सेवा, आपल्या विकारांना आवरणं या माध्यमातून आपल्याला चांगलं वाईट समजण्याची शक्ती क्रमाक्रमाने वाढत जाते. काय वाईट काय चांगलं हे समजलं की मग ते सोडणं शक्य होऊ लागते. माणसाने या दृष्टीने प्रयत्नशील असलं पाहिजे. ज्या पातळीवर शक्य असेल त्या पातळीवर शरीर, मन, बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिरावेल असा प्रयत्न केला पाहिजे. मना सज्जना राघवी वस्ती की जे असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात ते यासाठी. जय जय रघुवीर समर्थ.
1: धन्यवाद निलाताई. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 4726.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
4: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
4: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहिती

तर सगळ्यांना नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा.

0: 250 ते 300 वर्षापासूनची असलेली ही परंपरा आजही तितक्याच तत्परतेने जपली जात आहे. मंडळी, गेल्या काही भागामध्ये आपण बोहाडा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळींशी गप्पा मारल्या आणि त्यासोबतच बोहाडा उत्सव साजरा करणाऱ्या समितीच्या वेगवेगळ्या मंडळींशी आपण गप्पा मारल्या. पण आजच्या भागामध्ये आपण आज गप्पा मारणार आहोत बोहाडा आणि बोहाड्याचा इतिहास याविषयी अभ्यास करणारी एक मैत्रीण आज माझ्यासोबत आहे, जिचं नाव आहे मधुरा योगेश देवकुटे. ती खास त्र्यंबकहून आज आपल्याशी गप्पा मारायला इथे आलेली आहे, जी लोककलेची अभ्यासक आणि इतिहास विषयाची लेक्चरर म्हणून पंचवटी कॉलेज नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. एकूणच बोहाड्यावरची तिची श्रद्धा आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही तिची क्युरियोसिटी, हे सगळं नेमकं कसं सुरू झालं ह्याविषयी आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. मुळात ती ह्या सगळ्या विषयामध्ये कशी आली हे आपण आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तिचं स्वागत करते. मधुरा, अतिशय मनपूर्वक स्वागत तुझं.
1: धन्यवाद. आणि रेडिओ विश्वासच्या सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार.
0: तर पहिलाच प्रश्न असा, एकतर त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झालीस त्या ठिकाणी, अनेक धार्मिक गोष्टी, अनेक सणवार वेगळ्या पद्धतीने तुला बघायची संधी मिळाली, जी शहरातल्या लोकांना साधारणतः मिळत नाही. ह्या सगळ्या वातावरणात तू लहानाची मोठी होत असताना एकतर इतिहास विषय घ्यावून त्याच्यामध्ये शिक्षण घ्यावं असं का वाटलं आणि लोककलेचा अभ्यास करावा असं का वाटलं?
1: बरोबर. आता तू जसं म्हणालीस की ज्या लोकसंस्कृती आहेत, म्हणजे मी लहानपणापासून वेगवेगळ्या कला बघत होते किंवा त्या लोकसंस्कृतीचे वेगवेगळे उत्सव बघत होते त्र्यंबकेश्वरमध्ये, आणि लहानपणी आपण मनोरंजन म्हणूनच हे बघत असतो. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की हे फक्त मनोरंजन नाहीये, याच्यामधनं इतिहास, संस्कृती तेवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन विज्ञान, तत्वज्ञान याबद्दल पण सांगितलं जातं. आणि आता जसं की आपण वेगवेगळे सण बघतो, तरी हे जे सण असतात ते आपण फॉलो करतच असतो वर्षानुवर्ष, शतकानुशतकं किंवा आपले पिढ्यानपिढ्या आपण ते फॉलो करत असतो. पण ते का फॉलो करतो याच्या मागे काहीतरी कारण असतं. म्हणजे धार्मिक कारण असतंच, पण त्याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारण असतं किंवा काहीतरी चिंतन असतं आपल्या पूर्वजांचं. तर ते शोधण्याचं मला लहानपणापासून थोडीशी उत्सुकता होती, म्हणून मी या विषयाकडे वळली. आणि इतिहास विषय जो आहे की इतिहास आपल्याला जो शिकवला जातो पुस्तकांमधनं, शाळांमधनं, तर तो खूप थोड्या प्रमाणात शिकवला जातो, किंवा मी म्हणेल की त्याला थोडंसं वेगळं वळण आलं ब्रिटिशांच्या काळापासून. तर जो आपला मूळ इतिहास आहे तो खूपसा अजून बाहेर आलेलाच नाहीये. तर त्या जो मूळ इतिहास आहे तो शोधण्याचा मला म्हणजे आवड आहे किंवा उत्सुकता आहे, आणि तो पुढे आणणं म्हणजे लोकांपर्यंत आणणं हे मला आवडतं, त्याच्यामुळे मी या विषयाकडे वळाली.
0: बर,
1: आता मराठीमध्ये काही म्हणी असतात त्याच्यामागे काहीतरी इतिहास असतो. तसंच एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते, रात्र थोडी सोंगफार, ही कुठून आली असेल तर ती बोहाड्यातनं आली असावी असं अनेक म्हणजे अभ्यासकांचं म्हणणं आहे की सोंग अनेक असतात पण रात्र कमी पडते, त्याच्यामुळे त्यांनी रात्र थोडी सोंगफार ही म्हण तिथून आली आहे. आणि बोहाडा हा जो उत्सव आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले असतात, किंवा सगळ्या प्रोफेशन्स आहे. आता म्हणजे आपण बघतो की डॉक्टर असतील, वकील असतील किंवा प्राध्यापक असतील, हे सगळे आपल्याला या बोहाड्यामध्ये सोंग घेतलेले, सोंग नाचवताना दिसतात. तर ही खूप विशेष गोष्ट मला इथे जाणवली. किंवा आता जसं मी म्हणाली की वंश परंपरागत हे सगळं हे सोंग रचवलं जातं, तर खूपशा अशा गावांमध्ये की ते म्हणजे ज्या कुटुंबामध्ये हे नाचवलं जातं तर ते असतात दुसरीकडे, म्हणजे त्यांच्या करिअरसाठी म्हणजे अगदी फॉरेनला वगैरे गेलेले पण असतात, पण ह्याच्या दरम्यान म्हणजे बोहाड्याच्या दरम्यान ते येतात, सोंग नाचवतात आणि परत जातात. म्हणजे आता एवढे वर्ष झालेली आहेत शतकानुशतकं, आणि बोहाड्याची जी सुरुवात कुठे झाली तर पहिला त्याचा लेखी उल्लेख आपल्याला सापडतो 1342 मध्ये, जव्हारमध्ये बोहाडा झाल्याचा लेखी उल्लेख सापडतो. पण तसंच परत नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, याच्यामुळे तिथेच इतिहास थांबत नाही बोहाड्याचा. बोहाड्याचा जर इतिहास बघितला तर तो खूप मागे जातो, अगदी महाभारत रामायणाच्या काळात पण किंवा पुराणांमध्ये इंद्राच्या दरबारामध्ये गंधर्व नृत्य होत असत, तर त्याचा पण संबंध बोहाड्याशी लावला जातो. लीळा चरित्रामध्ये पण उल्लेख आहे सोंगांचा. अशा पद्धतीने म्हणजे जर इतिहास बोहाड्याचा बघितला तर तो खूप पुरातन आहे, म्हणजे 700 वर्षांपूर्वी लेखी उल्लेख सापडतो, पण त्याच्या आधी पण बोहाड्याचा इतिहास आहे.
0: वा, त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून बोहाडा होतो, नाशिक मध्ये सुद्धा होतो, आणि त्याचप्रमाणे मोखाडा आणि जव्हार ह्या ठिकाणी सुद्धा बोहाडा साजरा केला जातो. तुला काय वाटतं, तुझ्या अभ्यासातून तुला कशी ह्या गोष्टीची उत्तरं मिळाली की बोहाडा हा नेमका कोणाचा आहे आणि कुठून ही परंपरा सुरू झाली?
1: आता बोहाडा हा उत्सवाबद्दल जर आपण बोललो तर साधारण पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणजे कोकण प्रांत जो आहे आपला जव्हार, मोखाडा, पालघर, ठाणे, नाशिक हा पण त्याच्यामध्ये येतात, त्र्यंबकेश्वर इथे हा मोठ्या प्रमाणात, किंवा विदर्भाच्या भागात पण आपल्याला तो दिसतो काही प्रमाणात साजरा होताना. आता बोहाडा हा जो उत्सव आहे किंवा ही जी लोक परंपरा आहे ती प्रामुख्याने आदिवासी बहुल भागातली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जर बघितलं तर सगळे मिळून तो साजरा करत असतील, पण ही टिकवली जर कोणी असेल तर ती आदिवासी संस्कृतीमध्ये आपल्याला त्याच्या पाऊलखुणा दिसतात. आणि ही जी परंपरा आहे या परंपरेमध्ये पुराण, तत्वज्ञान, विज्ञान या सगळ्याचा मेळ दिसतो. त्याच्यात नृत्य पण आहे, संगीत पण आहे, सगळ्याच म्हणजे एकत्र जर मेळ कुठल्या संस्कृतीमध्ये कुठल्या परंपरेत आहे तर ती बोहाड्यामध्ये दिसतं आपल्याला.
0: बरं, ग्रामीण भागातला बोहाडा आणि शहरी बोहाडा यामध्ये काही तफावत जाणवली का?
1: हो, आता पहिले आपण बोहाड्याचं स्वरूप बघूयात की बोहाडा कशा पद्धतीने साजरा केला जातो. तर आता बोहाडा, पहिले हे नाव खूप लोकांना समजत नाही की किंवा प्रश्न पडतो की हे नाव का आलं असेल बोहाडा. तर याच्याबद्दल दोन मतं दिसतात अभ्यासकांमध्ये. एक तर बोहाडा, आता याचे तीन चार नावं पण आहेत. म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी अभ्यास करत होते तर काही ठिकाणी त्याला भवाडा असं म्हणतात, बोहाडी असं म्हणतात, काही ठिकाणी आखाडी अशी पण नावं आहेत त्याची. पण बोहाडा प्रामुख्याने सगळ्याच ठिकाणी दिसतो. तर बोहाडा याची दोन मतं कुठली, तर पहिलं मत म्हणजे महाभारतातला त्याचा उल्लेख आहे की जेव्हा अज्ञातवासात होते पांडव त्या काळामध्ये बृहन्नडेचं रूप घेतलं होतं. तर अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की त्या बृहन्नडेचा अपभ्रंश होत होत बोहाडा असं झालं असावं, हे पहिलं मत आहे. आणि दुसरं मत म्हणजे बहुरूपी. बहुरूप हा शब्द म्हणजे काय की वेगवेगळी रूप घेणारा व्यक्ती, तर हा बहुरूपीचा पण अपभ्रंश होत होत बोहाडा झालं असावं असं दुसरं मत आहे. आता त्याचं स्वरूप कसं असतं ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले बोहाडा हा साजरा कसा केला जातो, चैत्र पौर्णिमा म्हणजे साधारण होळीनंतर हा सण साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा या दरम्यान हा सण साजरा केला जातो. तर हे कसं केलं जातं, तीन चार दिवसांचा साधारण उत्सव हा असतो, तीन चार दिवस पूर्ण सलग हा उत्सव होत असतो. याची जी प्रमुख देवता आहे, जसं की आता प्रत्येक कुठल्या तरी एखाद्या अधिष्ठानाची एक मुख्य देवता असते, तशीच बोहाड्याची मुख्य देवता आदिशक्ती जी देवी मानली जाते, तिचं स्तवन करून ही बोहाडा हा उत्सव साजरा केला जातो. तर त्याचं स्वरूप कसं असतं, तर रात्री साधारण 9-10 वाजेनंतर गावामधनं हे जे वेगवेगळे सोंग आहेत त्याचा पण एक सिक्वेन्स असतो की पहिले गणपतीचं सोंग निघतं, त्याच्यानंतर सरस्वती अशा पद्धतीने, मग पुराणातल्या कथा, दशावतार अशा पद्धतीने ते सोंग निघतात, ते नाचवले जातात. आता ते नाचवताना पण त्याच्या काही पद्धती असतात. म्हणजे नाचवताना त्याचं जे म्युझिक असतं किंवा आपण ताल म्हणतो ते प्रत्येक सोंगाचं वेगवेगळं असतं. त्याच्यानंतर ते जे सोंग असतं त्याच्यासाठी जे म्युझिक म्हणजे जे आपण म्हणू वाद्य लागतात त्याच्यामध्ये संबळ असतं, त्याच्यानंतर सनई वगैरे असे वेगवेगळे असतात, ते गावागावांनुसार असतं, वेगवेगळे वाद्य वाजवले जातात. आणि ते सोंग एक 4-5 तास म्हणजे एक ठराविक गावातला एक एरिया असतो तिथून ते सोंग नाचवली जातात. आणि ते सोंग नाचवताना गावातले सगळे म्हणजे तरुण लहान मुलापासून, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होते तर अगदी लहान मुलांपासून अगदी 80 वर्षापर्यंत सगळ्यांनाच आनंद मनोरंजन असं तिथे होतं, तसा सुंदर तो उत्सव साजरा केला जातो.
0: बरं,
1: आता तू जो प्रश्न विचारलास की याच्यात फरक काय म्हणजे शहरी हे आणि ग्रामीण, तर बोहाडा उत्सव हा खरं वंश परंपरागत उत्सव आहे. म्हणजे आता खूपशा ठिकाणी असं होतं की एखाद्या घरामध्ये समजा काही आपत्ती आली, संकट आलं, तर ते नवस असं बोलले जायचे की बोहाड्यामध्ये आमचं एक सोंग पुढच्या वर्षीपासून नाचवलं जाईल. आणि अशा पद्धतीने ते आपत्ती संकट टळलं की त्या घरामधलं स्पेशली ते जे व्यक्ती असेल ती सोंग नाचवायची आणि वंशा म्हणजे पुढची पिढी पण मग ते फॉलो करत होती. पण आता जसं तू म्हणालीस की शहरामध्ये हे दिसत नाही, शहरामध्ये आता ते स्वेच्छेने सोंग म्हणजे त्यात चूक नाहीच आहे, उलट म्हणजे असं मला वाटतं की बोहाडा हा जो उत्सव आहे हा एक म्हणजे एकमात्र असा उत्सव असेल जो इतक्या शतकानुशतकं वर्षानुवर्ष आतापर्यंत चालू आहे. बदल होतातच, म्हणजे काळानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतात, तसं बोहाड्यामध्ये पण अनेक बदल आपल्याला दिसतात, पण तो आत्ता पण शतकानुशतक इतकाच चालू आहे.
0: बरं, आता बोहाड्याच्या ह्या दिवसांमध्ये सोंग नाचवली जातात, मग त्याच्यामध्ये शिवपुराण, विष्णू पुराण यातली सगळी सोंग असतात. मग पूर्वीच्या काळी मुखवटे कसे बनवले जायचे आणि आता ती साधनं उपलब्ध आहेत का की आता काही वेगळ्या साधनांचा वापर करून ती मुखवटे बनवले जातात?
1: आता पूर्वीच्या काळी जे मुखवटे होते ते लाकडी मुखवटे असायचे किंवा एखाद्या धातूचे असायचे. म्हणजे 1 किलोपासून 10 किलोपर्यंत साधारण वजन असलेले मुखवटे पूर्वीच्या, अजूनही काही ग्रामीण भागामध्ये तसे आपल्याला दिसतात, पण आता ते थोडं शक्य होत नाही कारण की 10 किलोचा मुखवटा 4-5 तास घेऊन नाचणं ही संकल्पना म्हणजे खूपच अवघड आहे. त्याच्यामुळे आता मेकअप केला जातो चेहऱ्यावरती. समजा आता मत्स्य अवतार असेल तर चेहऱ्यावर त्या पद्धतीचा मेकअप केला जातो. एखाद्या स्त्रीचं असेल, देवीचं रूप असेल, तर त्या पद्धतीने मेकअप करून ते सोंग नाचवलं जातं.
0: बरं, जसं तू म्हटली की ही वेगळ्या वेगळ्या ट्यून्स आहेत आणि त्याच्यावरती नाचतात, तर मग ती वाद्य पूर्वीची जी वाद्य आहेत तीच आत्ता देखील फॉलो केली जातात का, आणि ती वाद्य कोणती?
1: हो, ती वाद्य बऱ्यापैकी आत्ता पण फॉलो होतात. त्याच्यामध्ये संबळ हे मुख्य वाद्य मला प्रत्येक गावामध्ये ते एक कॉमन वाद्य दिसलं. मग गावागावांनुसार किंवा तिथल्या काही परंपरेनुसार वाद्य वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी सनई दिसते, काही ठिकाणी ढोल पण असतात, असं वेगवेगळी वाद्य बदलली जातात, पण संबळ हे कॉमन वाद्य प्रत्येक गावामध्ये दिसतं.
0: बर, हा उत्सव साजरा करण्यामागे काय कारण असावं? आपण म्हणतो की पूर्वीच्या काळात बहुरूपी वगैरे यायचे, ते शिवाजी महाराजांना हेरगिरीसाठी मदत करायचे, यात्रा म्हटली की त्याच्यातून अर्थार्जन होतं, मग बोहाड्यामागे असं काय कारण आहे की का बरं हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला?
1: बरोबर, आता याच्या मागे थोडंसं आपण भौगोलिक आधी बघूयात की भौगोलिक दृष्टिकोनातनं बघितलं तर बोहाडा हा जो उत्सव आहे हा मी म्हणाली तसं चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा या दरम्यान केला जातो. आता चैत्रापर्यंत साधारण शेतीची कामं सगळी झालेली असतात, म्हणजे शेतकरी जो असतो तो चैत्रापासनं वैशाखापर्यंत तसा निवांत असतो, आणि बोहाडा बरोबर त्याच दरम्यान आपल्याला साजरा करताना दिसतात. म्हणजे याच्या मागे ते पण एक कारण आहे की शेतात मधनं म्हणजे एवढं कष्ट करून जो शेतकरी दमलेला असतो. आता आत्ताच्या काळात आपल्याला मनोरंजनाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, पिक्चर बघू शकतो, पण त्या काळी तसं नव्हतं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःला मनोरंजनासाठी काय करता येईल? आणि दुसरं अजून बघितलं तर हा जो पिरियड आहे हा उष्णतेचा पिरियड जास्त आहे, म्हणून बोहाडा आपल्याला रात्री साजरा करताना दिसतो की रात्री ते सोंग सगळे नाचवले जातात. रात्रभर खूप ठिकाणी मी बघितलंय की रात्री 10 वगैरे हा कार्यक्रम सुरू होतो, तर सकाळी 5:30 पर्यंत ही सोंग नाचवली जातात. म्हणजे याच्यामागे भौगोलिक कारण आहेच, आणि दुसरं असं की इतिहास समजतो, म्हणजे ज्या पुराणातल्या कथा आहेत. आता आधी आपण बघितलं तर जे वाचन जे आहे ते भारतामध्ये खूप नंतर सुरू झालं, किंवा लिखाण म्हणजे लेखन ही परंपरा खूप नंतर सुरू झाली आहे भारतामध्ये. म्हणून बाकी जे लोकांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अशा लोकांसाठी पुराणातल्या कथा कशा सांगायच्या, आणि ते पण मनोरंजक पद्धतीने सांगितल्या पाहिजेत, म्हणून बोहाडा हा उत्सव सुरू झाला. आता तिथे अजून एक म्हणजे एक इतिहासामध्ये एक टर्म वापरली जाते की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तर ब्रिटिशांना माहिती होतं की भारतातला जो इतिहास आहे तो लेखन परंपरा नंतर सुरू झाली आहे, पण इतिहास मात्र जुना आहे, मौखिक परंपरेने इतिहास पुढे आलेला आहे. मग त्यांनी अशी एक संकल्पना आणली, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. म्हणजे काय की तुम्ही जसं आपण म्हणतो बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशीच संकल्पना इथे आहे की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे कागदपत्र नाहीये तर तो तुमचा इतिहास नाहीये. कारण ब्रिटिशांना माहिती होतं की इतिहास भारतामधला हा मौखिक परंपरेने पुढे आलेला आहे. अगदी वेद उपनिषदाच्या काळात पण आपण बघितलं तर मौखिक परंपरेवर जास्त जोर दिसतो, तसंच इथे आहे. म्हणजे मौखिक परंपरेला इथे का महत्व आहे की आपण एखादी गोष्ट जसं आपण लेक्चर बघतो किंवा म्हणजे पुस्तकं कमी वाचतो पण आपण पॉडकास्ट जास्त ऐकतो, त्यातनं जास्त माहिती मिळते आपल्याला. त्याच पद्धतीने की लोकांना ते दिसलं किंवा मनोरंजनात्मक पद्धतीने दाखवलं तर ते लोकांच्या चांगलं लक्षात राहील, म्हणून असे उत्सव वेगवेगळे सुरू झालेले.
0: अतिशय समर्पक असं उत्तर दिलंय, आणि माझ्यासोबत अनेक श्रोत्यांच्या शंकांचं निरसन याच्यातून झालं असेल. तर तुझ्या वाचनामध्ये असं काही आलं का की आदिवासींच्या देवदेवतांचा जर का आपण विचार केला तर त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे ते निसर्गाला देव मानतात, कधी कधी ते वाघाला सुद्धा देव मानतात, तर त्यांच्या बोहाड्यामध्ये कधी ही सोंग नाचवली गेली असा तुला कुठे उल्लेख आढळला का?
1: हो नक्कीच. आता जसं आदिवासी जे आहेत म्हणजे आदिवासी समाज जो आहे तो पूर्ण निसर्गालाच देव मानतो, मग त्याच्यामध्ये झाड पशु पक्षी येतात. आता जसं देवीचं सोंग आहे तर त्याच्यासोबत वाघाचं सोंग पण काढलं जातं, आणि फक्त ते देवीच्या सोंगासोबत म्हणजे वाघ आहे एवढंच नसतं, त्याची पूजा केली जाते ते सोंग निघण्यापूर्वी. तर अशा पद्धतीने वेगवेगळं आहे. म्हणजे आता समजा झाडाची पण पूजा केलेली दिसते आपल्याला. आता काही आदिवासी समाजातले जे बोहाडे होतात म्हणजे तिथले जर बघितले तर तिथे जे सोंग निघतात त्याच्यामध्ये काही काही म्हणजे पशु पक्ष्यांची पण सोंग निघालेली दिसतात. म्हणजे इकडे पुराणातल्या कथांना जेवढं त्यांनी महत्व दिलेलं आहे तेवढंच त्यांनी इकडे वनसंपदेला म्हणू शकतो आपण, किंवा निसर्गाला त्यांनी देव मानूनची पूजा केलेली आहे ते पण आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये.
0: वा, हा सगळा अभ्यास करत असताना कुठल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा फक्त पुस्तकांवर आधारित की प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तू अभ्यास केलास?
1: आता लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना पुस्तकांचा खूप कमी आपल्याला उपयोग होतो. म्हणजे जास्तीत जास्त याचा अभ्यास लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारूनच करावा लागतो. त्याच्यामुळे मी जेव्हा म्हणजे आता माझ्या घरातला एक छोटासा प्रसंग मला आधी सांगावा असा वाटेल की मी या विषयाकडे कशी वळली किंवा हा विषय मला का घ्यावासा वाटला अभ्यासाचा म्हणून. तर माझी एक छोटीशी भाची आहे आणि तिच्याशी गप्पा मारताना तिला म्हटलं तुला गोष्ट सांगता येते का, तर तिने अचानक मला मोहिनी आणि भस्मासुराची गोष्ट सांगितली. मला आश्चर्य वाटलं की हिला लिहिता वाचता येत नाही तर ही एवढी लहान असताना वाचलं तर नसेल कुठे. म्हटलं तुला ही गोष्ट कोणी सांगितली, ती म्हणे मी बोहाड्यात बघितलं होतं. मग तेव्हा मला समजलं की ही जी परंपरा आहे ही फक्त म्हणजे लोकांना या पुराणातल्या कथा आपोआप म्हणजे त्यांच्या लक्षातही येत नाही पण त्यांना या कथा समजायला लागतात आणि या आता या कथांमागे काहीतरी कारण असतं. म्हणजे जसं आता मोहिनी भस्मासूर की भस्मासूर मध्ये म्हणजे मद जो आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मग त्याचं मोहिनीने कशा पद्धतीने त्याच्यावर हे केलं हे सगळं आपल्याला याच्यातनं समजतं. म्हणजे काय की असत्यावर सत्याचा विजय दिसतो, अधर्मावर धर्माचा विजय दिसतो याच्यामध्ये. म्हणजे फक्त कथा दाखवली जाते पण त्याचं कन्क्लुजन काढणं किंवा त्याच्यामागे मग विचार करण्याची जी क्षमता आहे की लोकांना विचार करावा असा वाटतो की असं का झालं असेल, तर अशा या कथांमधनं आपल्याला ते दिसतं.
0: बरं, मग हा अभ्यास करायला ज्या वेळेला तुला बोहाड्याच्या ठिकाणी जायला लागलं असेल किंवा बोहाड्या व्यतिरिक्त सुद्धा तू जेव्हा इतिहासाचा अभ्यास करते त्यावेळेला ज्या ठिकाणी तू जातेस तिथे काही अनुभव आलेत का आणि तिथे काही त्यातल्या काही अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते का?
1: हो, जेव्हा मी अभ्यास करत होती बोहाड्याचा आता तेव्हा म्हणजे मला आठवतं त्या दिवशी परशुराम जयंती होती आणि परशुराम जयंती असताना माझे वडील मला म्हणाले की परशुराम मंदिरात कलगीतुऱ्याचा कार्यक्रम चालू आहे. कलगीतुऱ्या पण बोहाड्यासारखीच एक लोकपरंपरा आहे आणि त्याच्यामध्ये दोन पक्ष एकमेकांशी भांडतात पण गाण्यांच्या माध्यमातून, म्हणजे गाणे रचून एकमेकांशी भांडतात. तर अशी एक कार्यक्रम चालू आहे तर तू जाऊन बघ, म्हणून मी त्या दिवशी गेली मंदिरामध्ये आणि तिथे तो कार्यक्रम चालू होता आणि तिथे त्यांचा वादविवाद चालू होता गाण्यांच्या माध्यमातून. आणि जेव्हा मग मला ते इंटरेस्टिंग वाटलं, मी ते ऐकलं की नक्की हे काय गाणे म्हणतायत, तर त्याच्यामध्ये इतिहास सांगत होते त्र्यंबकेश्वरचा की गौतम ऋषींचा इतिहास, नंतर काही त्यांचे कवन म्हणतात ते त्या गाण्यांना की ते गाण्यांमध्ये त्यांनी विज्ञान सांगत होते की 9 महिने पोटात बाळ कशा पद्धतीने वाढतं. मग मला इतकं आश्चर्य वाटलं, मग मी त्या लोकांशी बोलायला गेली की हे काय, पण त्यांना त्याचा अर्थ माहितीच नव्हता. म्हणजे त्यांचे वर्षानुवर्ष ते गाणे पाठ आहेत पण त्याच्या मागे नक्की काय अर्थ आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि मग नंतर मला या गोष्टीत थोडा इंटरेस्ट वाटायला लागला की हे काय आहे नक्की. आणि जेव्हा मग अभ्यास करत होती तेव्हा असं समजलं म्हणजे त्र्यंबकचा तो इतिहास आहे कलगीतुरा, बोहाडा त्याच्याशी संबंधित आहे की त्र्यंबक मध्ये एकदा कलगीतुऱ्याचा डफ रंगला होता आणि कलगीवाल्यांनी तुरेवाल्यांना तिथे असा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर नाही आलं तर काहीतरी शिक्षा दिली जाते. तसं कलगीवाल्यांनी तुरेवाल्यांना काहीतरी प्रश्न विचारला त्याचं त्यांना उत्तर देता नाही आलं आणि मग तुरेवाल्यांनी असं सांगितलं की आता जोपर्यंत तुम्ही तो प्रश्न असा, म्हणजे मला कथा खूप मोठी आहे पण त्याचं असं होतं की इंद्राच्या दरबारातनं म्हणजे हत्ती आणला गेला तो कुठला होता त्याचं उत्तर कलगीवाल्यांना देता आलं नाही, ऐरावत असं त्याचं उत्तर होतं. मग ऐरावत आणला असं त्यांना सांगता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तुरेवाल्यांनी कलगीवाल्यांना सांगितलं आता जोपर्यंत तुम्ही गावामध्ये खरा हत्ती आणत नाही त्याच्यावरती कुंतीचं रूप घेऊन तुम्ही सोंग काढत नाही तोपर्यंत गावात परत बोहाडा होणार नाही. 100 वर्ष लोटली गेली, 100 वर्षांनी मग गावातले काही तरुण मंडळी होती त्यांनी निर्णय घेतला आपण गावात खरा हत्ती आणायचा, त्याच्यावर कुंतीचं सोंग घ्यायचं आणि असं घेतलं गेलं, हत्ती आणला गेला, त्याचे फोटोज पण उपलब्ध आहेत. आणि मग तेव्हापासून परत त्र्यंबकमध्ये बोहाडा सुरू झाला, म्हणजे 100 वर्ष त्र्यंबकेश्वर मध्ये बोहाडा बंद होता. अच्छा, अशी त्याच्या मागे छोटीशी कथा आहे.
0: वा, खूपच छान. एकूणच तुझ्या आतापर्यंतच्या अभ्यासातून आलेलं हे सगळं काही ज्ञानामृत आहे ते सगळंच आम्हाला खूप छान वाटतं ऐकताना. पण एक वैयक्तिक प्रश्न विचारावा असं वाटतो की मधुराला इतकी छान पर्सनॅलिटी आहे तर तिने एखाद्या नाटक सिनेमा क्षेत्रामध्ये न जाता किंवा एखाद्या ब्युटी क्वीन कॉम्पिटिशनमध्ये न जाता इतिहास अभ्यासक होणं का बरं पसंत केलं?
1: आता म्हणजे तू म्हणालीस तसं सौंदर्य ठीक आहे, म्हणजे ही एकदम सेकंडरी गोष्ट आहे, पण आत्ताच्या म्हणजे मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास करत होते आता माझ्या घरामध्ये पण जर बघितलं तर माझे वडील किंवा घरचे सगळे आहेत ते या विषयाशी संबंधित आहेत, इतिहास या विषयाशी. आणि लहानपणापासून आमच्या मी माझी मोठी बहीण आमच्यावर ऐतिहासिक गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या. आणि मग यातनं अचानक जेव्हा शाळांमध्ये आम्ही शिकत होतो की अरे शिवाजी महाराजांबद्दल खूपच कमी सांगितलं जात आहे किंवा बाजीराव पेशवे असतील काहीच नाही त्यांच्याबद्दल सांगितलं, सावरकरांचं नाव आहे त्यांच्याबद्दल तर अगदी एखादा पॅरेग्राफ सांगितला जातो तिथेच त्यांचा इतिहास संपतो. पण मग हळूहळू जेव्हा इतर वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला असं समजलं की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं, त्यांना भारतावर राज्य करणं अवघड जात होतं आणि अशा परिस्थितीमध्ये भारतावर राज्य कसं करायचं हे त्यांना समजत नव्हतं. मग त्यांचा एक शिक्षण तज्ज्ञ होता मेकॉले नावाचा, त्याला त्याने भारतामध्ये पाठवलं आणि सांगितलं तू भारतातल्या लोकांचा अभ्यास कर, इथल्या संस्कृतीचा अभ्यास कर आणि इथले जे लोक आहेत ते आपण इथे राज्य कसं करू शकतो ते आम्हाला येऊन सांग. मग तो मेकॉले भारतात आला आणि इथले सगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला, लोकांचा अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की इथली जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा इथली जी संस्कृती आहे ती इतकी प्रबळ आहे, इतकी लोकांमध्ये म्हणजे रुजली गेलेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला इथे राज्य करता येत नाहीये. मग ब्रिटिशांनी काय केलं की इथला पहिले त्यांनी सांगितलं इथला इतिहास काढून टाका, इथली संस्कृती लोकांना म्हणजे ती बाजूला करा, इथे पाश्चात्य संस्कृती आणा, इथली शैक्षण व्यवस्था बदला अशा पद्धतीने, किंवा इथल्या लोकांना सांगा की तुम्ही मागासलेले आहात, तुमच्याकडे शिक्षण नाहीये, तुमच्याकडे तत्वज्ञान नाहीये, संस्कृती नाहीये. हळूहळू आपल्या लोकांनाही तसं वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे असं झालं की ब्रिटिशांना भारतावर राज्य करणं सोपं झालं. पण त्याचं काय झालं पुढे की ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था बदलल्यामुळे आता जी आपण शिक्षण व्यवस्था आहे त्या इतिहासामध्ये खरा इतिहास सांगितलाच गेलेला नाहीये. म्हणजे आता ही जे लोक संस्कृतीबद्दल आपण बोलतोय, लोककलेबद्दल बोलतोय, ही लोककलेबद्दल शाळांमध्ये शिकवलंच जात नाही की किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्या लोकसंस्कृतीचा आणि किती मोठा इतिहास आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. आता बोहाडा हे नाव पण अनेक लोकांना माहिती नसतं की हा काय आहे नक्की, किंवा याची संकल्पना काय, याच्यात फक्त मनोरंजन नाहीये, इतिहास आहे, तत्वज्ञान आहे. जसं की आता बोहाड्याची जी मी म्हणाली की मुख्य देवता शक्ती म्हणजे आदिशक्ती किंवा देवी मानली जाते, तर ही जी देवी आहे ही म्हणजे असं संकल्पना किंवा तत्वज्ञान जर आपण बघितलं तर हिने तीन हे रस तयार केलेले आहेत. कुठले कुठले? की सत्व, रजतम हे जे तीन गुण आपण म्हणतो ते तिने तयार केलेले आहेत. मग हीच आपल्याला तत्वज्ञान बोहाड्यात दिसतं. तर कसं, जसं इथे देवांची पूजा केली जाते तशीच दानवांची पण पूजा केली जाते. म्हणजे की संसार चालण्यासाठी जसं पॉझिटिव्ह एनर्जी गरजेची असते तशीच निगेटिव्ह एनर्जी पण गरजेची असते. हे तत्वज्ञान आहे आणि हे कुठून दिसतं आपल्याला? अशा छोट्या छोट्या लोकसंस्कृतीमधनं दिसतं.
0: वा, खूपच छान. एकूणच बोहाड्या ह्या विषयावरती जे काही तुझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातून आलेलं ज्ञान होतं ते खरोखरच तू एक त्याच्याकडे तटस्थपणे बघणारी व्यक्ती म्हणून जे काही तू आज जे सगळं सांगितलं त्याच्यातून एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा लक्षात आला, तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात आली आणि एकूणच ह्या परंपरेला का महत्व आहे हे आज प्रकर्षाने तुझ्या बोलण्यातून जाणवलं. मधुरा, खूप छान आज आपल्या गप्पा रंगल्या, पण वेळेचा अभावी आता आपल्याला इथे थांबावं लागतंय. पण धन्यवाद, तू आज इथे आलीस आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. एक इतिहास तज्ज्ञ म्हणून इतिहासात तुझ्या नावाची नोंद व्हावी अशा सदिच्छा देते आणि आत्तापर्यंत इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या त्र्यंबकेश्वरची इतिहास विषयाची अभ्यासक मधुरा देवकुटे हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जुनं द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
4: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
3: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
4: काय सांगतेस?
3: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
4: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
3: हो,
4: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800 10876 आणि कल्पेश आचट 8800 16406 या क्रमांकांवर.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय भयानक वाटणारी पण गमतीदार असलेली गोष्ट, अटिंगचा बॉम्ब.
6: राज हा एक अतिशय हुशार इंजिनियर, नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी, लग्नासाठी अनुरूप मुलीच्या शोधात, विवाहेच्छुक तरुण तरुणींसाठीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर त्याला एक छान प्रोफाईल मिळालं. अपेक्षा जुळणारे. 2 दिवसांपूर्वी राजच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. नेहा आणि तिच्या आई बाबा राजच्या घरी आले. गप्पा मारत प्रश्नोत्तरे झाली. राज आणि नेहा चांगला तासभर एकमेकांशी बोलत होते. तोपर्यंत दोघांच्या आई बाबांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. निघताना मी उद्या फोन करतो, नेहाचे बाबा म्हणाले. 2 दिवस झाले पण त्यांचा फोन आला नाही. त्यांचा फोन आला नाही म्हणून काय झालं? सदा तूच फोन कर. मला बाई नेहा खूप आवडली आहे, अगदी शोभून दिसेल आपल्या राजला, सावित्रीबाई म्हणाल्या. सदानंदांनी नेहाच्या बाबांना फोन केला आणि सांगितलं, तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला, तुमचा काय निर्णय आहे? अहो आम्हालाही तुमचा मुलगा पसंत आहे, पण एक सांगू का? सांगा सांगा, बिंदास्तपणे सांगा. अहो आमच्या नेहाच्या काही अटी आहेत. हरकत नाही, सांगा काय अटी आहेत ते, मी लगेच मान्य करतो. सदानंद, नेहा वकील आहे आणि तिने तिच्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहिल्या आहेत. राज, रीना आणि तुम्हा दोघांना ती अटी वाचून दाखवेल. तुम्ही अटी मान्य आहेत असे लिहून सह्या करा. मी आणि आमची सहू साक्षीदार म्हणून सह्या करू. आम्ही उद्या केव्हा यायचं ते सांगा. सदानंदाने ही गोष्ट सावित्रीबाईंना सांगितली. अटी घालणारी सून मला नाही चालणार, सावित्रीबाईंनी ठणकावून सांगितले. आई, अटी काय आहेत ते ऐकून तर घेऊ, राज म्हणाला. नेहा आवडल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं. राज म्हणतो ते बरोबर आहे, रीना म्हणजे राजची धाकटी बहीण म्हणाली. ठीक आहे, बोलवा त्यांना, पण तुम्ही दोघे नीट ऐका. वेड्या वाकड्या अटी मी मान्य करणार नाही, सासूबाईंचा तोरा साहजिकच होता. ठरल्याप्रमाणे नेहा आणि तिचे आई बाबा आले. आज नेहाने आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केला होता, खूप गोड दिसत होती ती. काही मिनिटातच रीना आणि नेहाची गट्टी जमलेली बघून राज खुश झाला. चहा पोहे झाले. नेहा तुमच्या अटी सांगा, सदानंद म्हणाले. मी प्रथम अटींचा पहिला भाग ऐकवते आणि तो तुम्हाला पटला तर पुढचा भाग सांगेल. सर्वत्र पिन ड्रॉप शांतता पसरली. यू मे प्रोसीड. सदानंदांनी ॲडव्होकेट नेहाला ग्रीन सिग्नल दिला. नेहाने अंगावर काळाकोट चढवला आणि ती बोलू लागली. अट एक, मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही. हे ऐकून सावित्रीबाई कुजबुजल्या. मग हिचा मला काय उपयोग, हिचंही जेवण मीच करायचं? आलिया भोगासी ही असावी सादर. पट दोन, लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ. सदा समजलं का? आपली लवकरच आपल्या घरातून हकालपट्टी, सावित्रीबाई म्हणाल्या. पट तीन, मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी राजच्या आई बाबा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घराबाहेर जातील. कठोरपणालाही काही मर्यादा असावी. ही अट ऐकून राज आणि रीनालाही धक्का बसला. अट 4, राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही. नको करू देत, माझा नवरा सक्षम आहे. सावित्रीबाईंनी नाक मुरडलं. अट 5, मी मदत मागितली की रीना मला मदत करेल. छान, आमच्या मुलीला नोकर बनवायचा विचार. काय संस्कार करीत आई बापाने. सदानंद आणि सावित्रीबाई मनोमनी संतापले. अट 6, राजच्या आईबाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही. आमच्या मुलाला तोडणार आमच्यापासून. राजच्या आईबाबा मनस्वी दुखावले. अट 7, राजच्या आईंना मी एकेरी संबोधीन. ही अट ऐकून नेहाचे आईबाबाही शरमले. अट 8, मला खायला गोड आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आईबाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. गोड खायला आवडतं तर मग गोड का बोलत नाही. सावित्रीबाईंची सहनशक्ती संपत आली होती. अट 9, मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल, पण आईंच्या मैत्रिणी यायला नको. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान तर सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर संताप. अट 10, आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. भाई, ही बाई आहे की चिटकीण. सावित्रीबाईंना आता सहन होत नव्हतं. अट 11, लग्नाचा खर्च माझे आईबाबा करणार नाहीत. गुड वन, न्याचे बाबा जाम खुश झाले, पण राजच्या बाबांचे मात्र टेन्शन वाढले. आमच्या मुलाला का मुलगी मिळणार नाही. सावित्रीबाई संतापल्या. अट 12, सगळ्यात महत्वाची, सर्वांनी कान टवकारले. होत रे का, मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील अगदी वाकून. हे सर्व तुझ्या बहिणीचे संस्कार. नेहाचे बाबा तिच्या आईवर ओरडले. राजच्या आईंचा संताप शिगेला पोहोचला होता. रीनाने कसे बसे त्यांना सावरलं. राज, तुम्ही चर्चा करा, मग मी अटींचा पुढचा भाग सांगते, नेहा म्हणाले. नेहा काय भारी आहे, सॉलिड बोल्ड, मी तर तिची फॅन झाले. राज, मला अटींची कॉपी दे हा, मला उपयोगी पडतील. रीनाने दूरदृष्टी दाखवली. सदा, मला ही असली पीडा नको रे. सांग त्यांना, यू मे गो नाऊ, आणि गेले नाही तर बाहेर काढ त्यांना. दादा, काय करायचं? रीनाने राजला संकटात टाकलं. नेहाच्या अटी राजला आवडल्या नव्हत्या, पण नेहा मात्र आवडली होती. असं करूया, आपण पुढचा भाग ऐकू आणि नंतर निर्णय घेऊ, सदानंद म्हणाले. धीर एकवटून सर्वजण हॉलमध्ये जमले. या पुढचा भाग ऐकताना तुम्हाला एकामागून एक धक्के बसणार आहेत आणि तुमचं ब्लड प्रेशर शूट होऊ शकेल, म्हणून मी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याच्या गोळ्या आणल्या आहेत.

0: अस्वस्थ वाटायला लागलं तर सांगा, मी गोळ्या देईन. नेहाचा पुढचा भाग सुरू होण्यापूर्वीच दोन्ही आईबाबांना गरगरू लागलं. नेहा काय चाललंय? नेहाच्या आईबाबांनी नाराजी दर्शवली. असं करूया, मी पुढचा भाग आधी राज आणि रीनाला सांगते. त्यांना फार त्रास झाला नाही तर मी दोघा आईबाबांना सांगेन. तुम्ही निवांत आत बसा. दोन्ही आईबाबा आत गेलेत. सावित्रीबाईंनी केलेला कडक चहा पिताना त्यांचं टेन्शन बरंच कमी झालं. या तुम्ही आता, म्हणत नेहाने त्यांना बोलावलं. राज आणि रीना कुठे आहेत? सावित्रीबाईंनी विचारलं. रीनाला जरा अस्वस्थ वाटत होतं आणि ब्लड प्रेशरचं औषध घ्यायला ती नाही म्हणाली, म्हणून राजने तिला मोकळ्या हवेत नेलं आहे, लवकरच ती नॉर्मल होईल. नेहाला विश्वास होता. तर मग ऐका, भाग दोन. पट एक, मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही. सर्व कामं करायला मी बाई लावेन आणि तिचा पगारही मीच देईन. काय ऐकते मी सदा? तुम्ही तेच ऐकलं ना? सावित्रीबाईंनी न राहून विचारलं. अट दोन, लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ, म्हणजे दर रविवारी आपण सर्व तिथे जाऊन एन्जॉय करू. माझे आईबाबा पण येतील हा. काय मस्त प्लॅन, चारही म्हातारे आनंदाने म्हणाले. अट तीन, मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी राजच्या आईबाबा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घराबाहेर जातील. दोघांच्या आईबाबा शनिवारचा दिवस बाहेर घालवतील मस्त मजा करत आणि सर्व खर्च मी आणि राज करू. म्हाताऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. अट चार, राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही, तो खर्च मी करीन. सुन नाही, ही तर मुलगीच आहे, सावित्रीबाई मनात म्हणाल्या. अट पाच, मी मागितली तर रीना मला मदत करेल. रीनाचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे आणि मी तिची मदत घेईन कपडे खरेदी करायला. मी जितके ड्रेस घेईन तितकेच माझ्या रीनूसाठीही घेईन. वैरीण नाही तू तर मैत्रीण, म्हणताना सदानंद आणि सावित्रीबाई सुखावले. अट सहा, राजच्या आईबाबांच्या औषधाचा खर्च राज करणार नाही, तो खर्च मी करेन. काय असावे आपल्या आणि हिच्या गतजन्मीचे नाते? इति राजच्या आईबाबा. अट सात, राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन. मी त्यांना ए आई म्हणेन. सून असावी मुली सारखी, नको तो उगीच कटकटी. सावित्रीबाईंना अश्रू अनावर झाले. अट आठ, मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असला तर आईबाबांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. मी सर्व तयारी करून देईन आणि त्यांच्याकडून शिकेन. त्यांची शिष्या बनू. किती कौतुक करावं, शिकायची केवढी इच्छा आहे. राजच्या आई आनंदल्या. अट नऊ, मी घरी नसताना बाबांचे मित्र आलेत तर चालेल, पण आईच्या मैत्रिणी यायला नको. माझ्या आईंच्या मैत्रिणीशी माझी ओळख नको का व्हायला? वकिलीणबाईंना क्लायंट मिळवायचे आहेत वाटतं, हुशार आहे. सावित्रीबाई मनातल्या मनात म्हणाल्या. अट दहा, आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. अहो घरात नाही, पण साजरा करायचा तो कुठेतरी बाहेर मस्त जागी. खूप भाग्य लाभले आम्हाला, काय कशाची कमी, अशी अवस्था झाली होती राजच्या आईबाबांची. अट अकरा, लग्नाचा खर्च माझे आईबाबा करणार नाहीत, सर्व खर्च मी आणि राज करू 50-50. राजचे बाबा प्रसन्नपणे हसले. अट बारा, सगळ्यात महत्वाची, सर्वांनी कान टवकारले. हां तर ऐका, मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील अगदी वाकून. अहो मला म्हणायचं आहे, मी आईंना नमस्कार करणार आणि तोही अगदी वाकून, कारण मातृदेवो भव. सावित्रीबाईंनी तर अत्यानंदाने टुंकन उडी मारली. वातावरण अगदी हलकं फुलकं आणि प्रसन्न झालं. तेवढ्यात रीना आणि राज घरात शिरले. बेटी बरं वाटतं ना तुला? सावित्रीबाईंनी विचारलं. मला काय झालंय, आम्ही पेढ्या आणायला गेलो होतो. रीना, पेढी देऊन सर्वांचं तोंड गोड कर, सावित्रीबाई म्हणाले. थांब रीना, माझीही एक अट आहे. नेहा चालेल का? असे म्हणत एक कागद सदानंदाने नेहाला दिलं. इतकं मस्त होतंय आणि तुम्ही उगाच काय प्रॉब्लेम निर्माण करता? सावित्रीबाई चिडून म्हणाल्या. नेहाने थोडा विचार केला आणि ती म्हणाली, नाही मला अजिबात मान्य नाही. बाबा काय आहे? तुम्ही मागे या ना तुमची अट, राज आणि रीना म्हणाले. बाबा संकोचले. बाबा अहो, तुम्ही आजपासूनच मला बेटी म्हणाला तर मी तुमच्या बेटाशी लग्न कशी करणार? सगळे खळखळून हसले. रीनाने स्वतःच्या हाताने सगळ्यांना पेढा भरवायला सुरुवात केली. नेहाने काळाकोट उतरवताच राजने नेहासह तिथून पळ काढला. पेढा न भरवता त्या दोघांनी एकमेकांची तोंड गोड केले असणार यात शंका नाही. नेहाने टाकलेला अटींचा बॉम्ब तिने स्वतःच निकामी केला होता आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी आरंभ होईल असं वाटणारं युद्ध सुरूच झालं नव्हतं.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऑफर का

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन

0: मध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाववाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन,
0: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

सेंटेन्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

हे सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: जुनं द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: Aici v-ați Time check.
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
0: अटी लागू.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 2626।

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
4: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
4: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग एक. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख माझा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. सकल जनास आज स्मृती म्हटले की फक्त मनुस्मृती एवढेच कळते, परंतु जनांना स्मृती म्हणजे काय, त्या किती आहेत, त्यात काय वर्णन आहे याची बिलकुल माहिती नसते. आज तर बरेच ब्राह्मणही मनुस्मृतीचे विरोधात निर्लज्जतेने बोलताना दिसतात, पण या गोष्टी काळानुसार पुढे आल्या. आज सहन होत नाही बऱ्याच जणांना, व ते ह्या अवैचारिक नालायकतेचा विरोधही करताना दिसतात. असो, स्मृती म्हणजे स्मरण. आयुष्य जगत असताना त्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान व स्मरण व्हावे म्हणून स्मृती. आमच्या ऋषींनी आकाशमंडलात आदि अव्यक्त नादाच्या रेखा तरंगांना लहरत असताना आपल्या योगबलाने पाहिले व त्या लहरींपासून जे अक्षर व शब्द बनले ते ईश्वरीय अनुशासनात्मक वाक्य होते. त्यास दर्शनशास्त्रात शब्द प्रमाण मानून साहित्यकारांनी ईश्वरीय वाक्य म्हणून त्याची प्रशंसा केली. त्या अव्यक्त नादाची आपल्या स्मरणाने ऋषींनी ह्या भूमंडळाची मर्यादा, नैतिकता, व्यवहारिकता यांचे जे विस्तारपूर्वक वर्णन केले त्यास स्मृती हे नामाभिधान पडले. स्मृतीशास्त्रात मुख्य तीन विषयांचे निर्णय दिलेले आहेत, आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त. सभ्यता ही संस्कृती आणि असभ्यता ही विकृती असे काही मानतात, पण सभ्यता ही नैतिक जीवनाची देणगी आहे. संस्कृती ही एकमात्र स्मृतीशास्त्राने ज्ञात होते. तदनुशासित जीवनाशिवाय सांस्कृतिक जीवनच नाही. उच्च नीच भेदाशिवाय, लहान मोठ्या भेदाशिवाय चारही वर्ण समान आहेत, व सर्व जातींचे जो आधारभूत धर्म तो आत्मनिष्ठे समान आहे. अस्पृश्यता वास्तविक स्मृतींची देण नसून अस्पृश्यतेचा संबंध संक्रामक रोगांशी आहे हे आज कोरोनामुळे जास्त समजायला मदत होईल. संसर्गश्चापि तैही सह हे याज्ञवल्क स्मृतीतील वाक्य अस्पृश्यता ही संक्रमणाने, काळाने व स्वभावाने येते हे दर्शवते. अवस्थाभेदाने, देशभेदाने व कालभेदाने स्पृश्यता, अस्पृश्यता व अस्पृश्यता ही स्पृश्यता होते. पण शारीरिक अस्पृश्यते व्यतिरिक्त मानसिक अस्पृश्यता अधिक गंभीर आहे. शारीरिक व मानसिक रोगांना दूर करण्याचे काम संस्कार करतात. शारीरिक व मानसिक अस्वच्छता दूर करणे हाच स्मृती सिद्धांत आहे. म्हणून आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यातील अस्वच्छता गेली की सांस्कृतिक जीवनाचा विकास होऊन नैतिक, धार्मिक, व्यवहारिक, सामाजिक जीवनाचे श्रेय प्रत्येकजण प्राप्त करू शकतो ही स्मृती धारणा आहे. ब्रह्मपुराणात एक सुंदर श्लोक येतो, अज्ञात्वा ग्रंथ तत्वानी वादं यः कुरुते नरः लोभाद्वाप्यथवा दंभात स पापी नरकं व्रजेत. जी व्यक्ती ग्रंथ तत्व जाणल्याशिवाय लोभाने व दंभाने व्यर्थ कलह करतात ते सरनरकगामी असतात. म्हणून आपण स्मृतींची नावे व अंदाजे गाभा काय याचा विचार माझ्या अल्पमतीने पाहणार आहोत. चुकांबद्दल आत्ताच माफी मागतो. इत्यलम, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90 8.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांक.
2: जुनं द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, आनंदघन लता मंगेशकर या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, काही वर्षांपूर्वी लता दिदींची मुलाखत घेताना कोणीतरी त्यांना विचारलं होतं की आपण महान गायिका आहात, पण आपल्याला आणखी कोणत्या क्षेत्रात जायला आवडलं असतं. तर दिदींनी जे उत्तर दिलं ते त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्या असं म्हणाल्या की मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातली लता मंगेशकरच झाले असते. त्यांनी दिलेल्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर मला खूप आवडलं. त्यांना विचारलं होतं की पुढील जन्मी आपल्याला काय व्हायला आवडेल, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. त्या म्हणाल्या, पुढील जन्मी मला शास्त्रीय संगीत शिकायला आवडेल. मंडळी, हे उत्तर खूप काही सांगून जाणारं आहे. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असणारी एक गायिका असं म्हणते तेव्हा त्यामध्ये निश्चितच काहीतरी अर्थ आहे. आजच्या काळामध्ये प्रसिद्धीच्या अर्ध्या हाळकुंडानं पिवळं होणाऱ्यांना हे लता दिदींचे उद्गार खूप काही शिकवून जातात. अशा या महान गायिकेची जडणघडण काही अचानक झालेली नाही. गळ्यामध्ये जन्मजात गंधार घेऊन आलेल्या लता दिदी लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द देखील घेऊन आल्या आहेत. संघर्ष त्यांनाही चुकलेला नाही आहे. मास्टर दीनानाथांसारखा श्रेष्ठ गायकी लाभलेला पिता त्यांना गुरु म्हणून मिळाला, हे त्यांचं मोठं भाग्य. पण या संधीचं त्यांनी सोनं केलं. आणि म्हणून मी असं म्हटलं की त्यांनी वरती ज्या दोन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ते त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे की मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातली लता मंगेशकरच झाले असते, किंवा पुढील जन्मी मला शास्त्रीय संगीतच शिकायला आवडेल. त्यांनी एक अतिशय सुंदर गाणं म्हटलेलं आहे की आजकल पाव जमी पर नाही पडते मेरे, पण या महान गायिकेचे पाय किती जमिनीवर आहेत हे या निमित्ताने आपल्याला कळून येतं की एवढ्या मोठ्या झाल्या तरीसुद्धा त्यांना अजून शिकण्याची इच्छाच आहे. तर आपण ऐकूया त्यांच्याच आवाजातलं हे गाणं, आजकल पाव जमी पर नाही पडते मेरे.

आपल्या मुलीनं श्रेष्ठ गायिका व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं ही मास्टर दीनानाथांची आंतरिक इच्छा होतीच. आणि त्याच आंतरिक तळमळीतून लता आणि मीना यांची शिकवणी बाबांच्या म्हणजेच दीनानाथांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. आपल्या मुलांचे उच्चार शुद्ध आणि स्वच्छ व्हावेत याबद्दल मास्टर दीनानाथ कमालीचे दक्ष होते. यावेळी मंगेशकर कुटुंबीय पुण्यामध्ये राजी वडेकरांच्या चाळीमध्ये राहायचे. त्यांच्या शेजारीच घर होतं ते शर्मा नावाच्या गुरुजींचं. हे शर्मा गुरुजी मंत्रपठण शिकवायचे. त्यांच्याकडे मग मास्टर दीनानाथांनी आपल्या मुलांना संस्कृतचे धडे घेण्यासाठी पाठवलं. संस्कृत वेद मंत्र इत्यादींच्या उच्चारानं वाणी शुद्ध होते यावर दीनानाथांची श्रद्धा होती. मंगेशकर भावंडांची जी शुद्ध आणि स्वच्छ वाणी आहे त्यांच्या शुद्ध स्वच्छ उच्चारातली अनेक गाणी आपण वेळोवेळी ऐकलेली आहेत. तर या शुद्ध आणि स्वच्छ वाणीच्या उच्चारांचं मूळ आपल्याला या ठिकाणी सापडतं की मास्टर दीनानाथांनी त्याबाबत अतिशय काळजी घेतली आणि त्या वेदमंत्र शिकवणाऱ्या शर्मा गुरुजींकडे या मंगेशकर भावंडांना पाठवलं. ऐकूया एक गीत लता दीदींच्याच आवाजातलं. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. दाता तू गणपती गजानन.

मंडळी, लता दिदी लहान असतानाची एक गोष्ट आहे. त्यावेळी पुण्यातल्या ग्लोब थिएटरमध्ये खजांची या चित्रपटातल्या गाण्यांची स्पर्धा ठेवण्यात आलेली होती. त्यावेळेला खजांची चित्रपट नवीनच आलेला होता आणि त्यामधली सगळी गाणी गाजली होती. तर लता दिदींच्या मावशींचे यजमान या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना आग्रहानं घेऊन गेले. पण ही गोष्ट मास्टर दीनानाथांना फारशी आवडली नाही. का आवडली नाही? तर त्यांना असं वाटत होतं की आपली मुलगी या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस नाही मिळवू शकली तर आपल्या नावाला ते शोभणार नाही. स्पर्धेच्या वेळी ग्लोब थिएटरमध्ये स्पर्धकांची खचून गर्दी होती. प्रत्येक स्पर्धकानं पुढं जायचं, परीक्षकांना आपलं नाव सांगायचं आणि मग गायला सुरुवात करायची. असं सुरू होतं. छोटी लता त्यावेळी देटाईनं स्टेजवर गेली आणि मी लता दीनानाथ मंगेशकर असं तिनं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण मास्टर दीनानाथ हे त्या काळातले प्रसिद्ध गायक आणि नट होते. यावेळी तिला आपल्या बाबांची लाडकी लेक असल्याचा अभिमान फुलून आला. या स्पर्धेमध्ये तिने दोन गाणी म्हटली आणि मास्टर दीनानाथांची ही मुलगी पहिला नंबर घेऊन घरी आली. तिच्या सोबत होती छातीवर लखलखणारी दोन चांदीची पदकं आणि बक्षीस म्हणून मिळालेला दिलरुबा. तिच्या डोळ्यामध्ये आता स्वप्न होते. स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्यानंतर लहान मुलांच्या डोळ्यामध्ये देखील जसे भावी आयुष्याची स्वप्न तरळत असतात तशी स्वप्न तिच्याही डोळ्यामध्ये होती. एक गीत आपण ऐकूया, सपने सुहाने लडक पनके. गीत आहे शकील बदायुनी यांचं, संगीत हेमंत कुमार यांचं आहे आणि 20 साल बाद या चित्रपटातलं हे गीत आहे. ऐकूया.

पण हा प्रसंग असा घडला, लताला त्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं, तरी लता तशी लहानच होती. अशातच आणखी एक प्रसंग घडला. एकदा मास्टर दीनानाथ लताला मिळालेला, म्हणजे तो बक्षीस म्हणून तिला स्पर्धेत जो दिलरुबा मिळाला होता तो ते वाजवत होते. आणि झालं काय की तो ते वाजवत असताना त्यांच्या समोरून बहुधा एक उंदीर पळत गेला असावा. त्याला मारण्यासाठी म्हणून त्यांनी त्या दिलरुबाचा छड फेकून मारला. दुर्दैवानं तो तुटला. लताला याचं खूप वाईट वाटलं आणि साहजिकच होतं की तिला तो बक्षीस म्हणून मिळालेला होता आणि त्याचा तो छड तुटला. तेव्हा ती रडायला लागली. मास्टर दीनानाथ म्हणाले, एवढ्याशा गोष्टीसाठी रडतेस? असं यश डोक्यात जाऊ देऊ नकोस. अजून तुला खूप शिकायचं आहे, पुढं जायचं आहे, खूप बक्षिसं मिळवायची आहेत. मंडळी, मातीतून मूर्ती घडवायची असेल तर माती ओली असतानाच आकार द्यावा लागतो. तसंच लहानपणी संस्कारक्षम मन असतं आणि अशावेळी केलेले संस्कार आयुष्यभर पुरतात हे दीनानाथांनी ओळखलं होतं. आणि म्हणून दीदी म्हणतात की बाबांचे शब्द खरे ठरले. त्यांच्या आशीर्वादाने मला सामान्य माणसांचं अलोट प्रेम मिळालं, पुरस्कार मिळाले, पुष्कळ मानसन्मान देखील मिळाले, देशात आणि परदेशातही मिळाले. पण बाबांचा कोणतंही यश संयमानं स्वीकारण्याचा शब्द मी पाळला. त्यानंतर कधीही गाताना नकळतसुद्धा मास्टर दीनानाथांच्या प्रतिष्ठेचं भान माझ्याकडून ढळलं नाही. प्रसिद्धीचे लोट अंगावरून जात असताना सुद्धा अविचल राहण्याचं सामर्थ्य हे बाबांच्या शब्दामुळेच आलं. त्यांनी जे सांगितलं तेच दीदींनी केलं. त्यांचं एक गीत आहे सुंदर, तू दिलेले गीत माझे आवडीने गायले. ऐकूया आपण. जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले. गीत मंगेश पाडगावकरांचं आहे आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे.

मंडळी, आपल्या नाट्य प्रयोगासाठी मास्टर दीनानाथांचे अविरत दौरे सुरू होते आणि नेमका याच काळामध्ये बोलपटांचा उदय झाला. आता बोलपटांचा उदय झाल्यामुळे झालं काय की नाटकांना स्पर्धा निर्माण झाली आणि या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये लताची संगीत शिकवणी नियमित घेणं हे मास्टर दीनानाथांना शक्य होत नव्हतं. तिनं गायनामध्ये कितपत प्रगती केली हे बघण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ होत नव्हता. एक प्रसंग आहे, मोठा मनोरंजक आहे. एकदा बलवंत नाटक मंडळींचा संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग मनमाडला होता. बहुतेक वेळा दीनानाथ आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जायचे. तसंच यावेळे देखील दीनानाथांचं सगळं कुटुंब त्यांच्यासोबत होतं. तर झालं असं की या संगीत सौभद्र नाटकामध्ये जो नट नारदाची भूमिका करत होता तो अचानक आजारी पडला. आता नाटकाचा प्रयोग कसा करायचा ही चिंता दीनानाथांना सतावत होती. जेव्हा छोट्या लताला हे कळलं तेव्हा ती अचानक बाबांच्या पुढं येऊन उभी राहिली आणि म्हणाली, बाबा मी आहे ना, चिंता कशाला करता, मी नाटकातल्या नारदाची भूमिका करीन. नाटकातली सगळी गाणी आणि संवाद मला तोंडपाठ आहेत. छोट्या लताचे हे बोल अगदी आत्मविश्वासपूर्ण होते आणि ती एवढ्या आत्मविश्वासानं बोलत होती की त्याचा दीनानाथांना विचार करावाच लागला. आणि तसं त्यांच्यापुढं दुसरा पर्यायही नव्हताच लता पुढं म्हणाली, बाबा मी तुमचीच मुलगी आहे, माझं गाणं नाही पसंत पडलं तर मग बोला. मास्टर दीनानाथांनाही आपल्या या चिमुकल्या कन्येबद्दल विश्वास होताच, पण एक मोठीच अडचण होती. त्या नाटकामध्ये अर्जुनाची भूमिका करणारा नट होता 36 वर्षांचा आणि त्याच्यासमोर लताच्या रूपातील हा बालनारद होता केवळ 7 वर्षांचा. मंडळी, लता होती केवळ 7 वर्षांची त्यावेळेला. आणि झालं तसंच आश्चर्य. पडदा वर गेल्यानंतर या छोट्या नारदाला पाहून प्रेक्षकांच्या मनातही चलबिचल झाली, पण नाटकातल्या संवादिनीचे सूर जेव्हा सुरू झाले आणि हा छोटा नारद इतक्या आत्मविश्वासाने गायला लागला, शब्द सूर ताल लय तानांची फेक इतकी अचूक आणि निर्दोष होती की प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या छोट्या नारदाचं वय तर प्रेक्षक विसरूनच गेले. जणू दिदींनी देवीला प्रार्थना केलेली होती की तू मला सांभाळून घे. आपण एक गीत त्यांच्या आवाजातलं ऐकूया, माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई. गीत सुधीर मोघे यांचं आहे आणि संगीत मीना खडीकरांचं आहे. शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया, माय भवानी तुझे लेकरू.

असाच एक प्रसंग बलवंत नाटक मंडळीच्या संदर्भातला. आता चित्रपटांची स्पर्धा निर्माण झाल्यामुळे बलवंत नाटक कंपनी दिवसेंदिवस तोट्यात चाललेली होती. पण अशाही परिस्थितीत मास्टर दीनानाथ सगळ्यांना सांभाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होते. एकदा कंपनीचा मुक्काम सोलापूरमध्ये होता आणि तिथून पुढच्या प्रयोगासाठी त्या सगळ्यांना पंढरपूरला जायचं होतं. पण पुढं जाण्यासाठी आणि कंपनीचा खर्च भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता तर होतीच ना. त्यामुळे असं ठरलं की सोलापूरमध्ये एक संगीत जलसा करायचा आणि त्याचे जे काही पैसे मिळतील ते घेऊन मग पुढची वाटचाल करायची. आता या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आपली केवळ 9 वर्षांची कन्या लता ही देखील गाईल असं मास्टर दीनानाथांनी त्यावेळेला जाहीर केलं. आणि त्यांच्या या गोष्टीमुळे खळबळ उडाली. खुद्द बलवंत नाटक मंडळीतले लोकसुद्धा लताच्या या कामगिरीबद्दल साशंक होते. पण मास्टर दीनानाथांना विश्वास होता आणि लताला तर आत्मविश्वास होताच होता. आणि हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. या कार्यक्रमामध्ये त्या आयोजकाला एवढा नफा झाला की त्यानं असं म्हटलं की एखाद्या नाटकाचा प्रयोग करून देखील मला एवढा नफा झाला नसता एवढा नफा या संगीत जलशामुळे झाला. आणि अर्थातच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरली छोटी लता. खरं म्हणजे मंडळी असं असतं की आपण स्वतःला करता समजत असतो परंतु करता करविता तो परमेश्वर असतो आणि तोच सगळं काही मास्टर दीनानाथ आणि लता यांच्याकडून करून घेत होता. ऐकूया एक सुंदर गीत, तूच करता आणि करविता. पी सावळाराम यांचं हे गीत आहे आणि संगीत वसंत प्रभू यांचं.

आणि मग हा सोलापूरचा संगीत जलसाचा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आणि मग पुढे अशा कार्यक्रमामधून लता नेहमीच गायला लागली. शूरा मी वंदिले, सुहास्य तुझे मनास मोही यासारखी नाट्यपदं लता लीलया सादर करत असायची. गात असताना मधूनच आपल्या प्रेमळ पित्याकडे ती एक कटाक्ष टाकायची. आपण बरोबर गातो आहोत हे त्यांच्या नजरेतून तिला कळायचं. मग शास्त्रीय संगीतात सुद्धा गात असताना आपल्या वडिलांना ती साथ द्यायची. अशी ही लताची जडणघडण होत होती मंडळी. पण हा बालपणीचा काळ सुखाचा फार दिवस काही टिकला नाही. या सुखाला लवकरच दृष्ट लागली. परंतु ते असो, अशा प्रकारचे कार्यक्रम रात्री उशिरा संपायचे आणि गाणं संपलं की छोटी लता आपल्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपी जायची. तर मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. पण जाण्यापूर्वी, या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपण एक लता दिदींच्याच आवाजातलं गीत ऐकूया. धीरे से आजारी अखियन में निंदिया आजारी आजा. गीत राजेंद्र कृष्ण यांचं आहे. गायलं आहे लता मंगेशकर आणि सी रामचंद्र यांनी. आणि अलबेला या चित्रपटामधलं हे गीत आहे. तर मंडळी, ऐकूया हे गीत आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

0: आलाय.
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5322-4726-26।

0: विश्वास टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5357-2426-2626।
1: मोहिनी घूर घूर करते। हाँ।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तड़पाने में पियो पिलाओ जी भर के आए हो जब मैं खाने में पियो ना

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादर करत्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय? आपल्यातली मैत्री

0: लग्नानंतर पण अशीच राहील ना.
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं. म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: अंत नहीं जिसका आस मेरी है जिसकी दिशा आधार मेरे मन का.

0: प्रशांत।
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: मग स्वानंदी, अगं मिळालेले बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02531427026।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

येशू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
0: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
0: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
0: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: Listen to me when I say...

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300164006 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5362 4726 26.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।